0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे.

प्रक्रियेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात. तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया बुधवारची नित्यप्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोतेहो आता आपण ऐकणार आहोत शाहीर परशुराम यांची एक भक्तिरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे डॉ वसंतराव देशपांडे यांचा.

आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

सनातन धर्मात मंत्र, श्लोक आणि स्तोत्र यांचं अनन्यसाधारण महत्व आहे. या स्तोत्राच्या, श्लोकांच्या आणि मंत्रांच्या निर्मितीमागे काय वैज्ञानिक विचार आहे? या मंत्रांच्या उच्चाराने कोणते स्पंद तयार होतात? मंत्र सिद्ध करणे म्हणजे काय? अशा विलक्षण विषयावर मंत्रशास्त्र आणि विज्ञान या कार्यक्रमात सुप्रसिद्ध वक्त्या, निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी यांचं मार्गदर्शन एका भक्तीसुधावरून. मंत्रशास्त्र आणि विज्ञान ही मालिका भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

आजचं नक्षत्र आहे पुनर्वसू नक्षत्र। आज रंभाव्रताचा दिवस आहे। तिथीनुसार महाराणा प्रतापांची आज जयंती आहे। राजमाता जिजाऊ यांचा आज स्मृती दिन। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। काळानुसार बदलणाऱ्या मानवादींच्या अवस्था, विशिष्ट कालखंड, कालपरिमाण इत्यादी दर्शवण्यासाठी जगातल्या विविध संस्कृतींमध्ये वापरली जाणारी कालगणनेच्या क्षेत्रातली एक महत्त्वपूर्ण संकल्पना म्हणजे युग। हिंदू धर्मात आपल्या पुराण कथांमध्ये कालक्रम दर्शवण्यासाठी कृत, त्रेता, द्वापर आणि कली अशी चार युग मानलेली आहेत। कलियुगानंतर पुन्हा नव्याने हा क्रम तसाच सुरू होतो। याला चक्राकार कालगती असं म्हणतात। ही चक्राकार कालगती अनादि काळापासून चालत आलेली असून अनंत काळापर्यंत चालणार आहे। दिवस रात्र, चंद्राचा क्षय आणि वृद्धी, ऋतुचक्र, वर्तमानाविषयीचं वैफल्य आणि भविष्याविषयीचा आशावाद इत्यादींच्या प्रभावातून चक्राकार कालगतीची संकल्पना निर्माण झालेली आहे। सरळ रेषेत कालगती न स्वीकारता चक्राकार कालगतीची संकल्पना स्वीकारणं हे कालविषयक भारतीय पुराणांचं एक खास वैशिष्ट्य आहे। प्रत्येक युगाच्या मुख्य कालखंडापूर्वी संध्या आणि नंतर संध्ये इतकाच संध्यांश असे कालखंड असतात। संध्येचा कालखंड हा मुख्य कालखंडाच्या 1.5 इतका असतो। कलियुगाचा मुख्य कालखंड हा 1000 दिव्य वर्षांचा, म्हणजेच एकूण कालखंड हा 1200 दिव्य वर्षांचा असतो। द्वापर, त्रेता आणि कृत यांचा कालखंड कलियुगाच्या अनुक्रमे दुप्पट, तिप्पट आणि चौपट असतो। कृतादी चार युगांचं मिळून एक महायुग बनतं। त्याचा कालावधी 12000 दिव्य वर्ष होतो। एक दिव्य वर्ष म्हणजे मानवाची 360 वर्ष असल्यामुळे हा कालावधी 43,20,000 मानवी वर्ष इतका होतो। चार युगांचा कालावधी समान नसतो, परंतु सर्व महायुगांचा कालावधी मात्र समान असतो। त्यामुळे युग हा मुख्यत्वे विशिष्ट कालखंड दर्शवणारा, तर महायुग हा काल परिमाण दर्शवणारा शब्द ठरतो। आर्यभटाने मात्र सर्व युगांचा कालावधी समान मानला आहे।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो, आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे कुमुदिनी पेडणेकर आणि सहकारी यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. सनातन धर्मात मंत्र, श्लोक आणि स्तोत्र यांचं अनन्यसाधारण महत्व आहे. या स्तोत्राच्या, श्लोकांच्या आणि मंत्रांच्या निर्मितीमागे काय वैज्ञानिक विचार आहे? या मंत्रांच्या उच्चाराने कोणते स्पंद तयार होतात? मंत्र सिद्ध करणे म्हणजे काय? अशा विलक्षण विषयावर मंत्रशास्त्र आणि विज्ञान या कार्यक्रमात सुप्रसिद्ध वक्त्या निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी यांचं मार्गदर्शन ऐका भक्तिसुधावरून. मंत्रशास्त्र आणि विज्ञान ही मालिका भक्तिसुधावरून ऐका रोज 9:00. याचं पुनःप्रसारण 9:00.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत

प्रपंचात जर समाधान झालं नाही तर तो नेटका नाही झाला. प्रपंचाची दिशा ज्याची चुकली त्याने नाही परमार्थ साधला. ज्याला प्रपंच करता येत नाही त्याला बुवापणाही नाही करता येणार. कर्ज फार झालं म्हणून प्रपंच सोडला यात कोणता स्वार्थ त्याग आहे? प्रपंचाचा त्याग केला म्हणजे काय केलं? तर जंगलात जाऊन बसला. थंडी वाजू लागली तेव्हा काटक्या गोळा करून शेकोटी केली, जागा साफ केली, तुळशी लावल्या, झोपडी बांधली. पण भिक्षेला जाताना झोपडीची काळजी केली तर मग घरादारानेच काय केलं होतं? प्रपंचाचं बंधन सुटावं लागतं, जबरदस्तीने सोडून कुठे सोडता येतं? हा प्रपंच, हा संसार जर भगवंतानेच उत्पन्न केला आहे तर तो कोणाला तरी सुटेल काय? जो आसक्तीच्या आश्रयाखाली राहतो त्याला संसार आहे असं समजावं. तुकोबांना आणि ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा संसार प्रपंच होता, पण त्यामध्ये त्यांची आसक्ती नव्हती म्हणून त्यांना तो बाधला नाही. पेन्शन घेतल्यावर परमार्थ करू हे म्हणणं बरोबर नाही. या गडबडीतच, प्रपंचाच्या झटापटीतच परमार्थ साधावा. सावधानता कशी ठेवायची? तर मी जन्माला आलो तेव्हा जे कबूल केलं ते करण्याची सावधगिरी ठेवायची. प्रपंच करताना भगवंताकडे लक्ष ठेवा. विषयात गुंग झालो, भगवंताचा विसर पडू लागला, ही संधी साधावी आणि त्यावेळी भगवंताचं स्मरण ठेवावं. आपण विषयाला जसं शरण गेलो तसं भगवंताला शरण जावं. चित्त शुद्ध करून विचार करावा आणि मी विषयाला किती शरण गेलो हे पाहावं. विषयापासून वेगळं व्हावं म्हणजे हे पाहता येतं. व्यसनी माणसाने व्यसनापूर्वी मी कसा वागत होतो याचा विचार करावा. मारुतीरायाच्या दर्शनाला पूर्वी मी जात होतो, आता विषयात त्याची आठवणही येत नाही, याला काय करावं? नोकरीत नाही का तुम्ही वरिष्ठाला शरण जात? मग जे पोटा करता करता ते भगवंता करता का नाही करत? भगवंताला शरण जाणं सर्वात सोपं आहे. त्याला निराळ्या कोणत्याही वस्तूची जरुरी नाही लागत. माझ्या मनात येईल तेव्हा भगवंताला शरण जाता येईल. भगवंताला शरण जाणं म्हणजे मी त्याचा झालो असं म्हणणंच होय. मी रामाचा झालो, जे जे होतं ते राम इच्छेने होतं असं जो म्हणतो त्याला निराळी सावधगिरी ठेवावी लागत नाही. प्रपंचाला माझी गरज आहे आणि मला भगवंताची गरज आहे. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया स अ शुक्ल यांची गीतरचना. संगीत आहे ए पी नारायणगावकर यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: सनातन धर्मात मंत्र, श्लोक आणि स्तोत्र यांचं अनन्यसाधारण महत्व आहे. या स्तोत्राच्या, श्लोकांच्या आणि मंत्रांच्या निर्मितीमागे काय वैज्ञानिक विचार आहे? या मंत्रांच्या उच्चाराने कोणते स्पंद तयार होतात? मंत्र सिद्ध करणे म्हणजे काय? अशा विलक्षण विषयावर मंत्रशास्त्र आणि विज्ञान या कार्यक्रमात सुप्रसिद्ध वक्त्या निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी यांचं मार्गदर्शन ऐका भक्तीसुधावरून. मंत्रशास्त्र आणि विज्ञान ही मालिका भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया सूर्यकांत खांडेकर यांची गीतरचना. संगीत दशरथ पुजारी आणि स्वर निर्मला गोगटे यांचा.

ऐकूया वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं आणि स्वर आहे महम्मद रफी यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत सेना न्हावी यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
2: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 10:00. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5:00.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
2: सनातन धर्मात मंत्र, श्लोक आणि स्तोत्र यांचं अनन्य साधारण महत्व आहे. या स्तोत्राच्या, श्लोकांच्या आणि मंत्रांच्या निर्मितीमागे काय वैज्ञानिक विचार आहे? या मंत्रांच्या उच्चाराने कोणते स्पंद तयार होतात? मंत्र सिद्ध करणे म्हणजे काय? अशा विलक्षण विषयावर मंत्रशास्त्र आणि विज्ञान या कार्यक्रमात सुप्रसिद्ध वक्त्या निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी यांचं मार्गदर्शन ऐका भक्तीसुधावरून. मंत्रशास्त्र आणि विज्ञान ही मालिका भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9:00. याचं पुनःप्रसारण रात्री 9:00.
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। सोलापुरात मुकुंद या नावाचे स्वामींचे परमभक्त होते। समर्थांच्या दर्शनाला ते सकाळ संध्याकाळ येत असत। स्वामींच्या नित्य सहवासात राहता यावं म्हणून ते स्वामींना वारंवार विनंती करीत की स्वामी, मला माझ्या प्रपंचातून सोडवा। ह्या मायेच्या पाशांनी मी करकचून बांधला गेलो आहे, त्यातून मला मुक्त करा। बंधविरहित अवस्थेत मला घेऊन चला। समर्थांना आपल्या मुकुंद नावाच्या ह्या परमभक्ताची आध्यात्मिक ताकद ज्ञात होती। समर्थांनी त्यांच्या डोळ्यात गुरुकृपेचं अंजन घातलं, त्यामुळे सर्व भूतमात्रांकडे समदृष्टीने पाहण्याची दिव्य दृष्टी मुकुंदांना लाभली। त्यांना ब्रह्मानंद झाला। त्या क्षणी ते मौनात गेले। समर्थांनी मुकुंद नावाच्या गावातल्या एका ब्राह्मणावर कृपा केली आहे हे लोकांना कळलं। मुकुंदांनी सर्व प्रकारच्या उपाध्यांचा त्याग केला। त्यांची मौनावस्था लोक प्रत्यक्ष अनुभवू लागले। लोक त्यांना मौनी बाबा असं म्हणू लागले। कोणापाशीही ह्या मौनी बाबांनी कसलीही याचना केली नाही। त्यांना कसलीच आकांक्षा नव्हती। ते निरीच्छ वृत्तीने जगत होते, स्वामींची सेवा करत होते। परंतु समाजात काही वाईट वृत्तीची माणसं होती। त्यांनी मौनी बाबांना त्रास द्यायला सुरुवात केली। मौनी बाबांवर त्यांचा काहीही परिणाम होत नसे। तेव्हा त्या दुष्ट माणसांनी काय केलं तर राजांच्या दूतांचे कान भरले। त्याचा परिणाम असा झाला की राजाच्या दूतांनी कारण नसताना मौनी बाबांना कारागृहात कोंडलं, बाहेरून कुलूप घातलं। त्या दुष्ट लोकांना खूप आनंद झाला। ते लोक सिद्धेश्वर तलावाशी आले तर मौनी बाबा सरोवरात स्नान करत आहेत असं दृश्य पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला। आपली चूक त्यांच्या लक्षात आली। मौनी बाबा हा योगी पुरुष आहे याची खात्री त्यांना पटली। त्यांना भीती वाटू लागली। परंतु मौनी बाबा सर्व विचारांच्या पलीकडे गेलेले होते। ही घटना काही लोकांना कळली आणि मौनी बाबांचा महिमा खूप वाढला। तेव्हा लोकांच्या लक्षात आलं की स्वामी कृपा झाली की काय चमत्कार घडतो ते। स्वामी समर्थांनी मौनी बाबांना खरं तर ब्रह्म साक्षात्कार घडवला होता। लोक त्यामुळे आश्चर्यचकित झाले होते।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी अंतःकरणापासून सांगतो की कोणाचंही आपण वाईट करू नये, वाईट चिंतू नये, दुसऱ्याचे दोष पाहू नयेत। कारण हे सारं आपल्यावर कधी ना कधीतरी चक्र फिरल्यासारखं अवचितपणे फिरतं आणि आपल्याला त्याचा दोष लागतो। त्यापेक्षा आपल्यात काही दोष आहेत का त्याचा प्रथम शोध घ्यावा आणि ते सर्व दोष समूळ नष्ट करावेत। त्याशिवाय मनात भगवंताप्रती प्रीती निर्माणच होणार नाही, एवढं लक्षात ठेवा। कारण अशुद्ध मन आणि अशुद्ध विचार आपल्याला भगवंतापासून दूर नेतात। त्यापेक्षा आपलं संपूर्ण आयुष्य लोकोद्धारासाठी खर्च करावं। त्यासारखं अपूर्व सुख कशातच सापडणार नाही।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, पारंपरिक भक्तिरचना ऐकूया. स्वर आहे R.N. पराडकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

सनातन धर्मात मंत्र, श्लोक आणि स्तोत्र यांचं अनन्यसाधारण महत्व आहे. या स्तोत्राच्या, श्लोकांच्या आणि मंत्रांच्या निर्मितीमागे काय वैज्ञानिक विचार आहे? या मंत्रांच्या उच्चाराने कोणते स्पंद तयार होतात? मंत्र सिद्ध करणे म्हणजे काय? अशा विलक्षण विषयावर मंत्रशास्त्र आणि विज्ञान या कार्यक्रमात सुप्रसिद्ध वक्त्या निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी यांचं मार्गदर्शन ऐका भक्तीसुधावरून. मंत्रशास्त्र आणि विज्ञान ही मालिका भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, सादर करीत आहोत सनातन धर्मातल्या श्लोक, स्तोत्र आणि मंत्र यामागचं विज्ञान उलगडून दाखवणारा कार्यक्रम मंत्रशास्त्र आणि विज्ञान. वक्त्या आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: आता आमचा अ आ ई किंवा ही जी मुळाक्षर आहे, ही मुळाक्षर हा ध्वनी आहे का हे स्पंद आहेत, हा ध्वनी आहे का हे शब्द आहेत. तर आपण असं म्हणतो की ह्या ज्या 52 मातृका आहेत त्यांचं वैशिष्ट्य काय ते आपल्याला सांगतेय. त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की वातावरणामध्ये निर्माण होणारा, आघातामधून निर्माण होणारा सामान्य ध्वनी हा नाही. तर हे काय आहे? तर हे आकाशाचा तन्मात्र जो शब्द आहे, आकाशाचा जो सूक्ष्म गुणधर्म आहे शब्द, तो शब्द म्हणजे मातृका आहे आणि त्यामुळे त्याच्या ठिकाणी ही विशुद्धता आहे. आणि म्हणून आमच्या ऋषीमुनींनी असं म्हटलेलं आहे की वास्तविक पाहता या मातृका म्हणजे ही अक्षर आहेत. तर आम्ही या 52 अक्षरांना अक्षरमाला म्हणतो का? आम्ही याला अक्षरमाला म्हणत नाही, आम्ही याला वर्णमाला असं म्हणतो. वर्णमाला का म्हणतो? कारण आमच्या ऋषीमुनींनी त्या अक्षरांचं दर्शन घेतलेलं आहे. दर्शन कसं घेतलेलं आहे? त्या प्रत्येक अक्षराचा, आजच्या शब्दात बोलायचा तर स्पेक्ट्रोमीटरवरती जर स्पेक्ट्रम घेतला तर तो जो स्पेक्ट्रम आहे त्याचं जे विघटन आहे त्या विघटनामध्ये ध्वनीचं विघटन केलं प्रकाशामध्ये, तर असं लक्षात येतं की ही जी 52 अक्षर आहेत ती 52 अक्षर म्हणजे ध्वनी नाहीत, ह्या 52 वर्ण छटांचा पट आहे. आणि म्हणून आमच्याकडे आमचं विज्ञान आमच्या रोजच्या जीवनात आहे. आता आमची मुलं मराठी शाळेत शिकत नाहीत म्हणून सोडा, नाही तर पूर्वी आमच्या लहानपणी आम्हाला अक्षर ओळख करून देण्याकरता जो तक्ता अक्षरांचा यायचा त्याच्यावरती वर्णमाला असं लिहिलेलं असे, त्याच्यावरती अक्षरमाला असं लिहिलेलं नसे. म्हणजे आम्ही वाचतो अक्षर आणि त्या अक्षरांच्या ठिकाणी वर्णमाला आहे हे आम्ही तिथेच समजून घेतो. आज 20व्या शतकाच्या मध्यावरती ज्याचा शोध लागला की प्रकाश आणि ध्वनी हे एकमेकांच्या मध्ये परावर्तित, परिवर्तित, एकमेकांच्या मध्ये रुपांतरित होणाऱ्या शक्ती आहेत, ह्या शक्ती एकमेकांच्यात रुपांतरित होतात हे आम्ही आमच्या रोजच्याच बोलण्यात अनुभवतो. आम्हाला, आम्ही जे बोलतो तेच बोलतो. आम्ही जेव्हा आई म्हणतो तेव्हा इथे कागदावर आईच आहे, आम्ही जेव्हा इकडे ये म्हणतो तेव्हा त्याचा जर आम्ही आजच्या भाषेत ECG सारखा जर त्याचा आम्ही घेतला ग्राफ तर तो इकडे येचा ग्राफ इकडे येच आहे. कारण जे आम्ही बोलतो तेच आम्ही ऐकतो, जे आम्ही पाहतो तेच आम्ही ऐकतो. याच्यामध्ये जी 100% एकवाक्यता आहे त्या एकवाक्यतेचे कारण एकच आहे की ते म्हणजे ही जी अक्षर आहेत, ह्या ज्या मातृका आहेत, ह्या ध्वनी पातळीवरती राहिलेल्या नाहीत, त्या शब्दाच्या पातळीवर, तन्मात्राच्या पातळीवर आम्ही घेतलेल्या आहेत. त्या ओंकारापासून निर्माण झालेली ही जी भाषा आहे ही मुळात शास्त्रशुद्ध आहे. आमच्या मनातले विचार समोरच्या माणसापर्यंत पोहोचण्याकरता भाषा हे माध्यम आहे असं जगामध्ये साधारणपणे प्रत्येक भाषेबद्दल म्हटलं जातं. आमच्याकडे ह्या मातृका आणि ही भाषा याच्याबद्दलची भूमिका एवढीच नाही आहे. आमच्याकडे असं म्हटलेलं आहे की जे पिंडात आहे ते ब्रह्मांडात आहे. आमच्या देहामध्ये ही जी ध्वनीची स्पंदनं आहेत या अक्षरांच्या रूपाने ती दोन प्रकारे निवास करू नयेत आणि कार्यकारी आहेत. कशी कार्यकारी आहेत? देहाचा विचार केला तर षटचक्राच्या रूपाने देहामध्ये ती निवास करू नयेत. आणि मूलाधार चक्रापासून ते आज्ञाचक्रापर्यंत, सहस्रार चक्राची तर गोष्ट वेगळी, जो ओंकारच आहे प्रत्यक्ष, त्यामुळे ह्या सप्तचक्रांचा जर विचार केला तर या सर्व चक्रांच्या वरती या अक्षरांचे बीजमंत्र प्रस्थापित आहे. ते सामर्थ्य त्या त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आमचा पृष्ठवंशीय रज्जू म्हणजे पाठीचा कणा, स्पायनल कॉर्ड, या स्पायनल कॉर्डवरती 33 मणके आहेत. आणि ह्या प्रत्येक मणक्यावरती अगदी माकड हाडापासून मेड्युला ऑब्लॉन्गटा सगळ्यात शेवटचा जो मणका आहे त्या मणक्यापर्यंत या प्रत्येकावरती अक्षरांची बीजाक्षर मंत्राची सानुनासिक मातृकेची स्थापना झालेली आहे आणि त्यामुळे सानुनासिक मंत्र इथे जो स्थापन आहे त्याचा लाभ काय आहे. त्याचा लाभ असा आहे की आम्ही जे बोलतो आम्ही जे ऐकतो त्या सगळ्याचे परिणाम आमच्या देहावरती होतात. त्या सगळ्याचे परिणाम वातावरणामध्ये होतात. जसं आमच्या देहामध्ये ही अक्षर प्रस्थापित आहेत तसंच या अक्षरांचं सामर्थ्य वातावरणामध्ये पसरलेलं आहे आणि वातावरणात कुठपर्यंत पसरलेलं आहे स्काय इज द लिमिट असं म्हणायला पाहिजे. का तर आपण जेव्हा यज्ञाच्या मंत्रांचा विचार करू तेव्हा त्याचं स्पष्टीकरण घेऊ की ते कसं कुठपर्यंत जाऊन पोचतं. फक्त आता एवढंच बघू की शक्तीची अक्षयता कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपण कर्मविपाकामध्ये सुद्धा तो सिद्धांत मांडला की ध्वनी जे आपली शक्ती आहे ती ध्वनीच्या रूपात आहे ती पण अक्षय आहे. ती रूपांतरित होऊन राहील. त्यामुळे आम्ही जे बोलतो आम्ही जे पाहतो इथे जे घडतं ते सगळं इम्प्रेशनच्या रूपामध्ये ते ठशाच्या रूपामध्ये या वातावरणात आहेच आणि त्यामुळे जे जे काही म्हणजे आता शास्त्रज्ञांचे शोध सांगते आपल्याला आपण आपल्या भाषेमध्ये ते समजून घेऊ. त्यांच्या भाषेत नाही फक्त बोलत. त्यांचं म्हणणं असं आहे की कृष्णार्जुन दोघांच्या संवादातून गीता निर्माण झाली आणि महाभारत युद्ध सुरू झालं. आम्हाला जर या वातावरणामध्ये त्या स्थानाला जर स्पर्श करता आला तर शास्त्रज्ञ असं म्हणतात की त्यावेळेचे जे स्पंद आहेत ते ज्या ठिकाणी ठेवलेले आहेत वातावरणात ते आहेत ते जिवंत आहेत ते जसेच्या तसे आहेत. तर त्यांचं म्हणणं असं त्या स्पंदांना जर आम्हाला स्पर्श करता आलं तर आम्हाला आज इथे बसल्या बसल्या कुठल्याही उपकरणाच्या सहाय्याशिवाय श्रीकृष्ण अर्जुनांचा संवाद गीतेचा ऐकायला मिळेल. कारण शक्ती जी आहे ती ध्वनीची शक्ती आहे. सगळीच शक्ती अक्षय आहे त्यामुळे ती वातावरणात जशीच्या तशी आहेच हे एक त्या ध्वनीचं सूत्र आहे. म्हणजे आमच्या ऋषीमुनींनी असं म्हटलं की ही हा जो अक्षय ध्वनी आहे ह्या ध्वनीचा आमच्या देहाला आणि ह्या वातावरणाला काय उपयोग करून घ्यायचा आहे. देहाच्या पातळीवरती शरीर मन बुद्धी हे सगळंच्या सगळं आम्हाला सबल आणि सक्षम बनवायचं आहे. आमच्या भोवतीचं जे वातावरण आहे ते वातावरण सुद्धा सबल आणि सक्षम झालं पाहिजे आणि हे सक्षम करण्याकरता म्हणून आम्ही या मंत्रांचा म्हणजे विशिष्ट पद्धतीने ध्वनीचा केलेला जो विचार आहे त्याचा उपयोग करून घ्यावा आणि म्हणून मंत्र ह्या शब्दाची व्याख्या केली गेली. ती व्याख्या अशी आहे मननात त्रायते इति मंत्रहा. मननपूर्वक मनोमय वृत्तीनी मंत्राचं जर स्मरण केलं तर स्मरणकर्त्याचं मंत्र रक्षण करतो ही त्याची एक साधी सरळ व्याख्या आहे. त्याची दुसरी व्याख्या अशी आहे की संचित मनशक्तीसह असणारा शब्द किंवा शब्द समुदाय याला मंत्र असं म्हणतात. म्हणजे मननपूर्वक आणि मनोमय वृत्तीनी हे पहिलं झालं. मननपूर्वक आणि मनोमय वृत्तीनी जर मंत्राचं स्मरण केलं. मननपूर्वक म्हणजे मी कोणत्या मंत्राचं स्मरण करतेय. समजा हनुमान चालीसा आहे, समजा मारुती स्तोत्र आहे, समजा रामरक्षा आहे. तर रामरक्षे देवता कोणती, राम ही देवता आहे, त्या देवतेचा बीजमंत्र कोणता आहे, ह्या रामरक्षेमध्ये त्या देवतेविषयी काय वर्णन केलं आहे, त्याची फलश्रुती काय आहे, त्याचा ऋषी कोण आहे, त्याचा छंद कोणता आहे, हे सगळं जर मी जाणून घेतलं तर मला अधिक लाभ आहे. आणि म्हणून मंत्रशास्त्राची व्याख्या करताना असं म्हणतात मननपूर्वक त्याच्यावर मनन करून मनोमय वृत्तीनी. आपण आता पंचकोश पाहत गेलो, आता आपण थोडे प्राणमयाच्या आत जावं अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यांचं म्हणणं असं आहे मनोमय म्हणजे मनानी त्याला अनुसरून मनानी त्याच्या ठिकाणी पोचून किंवा मन पूर्णपणे त्याच्या ठिकाणी एकाग्र करून मनोमय वृत्तीनी म्हणजे तदाकार झालं रामाकार झालं आमचं मन. मनोमय वृत्तीनी जर स्मरण केलं तर त्या स्मरणकर्त्याचं ती देवता रक्षण करते. हा एक भाग झाला. आता दुसरा संचित मनशक्तीसह असणारा शब्द किंवा शब्द समुदाय याला मंत्र असं म्हणतात. संचित मनशक्तीसह असणारा शब्द म्हणजे काय. गजानन महाराजांचा शब्द आहे ज्याचा कोणालाही अर्थ लावता आला नाही. गंगंगणात बोते काय आहे माहीत नाही. पण त्या सत्पुरुषाचं सगळं सामर्थ्य त्या शब्दामध्ये त्यांनी ठेवून दिलेलं आहे. गंगं गणात बोते काय मंत्र आहे. शिर्डीचे साईबाबा काय म्हणाले, काही म्हणाले नाही, आयुष्यभर कुणालाही उपदेश केला नाही, दोन शब्द बोलले, श्रद्धा आणि सबुरी. समोर आलेल्या माणसाला दुसरं काही सांगितलं नाही, श्रद्धा मंत्र झाला, सबुरी मंत्र झाला. आणि त्यामुळे त्यांच्या ठिकाणी त्यांनी जो शब्द उच्चारला तो शब्दच मंत्र आहे. ज्ञानेश्वर माऊली, सत्यवादाचे तप केले आम्ही अमित कल्प, ते म्हणतात ज्ञानेश्वरी झाली कशी निर्माण. हे एवढं मोठं तप त्याच्या मागे उभं आहे, संचित मनशक्ती आहे त्याच्या मागे जन्मजन्मांतरीची. केले आम्ही अमित कल्प म्हणतात, आता कल्पाचा हिशोब करून अमित कल्पाचा काय हिशोब मांडावा आणि त्यानंतर ज्ञानेश्वरी निर्माण होते असं म्हणावं. मग त्या ज्ञानेश्वरीला सामर्थ्य येईल नाही तर काय होईल. रघुनायकाने कृपा केली आणि दासबोध सिद्ध झाला, समर्थ सांगतात. त्याच्या कृपेची वचने दासबोध असं म्हणतात. साक्षात भगवंतांनी कृपा करावी, ग्रंथ निर्माण व्हावा, नाथांचं एकनाथी भागवत निर्माण व्हावं, नामदेवांचं वाङ्मय निर्माण व्हावं, हे सगळं जे वाङ्मय आहे हे संचित मनशक्तीसह असणारा शब्द किंवा शब्द समुदाय असं ते मंत्रमय वाङ्मय आहे. म्हणजे त्याची मंत्रमयता जी आहे ती त्यावर अवलंबून आहे. आता आपल्याला व्यवहारात ती मंत्रमयता लक्षात येते. आपण विधान करून गेलो की ज्याचा विकास ज्या पातळीवर आहे त्या पातळीवर त्याचं सामर्थ्य आहे. सुभाषचंद्र बोस म्हणाले, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. त्यावेळचं त्यांचं जे सामर्थ्य, त्यांचा जो आत्मप्रत्यय, त्यांचं जे बल, त्याचा प्रभाव लोकांच्यावरती पडला. तो प्रभाव ज्यावेळी त्या लोकांच्यावर पडला, त्यांनी ते कार्य केलं, तो शब्द आज प्रभाव पाडू शकेल का? त्याचं आज प्रयोजन संपलं. ते कालाच्या मर्यादेत होतं, ते प्रासंगिक होतं, ते तात्कालिक होतं आणि ते सामर्थ्य जे उभं राहिलं तेही तात्कालिक होतं. त्याचा जो स्पॅन आहे तो तेवढा त्या स्पॅनमध्ये, त्या काळामध्ये, त्या सामर्थ्यामध्ये तेवढ्या तेवढ्या प्रयोजनाकरता त्याचं प्रयोजन आहे ठरलेलं. त्या प्रयोजनाकरता त्या त्या शब्दांना सामर्थ्य आलं आणि ते शब्द त्या ठिकाणी कार्यकारी झाले असे आपण अनेक शब्द सांगू शकू. अशी अनेकांची वचनं आपण सांगू शकू की ज्या ज्या करता लोक आपल्या प्राणावरती उदार होऊन आपल्या प्राणाची बाजी त्यांनी लावली आणि आपल्या ठिकाणी या देशाकरता आपलं जीवन वाहिलं. हा जो भाग आहे. आता इथून खाली खाली खाली उतरत आपण किती येऊ शकतो की शास्त्रज्ञ सुद्धा आपल्या ठिकाणी जे शोध लावतात त्या शोध लावण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांच्या अंतःकरणाची एकाग्रता ज्या पातळीपर्यंत पोचलेली आहे त्या पातळीपर्यंत त्यांना सृष्टीचं ज्ञान होतं, त्याच पातळीपर्यंत होतं. आणि याचं उत्तर कोण देतो? याचं उत्तर पतंजलींचा तिसरा पाद, विभूती पाद जो आहे पतंजलींचा, तिसरा अध्याय जो आहे तो देतो. त्यांनी सांगितलं की अंतःकरण जे आहे, जे जाणून घ्यायचं आहे, आईन्स्टाईनला या विश्वाचं रहस्य उलगडण्याकरता, आईन्स्टाईनचं चिंतन या विश्वाकरता चालू आहे, ते जे चिंतन आहे त्या चिंतनाकरता त्यांचं अंतःकरण जे एकाग्र झालं तो एक विशिष्ट हेतू आहे. त्या हेतूनी एकाग्र झालेल्या अंतःकरणामध्ये ईश्वराने स्फुरण दिलं आणि त्यांच्या रिलेटिव्हिटीचा सिद्धांत निर्माण झाला आणि तो लोकांच्या समोर आला आणि त्यांचं अजरामर इक्वेशन, एनर्जी इक्वेशन लोकांच्या समोर आलं. आता मर्यादित हेतू आहे, त्याचा मर्यादित आविष्कार आहे. म्हणजे आईन्स्टाईन कोणी लहान आहेत असं नाही, तेही ऋषीमुनीच आहेत. त्यांना एका विशिष्ट हेतूनी कार्य करायचंय, त्यांनी त्या हेतूनी कार्य केलं आणि त्यामुळे ज्या पातळीवरती त्याच्याकरताच असणारी एकाग्रता आहे, त्याच्याकरताच असणारं मानसिक सामर्थ्य आहे. आता वेदांचे मंत्र इतके श्रेष्ठ का ठरले? हे संचित मनशक्तीसह निर्माण झालेले हे आमचे ग्रंथ का श्रेष्ठ ठरले? कारण त्याला कोणताच आयाम नाहीये. अंतःकरणाला कोणत्याही प्रकारे कशाचाही संघ नाही. ज्ञानेश्वर माऊलींचं अंतःकरण स्पर्श आहे, समर्थांचं अंतःकरण निर्लेप आहे, कशाचाच लेप नाही, अगदी निखळ आहे. आणि त्यामुळे निर्माण होणारं वाङ्मय पण अक्षर वाङ्मय आहे की त्याला कुठेही नाश नाही, त्याला कुठेही क्षय होत नाही. ह्या एक टप्पा झाला व्यवहाराच्या पातळीवरती. ह्याच ध्वनीचं सामर्थ्य, ह्याच ध्वनीची शक्ती आपण जर बघू गेलो तर विज्ञानाने जे प्रयोग केले, विज्ञानाला जेव्हा जाणवलं की ध्वनी ही शक्ती आहे आणि ती शक्ती आपण उपयोगात आणू शकतो, तर त्या शक्तीचं स्वरूप काय आहे हे जाणून घेत असताना जो पहिला प्रयोग त्यातल्या त्यात जुन्यात जुना माझ्या वाचनात जो आला तो ऑस्ट्रेलिया खंडातला मेलबोर्न शहरामधला 1856 सालचा प्रयोग आहे. त्यांनी एक गाडी तयार केली, चार चाकी. ती गाडी रस्त्यावरती उभी केली आणि रस्त्याच्या बाजूला, त्याला त्यांनी ट्रान्स रिसिव्हर असा शब्द वापरला, आज आपण रिमोट कंट्रोल म्हणू, रस्त्याच्या बाजूला एक ट्रान्स रिसिव्हर घेऊन शास्त्रज्ञ उभा राहिला. गाडीमध्ये चालकाला बसवलं नाही, गाडीला स्टिअरिंग आहे, ऍक्सिलरेटर आहे, ब्रेक आहे, सगळं आहे. आणि बाहेरून जेव्हा गाडीला सांगितलं की आता गो, गाडी आपोआप सुरू झाली. म्हणजे त्या ट्रान्स रिसिव्हरवरच्या दिल्या गेलेल्या सूचनेवर हुकूम गाडी सुरू झाली. स्टॉप म्हटलं, गाडी थांबली. हॉर्न म्हटलं, हॉर्न वाजला. आणि त्यांनी असा प्रयोग करून दाखवला की विना चालक ध्वनीच्या शक्तीवरती आम्ही गाडी चालवू शकतो. हा त्यांचा प्रयोग आहे. आणि त्याच्याबरोबर जे प्रयोग खूप म्हणजे अगदी धो धो वाचायला मिळाले ते म्हणजे दुसऱ्या महायुद्धामध्ये ध्वनीच्या शक्तीचा उपयोग करून युद्धाकरता अनेक युद्ध सामग्री, युद्धातली उपकरणं ही ध्वनीच्या शक्तीच्या साह्याने निर्माण केली. आणि ती जी उपकरणं आहेत ती उपकरणं युद्धामध्ये वापरली. त्याच्यातला फक्त त्या उपकरणाचं अधिक गुंतागुंतीचं वर्णन मी आपल्याला सांगत नाही, पण शास्त्रज्ञांना ज्या उपकरणांनी चक्रावून सोडलं त्यांनी त्या उपकरणाचं वर्णन असं केलं आहे की त्याची जी इनपुट एनर्जी आहे ती इनपुट एनर्जी साऊंड एनर्जी आहे. आतमध्ये उपकरणात जे काम करून घेतलेलं आहे त्या वेगवेगळ्या पातळीवर काम आहे. म्हणजे कुठे मेकॅनिकल आहे, कुठे काही समजा व्होल्टेज जनरेशन आहे, किंवा असे वेगवेगळ्या पातळीवरती त्या उपकरणामध्ये जे असेंबल केलेलं आहे ते जे सगळं एकमेकांना जोडलं आहे त्याच्यातून जो एंड रिझल्ट पाहिजे, सगळ्यात शेवटी जे त्यांना बाहेर आउटपुट पाहिजे आहे ते जे त्यांनी बाहेर मिळवलेलं आहे ते म्हणाले हे सगळं करून आमचा जो इनपुट सिग्नल जो आतमध्ये गेलेला आहे बाहेर कुठल्याही प्रकारे खर्च न होता आत गेलेला सिग्नल तसाच बाहेर आला. म्हणजे ही शक्ती जी आहे ज्या शक्तीने एक उपकरणाला एनर्जी दिली, आतमध्ये काम केलं आणि काम करून तिचा कुठलाही क्षय न होता ती तिच्या मूळ स्वरूपात बाहेर आली, यांनी शास्त्रज्ञ चक्रावले. ते म्हणाले ही ध्वनीची शक्ती अशी आहे की या शक्तीचा व्यय न होता ही शक्ती कार्यरत राहते. म्हणजे शक्तीचं इतक्या प्रकारे रूपांतर झाल्यानंतर तिचा क्षय झाला पाहिजे, पण क्षय न होता ती तशीच्या तिच्या मूळ रूपामध्ये बाहेर पडली. हा एक त्यातला विशेष भाग त्यांनी पाहिला. दुसरा भाग म्हणजे आपल्याला आता म्हटलं त्याप्रमाणे की ह्या ठिकाणी काही जे प्रयोग केले गेले की ह्या साऊंड एनर्जीवरती योगायोगानी झाले. इंग्लंडमध्ये श्रीमती वॉट्स हक्स नावाची एक गायिका, त्या बाई अतिशय उत्तम गात असत आणि त्यांच्या गाण्याला तिथले लॉर्ड लिटन नावाचे एक मोठे रसिक असे श्रोते असत. त्यांनी बाईंचं गाणं कधी चुकवलं नाही, त्यांना इतकं त्यांच्या गाण्याच्या विषयी विलक्षण आकर्षण होतं. त्या बाईंच्या असं लक्षात आलं की आपण जेव्हा जेव्हा गातो तेव्हा काही विशिष्ट गीतं गाताना आपल्या डोळ्यापुढे आकृत्या निर्माण होतात. तर त्यांना असं वाटलं ह्या आकृत्या का निर्माण होतात. त्यांनी त्यांचे चाहते त्या लॉर्ड लिटनना सांगितलं की बा हे असं असं घडतं. तेव्हा बाई हे खरं म्हणजे मानसिक असावं, पण आपण इतक्या वेळा सांगता तर आपण अनेक शास्त्रज्ञांच्या समवेत तुम्हाला गायला सांगू. त्याप्रमाणे अनेक शास्त्रज्ञांच्या समवेत बाईंचं गाणं ठेवलं. बाई म्हणाल्या हे गीत गाताना माझ्या डोळ्यापुढे जशा त्या दोन सर्पाच्या आकृत्या फिरतात तशाच आत्ता सुद्धा फिरताय. ठीक आहे म्हणाले. बाईंच्या समोर बारीक अशा अगदी ज्याला भुगा म्हणू अशी अगदी बारीक वाळू, त्या वाळूंचे थर पसरून ठेवले आणि त्यांना सांगितलं तुम्ही गा. आणि त्या बाई गाऊ लागल्या. आणि आश्चर्य असं की जे त्यांच्या डोळ्यापुढे सर्पाकृती दिसत होत्या तोच आकार त्या वाळूवरती उमटला. आणि मग शास्त्रज्ञांना आश्चर्य वाटलं की हे कसं घडलं. मग त्यांनी सांगितलं मॅडम तुम्हाला जे गायचंय ते गा. त्याप्रमाणे त्या गाऊ लागल्या आणि त्यांच्या गाण्यावर हुकूम त्या ठिकाणी त्या वाळूवरती आकृत्या निर्माण होऊ लागल्या. कुठे चांदणे आहेत, कुठे फुलं आहे, कुठे काही आहे, कुठे पानं आहेत, कुठे वृक्ष आहे. आणि मग त्या बाईंना त्याचं कुतूहल जागृत झाल्यामुळे त्या बाईंचं एक पुस्तक प्रसिद्ध आहे वायस फिगर्स नावाचं. आणि त्या पुस्तकामध्ये एका बाजूला त्यांची गीतं आणि एका बाजूला आकृत्या असं त्यांनी ते पुस्तक प्रसिद्ध केलं. त्यांचा जसा तिकडचा लंडन मधला काळ आहे तसं फ्रान्समध्ये श्रीमती फिनलांग नावाची साऊंड एनर्जीवरती संशोधन करणारी एक शास्त्रज्ञ बाई, ध्वनीशास्त्रावरती काही तिचं संशोधन चालू होतं आणि तिच्याकडे एक बाई आली आणि त्या बाईनी असं सांगितलं की मी घरामध्ये रोज येशू ख्रिस्ताची प्रार्थना म्हणते, आपल्या शब्दात आपण भजन म्हणू, तर की एकानंतर एक एकानंतर एक अशी मी म्हणत असते, तर मला असं वाटतं की ती मेरी आणि येशू यांची मूर्ती माझ्या डोळ्यापुढे प्रकट होते. तर म्हणाली, माझं ते कुतूहल जागृत झालेलं होतं, तर मी म्हणाली मेणाचा एक पातळ पडदा तयार केला आणि त्या पातळ पडद्यासमोर बसून मी ती माझी भजनं गाऊ लागले. तर माझ्या असं लक्षात आलं की 6-8 महिन्यानंतर कालांतराने त्या पातळ मेणाच्या पडद्यावरती येशू ख्रिस्त आणि मेरीची मूर्ती तयार झालेली आहे. तर आता ती घेऊन मी आपल्याकडे आलेली आहे. आता त्या शास्त्रज्ञ बाई आहे, तिचं कुतूहल जागृत झालं. ती म्हणाली, तुम्ही प्रार्थना म्हणून जर हे निर्माण झालं असेल तर भारतामध्ये उपासना प्रार्थनेला फार महत्व आहे. त्या भारतीय पद्धतीची 2 भोपळ्यांची एक वीणा मी तयार करते. आणि म्हणून तिने भारतीय पद्धतीने 2 भोपळ्यांची वीणा तिने तिथे घेतली आणि त्या वीणेच्या तारा जिथे जोडलेल्या असतात त्या तारांच्या पासून तिने तारा बाहेर काढल्या आणि एका फलकाशी त्या तारा नेऊन जोडून ठेवल्या. आणि तिने सांगितलं भारतीयांना, तिथे जे विद्यार्थी शिकायला होते, तुम्ही या आणि माझ्या ह्या वीणेच्या समोर बसून तुम्ही काही तुमची स्तोत्र मंत्र काय असेल ते मला म्हणून दाखवा. आता ह्या बाईंच्याकडे आजच्या पद्धतीने विचार केला तर उपस्थित असणारी किंवा उपलब्ध असणारी ही जी सामग्री आहे, एम्प्लिफाय करणारी किंवा ध्वनिवर्धन करणारी, ती फार स्थूल आहे, फार क्रूड आहे. त्यामुळे तिचा एक आपला बेताचा एक एम्प्लिफायर मध्ये होता आणि त्याच्यामधून त्या तारा बाहेर नेलेल्या होत्या. एक भारतीय विद्यार्थी तिथे आला आणि त्यांनी जे स्तोत्र म्हटलं ते कालभैरवाचं अष्टक म्हटलं. तर त्या कालभैरवाच्या अष्टकाबरोबर त्या फळ्यावरती एक अकराळ विक्राळ पुरुष उभा आहे आणि त्याच्या हातात कुत्रा आहे अशी मूर्ती तिथे तयार झाली. त्या बाई चक्रावून गेल्या. मग त्यांनी शोध घेतला, लोकांना बोलावलं आणि गणपती अथर्वशीर्ष आहे, विष्णू सहस्रनाम आहे, रुद्र आहे, असे जे निरनिराळे आमचे सिद्ध मंत्र आहेत ते सिद्ध मंत्र म्हणून घेतले, श्री सूक्त आहे. आणि तिने असं म्हटलं त्याच्यामधून गणपतीची मूर्ती तयार झाली, त्याच्यातून देवीची मूर्ती तयार झाली, त्याच्यातून विष्णूची मूर्ती तयार झाली. म्हणजे लोक जेव्हा आम्हाला म्हणतात काय हो तुमच्या विष्णूला 4 हात कशा करता, तुमचा मारुती असा वानरासारखा का, तुमच्या गणपतीचं तोंड हत्तीसारखं का, त्याच्या स्तोत्रामध्ये त्याचं विज्ञान दडलंय, तुम्ही बाकी काही मान्य करा की न करा. आमची देवता आणि आमच्या देवतेचं पुराण आणि त्या पुराणात त्याचा सांगितलेला ऐतिहासिक महिमा तुम्हाला मान्य नसेल तर आमचं काही म्हणणं नाही. पण जे आज विद्यमान शास्त्र आहे ते विद्यमान शास्त्र ज्या शब्दामध्ये ही आकृती बांधून ठेवलेली आहे हे ते शास्त्र सांगतं, हे तर तुम्हाला स्वीकारावंच लागेल. आणि ते का स्वीकारावं लागेल ते मी आपल्याला पुढे सांगते. की दुसरं सूत्र आहे मंत्रशास्त्राचं, ते सूत्र असं आहे की मंत्राधीनम च दैवतम, की दैवत मंत्राला अधीन आहे. म्हणजे मंत्राचा उच्चार केला की त्या उच्चाराबरोबर आम्ही मंत्र उच्चारतो, आम्हाला इथे मारुती आहे हे दिसत नाही पण आम्ही भीमरूपी म्हणायला लागलो की ती देवता उपस्थित आहेच, ती देवता प्रकट होतेच. आमचा अधिकार किती आहे त्यावर त्याचं प्राकट्य अवलंबून आहे. कारण तो भले तिथे प्रकट आहे, आमची जर ती ताकदच नसेल त्याला पाहण्याची तर आम्ही त्याला पाहू शकत नाही. ध्वनिशास्त्र असं सांगतं आणि त्यामुळे आता ते फार सोपं झालंय. मी आपल्याला परवाच्या दिवशी जसं म्हटलं तसं की आता MIT मध्ये जे सेन्सिटिव्ह कॅमेराज त्यांनी आणलेले आहेत त्या कॅमेराज वरून त्यांना अनेक फोटोग्राफ्स घेता येतात. आणि हे जे आता इतकं आपल्याला निरनिराळ्या प्रकारांनी मांडावं लागतं हे मांडायची काही गरज नाही. आता आपल्याला एव्हरीथिंग इज प्रॅक्टिकली प्रूव्ड. तिथे काही त्यांना फार त्याच्याकरता कष्ट घ्यायचं काही कारण नाहीये. परंतु त्यावेळी त्या बाईंना मात्र त्यांनी 1909 साली हा पेपर पब्लिश केला आणि त्याच्यातला जो विषय आहे तो विषय असा आहे की त्या बाई असं म्हणतात की हे ह्या ज्या मूर्ती प्रकट होतात किंवा त्या देवतेचं जे स्तोत्र मंत्र आहे त्याचं जे फल आम्हाला प्राप्त होतं ते फल प्राप्त होण्यामागे कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत, तर त्या असं म्हणतात त्याचा संबंध हृदयाशी आणि त्याचा संबंध एकाग्रतेशी आहे. म्हणजे कशाशी आहे? हृदय म्हणजे श्रद्धेशी आहे आणि एकाग्रता म्हणजे त्या देवतेशी मननपूर्वक आणि मनोमय वृत्तीने. आता मला सांगा, आधुनिक विज्ञानामध्ये जोपर्यंत त्या बाईंनी तो पेपर पब्लिश केला होता तोपर्यंत आणि अजूनही पूर्णपणे आम्ही काय मान्य करतो? एकाग्रता मान्य करतो. शास्त्रामध्ये बसते एकाग्रता, मनोमयता बसते शास्त्रामध्ये, कारण ज्याला मानसशास्त्र म्हणतात त्याचा हा विषय आहे. मानसशास्त्राचा पहिला विचार इसवी सनाच्या पूर्वी 500 वर्ष अरिस्टॉटल आणि प्लुटो यांनी केला. तो करताना त्यांनी असं म्हटलं, आत्मा कसा आहे, आत्मा कुठे राहतो, आत्मा काय करतो, आत्म्याचं स्वरूप काय, हे सगळं शोधायला सुरुवात झाली. इसवी सनाचं 15वं शतक उजाडलं तरी सुद्धा आत्मा कसा आहे, काय करतो, कुठे राहतो आम्हाला कळलं नाही. त्यावेळेच्या शास्त्रज्ञांनी असं म्हटलं, 2000 वर्ष जर आम्हाला आत्मा कळू शकत नाही तर आता आम्ही आत्मा सोडूया आणि आता आम्हाला जे मन कळतं त्या मनाचा विचार करूया. मग मन कुठे राहतं, मन कसं असतं, मन काय करतं, याच्या शोधामध्ये 18वं शतक उजाडलं आणि 18व्या शतकापर्यंत मन म्हणजे काय याचा शोध शास्त्राला पटेल अशा शब्दामध्ये करता आला नाही, मांडता आला नाही. मग त्यांनी असं सांगितलं की मन म्हणजे संवेदना आहेत, मन म्हणजे सबोध संवेदना, की कुणी आम्हाला मारलं की आम्हाला राग येतो, कुणी आमच्या पाठीवरून कुरवाळलं तर आम्हाला त्याच्यामध्ये आम्हाला मोठा संतोष वाटतो. या अशा प्रकारच्या ज्या संवेदना आहेत त्या म्हणजे मन. त्यानंतर फ्रॉइड आला 1850 नंतर आणि फ्रॉइडनी सांगितलं, अहो सबोध संवेदना काय सांगता, अबोध संवेदना जास्त महत्वाच्या आहेत. तुमचे जे कॉन्शियस एक्सपिरियन्सेस आहेत त्याच्यापेक्षा सबकॉन्शियस एक्सपिरियन्सेस अधिक तीव्र आहेत, अधिक महत्वाचे आहेत, अधिक सूक्ष्म आहेत, त्याचा विचार करा. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा हे सबोध आणि अबोध जाणीवा आहेत त्या जाणीवांचं जेव्हा स्पष्टीकरण देता येईना तेव्हा त्याही मागे पडल्या आणि मग त्या मानसशास्त्राने असं म्हटलं की माणूस संतापून दुसऱ्याला थाडकन थोबाडीत का मारतो, माणूस आनंदाने दुसऱ्याला मिठी का मारतो, माणूस प्रेमाने वेडा का होतो, हे जे सगळं वर्तन आहे तर मानसशास्त्र म्हणजे हे वर्तनाचं शास्त्र आहे. आता जेव्हा इसवी सनापूर्वी 500 वर्ष सायकॉलॉजी, सायकी म्हणजे आत्मा आणि लोगस म्हणजे शास्त्र, जे आत्म्याचं शास्त्र होतं ते 15व्या शतकामध्ये सायकी म्हणजे मन झालं, ते मनाचं शास्त्र झालं आणि त्यांच्याच एका वॉटसन नावाच्या एका सायकॉलॉजिस्टनी असं म्हटलं आहे की ह्या मानसशास्त्रानी पहिल्यांदा आत्मा गमावला, मग मन गमावलं, मग जाणीवा गमावल्या आणि आता ते केवळ वर्तनाचं शास्त्र शिल्लक राहिलं. हे आपल्या पुढे का मांडते, कारण आम्हाला आज विचारणारे लोक तर प्रवचनाच्या खुर्चीवर बसलं ना की पहिला प्रश्न ते, तुमचं काहीतरी जुन्या भाकडकथा सांगू नका, आम्हाला विज्ञान निष्ठ काहीतरी सांगावं, तुमचं कुठं गेलं विज्ञान, त्या विज्ञानाच्या सगळ्या चिरफळ्या उडले. आज 2500 वर्षामध्ये त्या विज्ञानाला कोणतंही स्टँडिंग नाहीये. आता ज्या विज्ञानाला कोणताही स्टँड पॉइंट नाही, ज्या काळामध्ये अजून पॅरासायकॉलॉजी आलेली नाही, त्या काळामध्ये ती श्रीमती फिनलांगबाई म्हणते की या मंत्रांचा किंवा ह्या ध्वनीचा जर अनुभव घ्यायचा असेल तर त्याचा उच्चार हा हृदयापासून, त्याचा संबंध हृदयाशी आहे आणि त्याचा संबंध त्याच्या चिंतनाशी आहे. आता हे त्यांच्या सायकॉलॉजीमध्ये कुठेही बसत नाही. आता मला सांगा, तुम्ही कोणतं विज्ञान फॉलो करणार, भारतीयांचं विज्ञान फॉलो करणार का मॉडर्न सायन्स फॉलो करणार? आमचं सायन्स सांगतच आहे, आमचं सायन्स सायकीचं उत्तर देत आहे, आमचं सायन्स एकाग्रता कशाला म्हणतात सांगत आहे. किंबहुना आम्हाला फ्रॉइडनी सांगितलं की अहो परदेशामध्ये येऊन कसला सायकॉलॉजीचा अभ्यास करता, तुमच्या देशामध्ये जो पतंजली महामुनी होऊन गेलेला आहे तो आमच्या सगळ्या सायकॉलॉजिस्टचा पप्पा आहे, तुम्ही इथं कशा करता येता, इथे यायचं काही कारण नाही आहे. आणि त्यामुळे आपल्याला सांगते की मानसशास्त्राचा विचार हा त्या वाईनी जेव्हा मांडला तेव्हा आता आम्हाला उलट्या दिशेने आमच्या विषयाकडे वळताना आमच्या लक्षात येईल की अंतःकरणाचा संबंध आहे, श्रद्धेचा संबंध आहे, ती देवता समजून घेण्याशी संबंध आहे आणि तेव्हा ते यशस्वी होणारं ते मंत्राचं किंवा प्रार्थनेचं किंवा उपासनेचं स्वरूप आहे. आता दुसरं असं की ही उपासना आणखीन काय देते, आपण मगाशी म्हटलं तसं की व्यक्तीला शरीराच्या पातळीवरती आरोग्य देते, मनाच्या पातळीवरती संतुलित करते, बुद्धीच्या पातळीवरती तिचा विकास करते, निर्णायक शक्ती वाढवते, तिचं धारणा शक्ती वाढवते, तिची प्रज्ञा वाढवते, प्रज्ञावर्धन होतं, अशा अनेक जे त्याचे लाभ आहेत, त्याच्या बरोबर जे वातावरण आहे ते वातावरण बदलतं. वातावरण बदलतं म्हणजे काय होतं, आमच्या भोवतीचा आमच्या परिस्थितीमध्ये फरक पडतो. हा विषय आपण उद्या पाहणार आहे. आज बघणारा विषय असा आहे की वातावरण बदलतं म्हणजे जो आमचा पर्यावरणाचा सिद्धांत आहे, आम्ही ज्याला पर्यावरण म्हणतो की वातावरणामध्ये संतुलन, जे वातावरण शुद्ध, वातावरणामध्ये जी काही ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड यांचं जे प्रमाण जसं राहायला पाहिजे त्या प्रमाणात ते असलं पाहिजे, आणि तसं नसेल तर फार अवघड आहे मनुष्याला जगणं, जे आता आम्ही अनुभवतोय पुण्यामध्ये रोज. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की ज्याच्याकरता आम्ही आपल्याला जे दाखले देणार आहे ते दाखले शांताराम आठवले यांची पुस्तक आहे, ओंकाराची किमया म्हणून पुस्तक आहे, सुखाची लिपी म्हणून पुस्तक आहे. ही दोन पुस्तकं आपल्याला सहज लायब्ररीमध्ये बघायला उपलब्ध आहेत. आणि त्याचबरोबर जी अनेक जुनी जर्नल्स असतात आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये आहेत, मी ज्यातनं पाहिलेले आहेत, आणि आमच्या अय्यंगारांच्या लायब्ररीमध्ये ज्यातून मी ते विषय बघितलेले आहेत, तर त्या ठिकाणी त्यांनी

0: असं लक्षात आलं काही 20 तास काही 25-40 तास गेले आणि त्या ज्या आतून ज्या ध्वनीची स्पंदनं बाहेर पडत होती त्या ध्वनीच्या स्पंदनांनी ते जे लाकडाचं दार आहे त्याच्यातलं सगळ्यात सॉफ्ट मिडियम शोधलं, जे दोन फळ्या जिथे जोडल्या जातात त्यातली जी फट आहे त्या मिडियम मधून त्या ध्वनीच्या लहरी ज्या आहेत त्या लाकडाला छेद देऊन बाहेर आल्या. आणि त्यांनी म्हणजे त्यांना छेद देऊन बाहेर आल्या असं दिसलं नाही, त्यांना त्याला भेगा गेल्या हे दिसलं. आणि त्यांच्या लक्षात आलं की आत कोंडून राहिलेला जो ध्वनी आहे त्याची जी शक्ती आहे ती जेव्हा तिथे मावेनाशी झाली तेव्हा तिथून ती बाहेर पडण्याचा तिने प्रयत्न केला. हा एक प्रयोग जो नोंदलेला आम्ही वाचलेला आहे तो एक. दुसरा जो प्रयोग आहे की जे म्हटलं जातात मंत्र किंवा स्तोत्र किंवा गायत्री सारखे मंत्र किंवा आमच्याकडे ज्या मंत्रांना महात्म्य ज्यांचं वर्णन केलेलं आहे त्याकरता दुसरा प्रयोग त्यांनी असा केला की मनुष्याच्या मुखामधून जास्तीत जास्त शुद्ध आणि अधिक प्रभावशाली अशा अक्षरांचा जो समूह आहे तो किती सामर्थ्य बाहेर निर्माण करून टाकू शकेल त्याचं त्यांनी एक प्रमाण तयार केलं, ज्याला आपण स्टँडर्ड म्हणतो की तुलना करण्याकरता. आणि त्याचा पायाभूत ते प्रमाण जे आहे ते त्यांनी असं म्हटलं की 2,70,000 एनर्जी युनिट्स असं प्रमाण त्यांनी, एनर्जी युनिट्स असं प्रमाण दिलं आणि 2,70,000 एनर्जी युनिट्स अशी नोंद केली. आणि ते म्हणाले की या पृथ्वी तलावरती माणसाच्या मुखातून हा सगळ्यात जास्तीत जास्त सामर्थ्यशाली शब्द समुदाय निघू शकतो. आता याच्या तुलनेला जगातल्या सगळ्या भाषांमधले शब्द समुदाय विचाराला घेतले त्याच्यामध्ये आमचा गायत्री मंत्र विचारात घेतलेला आहे. आणि त्यांनी असं सिद्ध केलं की जगभरामधल्या सगळ्या मंत्र समुदायांच्या मध्ये गायत्री मंत्र हा सर्वात प्रभावी मंत्र आहे. सामान्य माणसाच्या मुखामधून निघालेला गायत्री मंत्र सुद्धा 2,30,000 एनर्जी युनिट्स पेक्षा जास्त सामर्थ्यशाली अशी ऊर्जा बाहेर टाकू शकतो. तो स्वरासहित नाही, स्वराघातासहित घेतलेला नाही, सामान्य जपमंत्रासारखा उच्चारला तरी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यातून शक्ती बाहेर पडते. आणि त्यांची टिप्पणी आपली नाही, त्यांनी टिप्पणी अशी केलेली आहे की या मंत्राला जर संपुटित केला, या मंत्राला जर पल्लवित केला, या मंत्राच्या मधून निर्माण होणाऱ्या ज्या म्हणजे शक्तिशाली अशा ज्या स्पंदलहरी आहेत त्या 2,70,000 एनर्जी युनिट्सला ओलांडून जाऊ शकतील. आणि त्याच्याकरता आपल्या पुढे जर सांगायचं तर त्याचा माझ्याकडे पुरावा नाही, पण मी स्वतः वाचलेलं आहे की त्या लोकांनी जे रशियामध्ये त्यांच्या उत्खननामध्ये जे काही सापडलं तर त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं की ते सगळे रेडिओ ऍक्टिव्ह सोर्सेस आहेत, की अजूनही रेडिओ ऍक्टिव्हिटी किंवा त्याच्यामधून जे निर्माण होणारी ऊर्जा आहे ती मोठ्या प्रमाणात तिथे निर्माण होतीये. तर त्यांच्या त्या संशोधनाचं फलित म्हणून त्या ठिकाणी पेपरमध्ये असं लिहिलेलं होतं की याचा अर्थ असा की या भारतीयांनी ज्याला ब्रह्मास्त्र असं म्हटलेलं आहे की त्याच्यापासून निघणारी जी ऊर्जा आहे ती दीर्घ कालपर्यंत निघत राहते आणि ती वातावरणाला दूषित करणारी असते. तर त्या अर्थी हे काही त्या ब्रह्मास्त्राचं स्वरूप असावं का? आणि आपल्याकडे असं म्हणतात की ते ब्रह्मास्त्र निर्माण करण्याकरता हा जो गायत्री मंत्र आहे त्याचा काही उलटा जप केला जातो किंवा त्याची काही एक विशिष्ट पद्धती आहे. सांगण्याचा हेतू असा आहे की रशियन लोकांनी त्या गायत्री मंत्रावरती जे हे रिसर्च केले आहेत हे फार खोलवर केले आहे.
1: आत्ताच आपण ऐकलात सनातन धर्मातल्या श्लोक स्तोत्र आणि मंत्र यामागचं विज्ञान उलगडून दाखवणारा कार्यक्रम मंत्रशास्त्र आणि विज्ञान. वक्त्या होत्या सुप्रसिद्ध निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी

स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, यशवंत देव यांच्या संगीतरचनेतलं वसंत बापट यांचं गीत ऐकूयात. स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा।

0: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

मला वाटते अंतरित्वावसावे तुझ्या दास बोधासित्वा बोधवावे।

वीर समर्थ दासबोध दशक चौथा समास आठवा आपण पाहतो आहोत. सख्य भक्ती त्याचं काही वया झालेल्या आहेत, त्याच्या पुढे आपण पाहणार आहोत. देवाशी परम सख्य करावे असं समर्थ म्हणतात. आणि ते सख्य करण्यासाठी काय काय गोष्टी करायला पाहिजेत, काय सोडायला पाहिजेत, काय धरायला पाहिजेत, ते सगळं बारकाईनं समर्थ सांगतात. इथं ते म्हणतात, जैसे जयाचे भजन तैसाची देवही आपण म्हणून हे आवघे जाण आपणाची पासी. भगवंताचं भजन करायचं आहे, त्याच्याशी एकरूप व्हायचं आहे, तर देवाला जसं काही हवं आहे तसं आपण करायचं आहे. आणि देवाला प्रिय होण्यासाठी त्याचं वर्म आपल्या जवळच आहे. देवाला आवडतं आपण झालो तर त्याची कृपा आपोआप होत असते, त्याचं सख्यत्व आपल्याला मिळत असत. पण आपल्या मनासारखी एखादी गोष्ट झाली नाही तर लगेच देवावरची निष्ठा आपली मोडते, हेही बरोबर नाही, ती चूकही आपल्याकडेच आहे. मेघ चातकावरी वळेना तरी चातक पालटेना, चंद्र वेळेशी उगवेना तरी चकोर अनन्य. अनन्य भक्तीची उदाहरणं सांगताना नेहमी ही उदाहरणं दिली जातात की चातक आणि मेघ, चंद्र आणि चकोर. असं म्हणतात की चातक पक्षी जो आहे तो त्याला मेघातून पडणारे पाण्याचे थेंबच हवे असतात, इतर कितीही पाणी त्याच्या समोर ठेवलं तरी ते तो स्वीकारत नाही. तसा चकोर देखील चंद्राशी अनन्य असतो, त्याची दृष्टी अखंड चंद्राकडेच असते. ही जशी अनन्यता आहे की एकच एक पाहिजे त्याच्याखेरी दुसरं काहीही नको, ऐसे असावे सख्यत्व. तसं समर्थ म्हणत आहेत की भगवंताशी असा अनन्य भाव असावा आणि असं सख्य जोडावं. विवेके धरावे सत्व भगवंतावरील ममत्व सांडूची नये. आपण नेहमी ममत्व टाकावं असं म्हणतो. परमार्थ जर करायचा असेल तर ममत्व सोडलं पाहिजे असं आपण म्हणतो. तर समर्थ म्हणतात, ममत्व संसारावरच सोडायचं पण भगवंतावर ममत्व ठेवायचं. आणि भगवंतावर प्रेम ठेवून ममत्व ठेवून काय जर मागायचं असेल तर भगवंतालाच मागायचं आहे. तूच मला पाहिजेस, याचा अर्थ असा की मीपणानं न उरता मलाच तुझ्यामध्ये तू पूर्ण विलीन करून टाक. जसा थेंबुटा सागरी बुडाला, थेंब जर बाजूला राहिला तर सुकून जातो पण थेंब जर सागरात पडला तर सागरा एवढा व्यापक होतो. ही उपमा नेहमी दिली जाते. तसं या ठिकाणी देवाशी भक्तांनी मिळून जायचं आहे म्हणून भगवंतावरील ममत्व सांडूची नाही असं म्हटलेलं आहे. सखा मानावा भगवंत. आपण कुणाला तरी सखा मानतो पण संत सांगतात संतांचा सखा भगवंत. सखा जर मानायचा झाला तर भगवंताला सखा मानावा. माता पिता गण गोत जे काही आहे, विद्या लक्ष्मी धन वित्त सगळ्याच्या सगळं परमात्मा. तुमचं वैभव काय असं जर विचाराल तर हेच वैभव सांगावे, मग भगवंताचा भक्त आहे. सत्ता काय, भगवंताची जी सत्ता तीच. मी त्याचा दास आहे आणि मी त्याचा दासानुदास असल्यामुळे माझा धनी जे काही मागेल तो जे काही करेल त्याच्यामध्येच मी आहे, माझं वेगळं अस्तित्व नाही. त्यामुळे त्याची जी प्रेमाची सत्ता असते ती भगवंतावर असते. विद्या लक्ष्मी गण गोत सगळंच्या सगळं जे आहे ते माझं सर्वस्व, माझा आधार, मला आश्रय जर कोण असेल तर एक भगवंतच आहे असा पक्का भाव पाहिजे. देवा वेगळे कोणी नाही, ऐसे बोलती सर्वही परंतु त्यांची निष्ठा काही तैसीच नसे. समर्थाने आपल्या अनुभवातलं सांगितलंय की अनेक मंडळी अशी भेटतात आणि ते म्हणतात की देवच आमचा आधार आहे, त्याच्याशिवाय आमचं कोणीही नाही, देवाशिवाय या जगात काही नाही, असं सगळं बोलतात खरी परंतु त्यांची निष्ठा तशी नसते. जेव्हा प्रसंग येतो तेव्हा ती निष्ठा डळमळीत होते आणि असं कसं देवाने केलं असं त्यांना वाटत असतं. पण त्यावेळेला असं म्हटलं जात नाही की भगवंत जे करेल ते कल्याणाचंच असणार. जे काही असेल घडेल, चांगलं घडलं तरी रामाची कृपा, वेडवाकडं काही घडलं तरी रामाची कृपा, अशा तऱ्हेचा पक्का भाव, पक्की निष्ठा असणारी मंडळी फार कमी असतात. म्हणून असं असल्यामुळे ऐसे न करावे. कळवळून समर्थ सांगतायत, अरे असं करू नका. कोणत्याही कारणाने देवावरची निष्ठा डळमेळीत होऊ देऊ नका. सख्य तरी खरेची करावे.
पक्का मानतात, कारण जसा एखादा खरा जर मित्र असेल तर आपण म्हणतो त्याच्याबद्दल कुणी काही म्हटलं तर की नाही नाही तो असं कधी करणारच नाही, तो माझा घात कदापि करणार नाही असं जसं म्हणावं, इथं तर भगवंत आहेत त्यामुळे भगवंताशी सख्य करायचं तर खरंच करावं, तो जे करेल ते माझ्या हिताचंच आहे, तो कधी माझा घात करणार नाही अशी पक्की निष्ठा पाहिजे, अंतरी सदृढ धरावे. कशाला? परमेश्वराशी. आपण अंतरी सदृढ धरलाय तो आपला अहंकार, या इहलोकातल्या गोष्टी, माझी ज्याच्यावर सत्ता आहे असं आपल्याला वाटतं आणि अंतकाळी ते सगळं इथंच ठेवून आपण निघून जातो, असं सगळं कळत असताना देखील पुन्हा हे माझा आहे माझा आहे म्हणून आपला अधिकार गाजवतो, तसं न करता समर्थ म्हणतात अंतरी सदृढ धरावे परमेश्वराशी. परमेश्वराला आपल्या अंतःकरणात सदृढ धरून ठेवा, पक्का धरून ठेवा. आपल्या मनोगता कारणे देवावरी क्रोधास येणे, आपल्या मनासारखं झालं नाही म्हणून देवावरती रागावणं ऐसी नव्हे ते की लक्षणे सख्य भक्तीची, की सख्य भक्तीची लक्षणं नव्हे ते असं कसं नाही माझ्या मनाजोग झालं नाही म्हणून. देवाचे जे मनोगत तेचे आपुले उचित, आपल्याविषयी देवाच्या मनात जी काही भाव असेल, आपण जे काही करावं असं त्याला वाटत असेल, आपल्या संबंधी जे काही व्हावं असं त्याला वाटत असेल, तेच आपल्या दृष्टीनं उचित आहे योग्य आहे असं समजावं. देवाचं जे मनोगत तेच माझं मनोगत असा भाव पाहिजे. इच्छेसाठी भगवंत अंतरू नये की आपल्या मनातली इच्छा काहीतरी आहे आणि ती इच्छा पुरी होत नाही म्हणून भगवंतापासून अंतरला असं होऊ नये. आपली इच्छा वेगळी असूच नये. आपण जर भगवंताशी खऱ्या अर्थाने एकरूप झालो असलो तर आपली इच्छा काय असं जर विचारलं तर भगवंताची जी इच्छा तीच माझी इच्छा, मला स्वतंत्र अस्तित्व नाही आहे, इथंपर्यंत आपल्याला पोचायला पाहिजे म्हणून ही वाटचाल आपण करतो. सख्य भक्तीमध्ये सुद्धा अजूनही काहीतरी एक कला कमी आहे, थोडंसं काहीतरी उणं आहे अजूनही, एकरूप झालेलं नाही आहे आणि म्हणून इथं पुन्हा काय काही सूचना सांगतायत की देवाची इच्छा जसे असेल तीच आपली इच्छा धरावी, देवाचा इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, जे जे काय देव करील ते आनंदाने स्वीकारावं, मग सहजची स्वभावे कृपाळू देव असं जर असेल तर सहजच देव कृपाळू असतो. एखादं मूल जर असं आईच्या म्हणण्याप्रमाणे वागत असेल तर त्याची काळजी आईला सहजच असते, तिला काही सांगावं लागत नाही काही. तसं आपण जर देवाच्या इच्छेने वर्तत असलो तर देव आपल्या ठिकाणी सहजच कृपाळू असतो. पाहता देवाचे कृपेसी मातेची कृपा काय असी, सामान्यतः आईची तुलना केली जाते भगवंताच्या कृपेबरोबर, पण समर्थ असं म्हणतात भगवंताची कृपा जर झाली तर आईची कृपा देखील त्याच्या तुलनेला घेता येत नाही. त्याचं कारण माता वधी बाळकासी विपत्ती काळी अशी काही आपल्याला उदाहरणं सापडतात की आईचा सुद्धा जो स्वार्थ असतो त्या स्वार्थामध्ये जर मूल आड येत असेल तर आई मुलाचा वध करायला देखील कमी करत नाही. पण भगवंताच्या ठिकाणी देवे भक्त कोण वधीला, पण देवाने कुठल्या भक्ताचा वध केला कधी देखिला नाही केला असं कधी आपल्याला दिसत नाही. शरणागत असं देव झाला वज्र पंजरू, भक्त जो शरणागत झालेला असेल त्याला सर्व बाजूनी सांभाळण्याचं काम भगवंत करत असतात, त्यामुळे भक्ताचं अनहित देव कधीही करत नाही. त्यामुळे मातेची तुलना जर त्याच्याशी करायची झाली तर ते देखील उणी पडते. देव भक्तांचा कैवारी, देव कुणाचा कैवार घेतो असं जर विचारा तर भक्तांच्या कैवारा घेण्यासाठी आपुलेनी कैवारे असं म्हटलेलं आहे. त्याने भक्त अवतार घेतात संभवामी युगे युगे, कशासाठी? भक्तांचा कैवार घेण्यासाठी. देव पतितांची तारी, पतित जर असल्यात तर त्याला पावन करण्याचं काम भगवंत करतो, तो जर भक्ती करायला लागला तर. देव होये सहाकारी अनाथांचा, अनाथांचा नाथ असं म्हटलेलं आहे. अनाथांना दुसरं कोणी सहाय्य करणार नाही, पण भगवंताला जर हाका मारली कळवळून आपण जर त्याला प्रार्थना केली तर तो आपल्या सहाय्याला धावून येतो. देव अनाथांचा काही पक्षी नाना संकटांपासून रक्षी, अनेक संकट आपल्याला येत असतात घरी दारी बाहेर प्रत्येक ठिकाणी कोण येतो मदतीला, भगवंतच नाना रूपाने नाना प्रकाराने आपल्या सहाय्याला येत असतो. दाभिन्नला अंतर साक्षी गजेंद्रा कारणे, गजेंद्र मोक्षाची गोष्ट आहे, गजेंद्राने हाक मारल्यानंतर भगवंतच त्या ठिकाणी धावलेले आहेत. देव कृपेचा सागरू देव करुणेचा जळ धरू,
देवासी भक्तांचा विसरू पडणार नाही. भक्त एक वेळ देवाला विसरेल पण देव भक्ताला विसरणार नाही. पण भक्त जर देवाला विसरला तर त्याला भक्त असं म्हणताच येत नाही. खरं म्हणजे भक्तालाही देवाचा विसर पडत नाही, साहजिकच देवालाही भक्ताचा विसर पडत नाही. आपलाच आपल्याला विसर पडला असं कधी होत नाही. इतके जर एकरूप झाले तर एकमेकांचा विसर पडत नाही. हरि ओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यान् जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा बुधः कस्य स्विद्दनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: सनातन धर्मात मंत्र, श्लोक आणि स्तोत्र यांचं अनन्यसाधारण महत्व आहे. या स्तोत्राच्या, श्लोकांच्या आणि मंत्रांच्या निर्मितीमागे काय वैज्ञानिक विचार आहे? या मंत्रांच्या उच्चाराने कोणते स्पंद तयार होतात? मंत्र सिद्ध करणे म्हणजे काय? अशा विलक्षण विषयावर मंत्रशास्त्र आणि विज्ञान या कार्यक्रमात सुप्रसिद्ध वक्त्या निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी यांचं मार्गदर्शन ऐका भक्तिसुधावरून. मंत्रशास्त्र आणि विज्ञान ही मालिका भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
1: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30.
0: ऐकूया अरुण सराफ

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रोताओ, आप सुनिए संत मीराबाई की भक्ति रचना. इसे संगीत से सवारा है पंडित हृदयनाथ मंगेशकर जी ने और इसे गाया है लता मंगेशकर जी ने.

आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: सनातन धर्मात मंत्र, श्लोक आणि स्तोत्र यांचं अनन्यसाधारण महत्व आहे. या स्तोत्राच्या, श्लोकांच्या आणि मंत्रांच्या निर्मितीमागे काय वैज्ञानिक विचार आहे? या मंत्रांच्या उच्चाराने कोणते स्पंद तयार होतात? मंत्र सिद्ध करणे म्हणजे काय? अशा विलक्षण विषयावर मंत्रशास्त्र आणि विज्ञान या कार्यक्रमात सुप्रसिद्ध वक्त्या, निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी यांचं मार्गदर्शन ऐका भक्तिसुधावरून. मंत्रशास्त्र आणि विज्ञान ही मालिका भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे गोविंदराव अग्नी यांचं आणि स्वर आहे विश्वनाथ बागुल यांचा.

श्रोते हो, ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना। संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर।

ऐकूया स अ शुक्ल यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. अभंग, भक्तिगीतं, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00.
2: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 जरूर ऐका अमृत वर्षा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित रविशंकर यांनी सतारीवर वाजवलेला राग अल्हय्या बिलावल.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित रविशंकर यांनी सतारीवर वाजवलेला राग अल्हैया बिलावल. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित रविशंकर यांनी सतारीवर वाजवलेली एक धून.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत पंडित रविशंकर यांनी सतारीवर वाजवलेली एक धून. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोते हो, विदुषी परवीन सुलताना यांच्या स्वरातील ही भवानी स्तुती ऐकूयात.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशीष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर।

श्रोतेहो ऐकूयात स्वामी श्रीकांतानंद यांची पदरचना. संगीत आहे मिलिंद गुणे यांचं आणि स्वर आहे रघुनंदन पणशीकर यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो निर्भय हो मनारे
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
2: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचं.

आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

आवृत्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाम मंत्र।

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 3:00।

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया बुधवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोतेहो आता आपण ऐकणार आहोत शाहीर परशुराम यांची एक भक्तिरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

सनातन धर्मात मंत्र, श्लोक आणि स्तोत्र यांचं अनन्यसाधारण महत्व आहे. या स्तोत्राच्या, श्लोकांच्या आणि मंत्रांच्या निर्मितीमागे काय वैज्ञानिक विचार आहे? या मंत्रांच्या उच्चाराने कोणते स्पंद तयार होतात? मंत्र सिद्ध करणे म्हणजे काय? अशा विलक्षण विषयावर मंत्रशास्त्र आणि विज्ञान या कार्यक्रमात सुप्रसिद्ध वक्त्या, निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी यांचं मार्गदर्शन ऐका भक्तिसुधावरून. मंत्रशास्त्र आणि विज्ञान ही मालिका भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

आजचं नक्षत्र आहे पुनर्वसू नक्षत्र. आज रंभाव्रताचा दिवस आहे. तिथीनुसार महाराणा प्रतापांची आज जयंती आहे. राजमाता जिजाऊ यांचा आज स्मृती दिन. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. काळानुसार बदलणाऱ्या मानवादींच्या अवस्था, विशिष्ट कालखंड, कालपरिमाण इत्यादी दर्शवण्यासाठी जगातल्या विविध संस्कृतींमध्ये वापरली जाणारी कालगणनेच्या क्षेत्रातली एक महत्त्वपूर्ण संकल्पना म्हणजे युग. हिंदू धर्मात आपल्या पुराण कथांमध्ये कालक्रम दर्शवण्यासाठी कृत, त्रेता, द्वापर आणि कली अशी चार युग मानलेली आहेत. कलियुगानंतर पुन्हा नव्याने हा क्रम तसाच सुरू होतो. याला चक्राकार कालगती असं म्हणतात. ही चक्राकार कालगती अनादि काळापासून चालत आलेली असून अनंत काळापर्यंत चालणार आहे. दिवस रात्र, चंद्राचा क्षय आणि वृद्धी, ऋतुचक्र, वर्तमानाविषयीचं वैफल्य आणि भविष्याविषयीचा आशावाद इत्यादींच्या प्रभावातून चक्राकार कालगतीची संकल्पना निर्माण झालेली आहे. सरळ रेषेत कालगती न स्वीकारता चक्राकार कालगतीची संकल्पना स्वीकारणं हे कालविषयक भारतीय पुराणांचं एक खास वैशिष्ट्य आहे. प्रत्येक युगाच्या मुख्य कालखंडापूर्वी संध्या आणि नंतर संध्ये इतकाच संध्यांश असे कालखंड असतात. संध्येचा कालखंड हा मुख्य कालखंडाच्या 1.5 इतका असतो. कलियुगाचा मुख्य कालखंड हा 1000 दिव्य वर्षांचा म्हणजेच एकूण कालखंड हा 1200 दिव्य वर्षांचा असतो. द्वापर, त्रेता आणि कृत यांचा कालखंड कलियुगाच्या अनुक्रमे दुप्पट, तिप्पट आणि चौपट असतो. कृतादी चार युगांचं मिळून एक महायुग बनतं. त्याचा कालावधी 12000 दिव्य वर्ष होतो. एक दिव्य वर्ष म्हणजे मानवाची 360 वर्ष असल्यामुळे हा कालावधी 43,20,000 मानवी वर्ष इतका होतो. चार युगांचा कालावधी समान नसतो, परंतु सर्व महायुगांचा कालावधी मात्र समान असतो. त्यामुळे युग हा मुख्यत्वे विशिष्ट कालखंड दर्शवणारा, तर महायुग हा कालपरिमाण दर्शवणारा शब्द ठरतो. आर्यभट्टाने मात्र सर्व युगांचा कालावधी समान मानला आहे.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.
2: आता दुसरं एक वैशिष्ट्य आहे आपल्या नारद पुराणाचं, ते म्हणजे असं आहे की यामध्ये सगळ्या 18 पुराणांच्या अवतरणिका दिलेल्या आहेत, की प्रत्येक मनुष्य काही प्रत्येक पुराण वाचू शकत नाही आणि आपल्याकडे त्याच्या अवतरणिका म्हणजे सारांशामध्ये आलेला त्या पुराणाचा भाग याचं स्मरण करावं, त्याचंही पुण्य भरपूर आहे आणि ती पुण्यप्रद गोष्ट आहे. या भावनेमधून या ठिकाणचा हा एक फार महत्त्वाचा भाग आहे, हा संवाद आहे. हा संवाद नारद आणि सनातनांच्या मधला संवाद आहे, म्हणजे हे जे सनतकुमार आहेत त्यातले जे सनातन कुमार आहेत त्या सनातन कुमारांनी इथे सांगितलं आहे आणि नारदांनी त्यांना विचारलं की आपण ह्या सगळ्या पुराणांना जाणता, त्याचं आपल्याला उत्तम ज्ञान आहे आणि ज्ञान आणि विज्ञान शाब्देच्या परेच्या निष्णात हा जसं व्यवहारात म्हटलं जातं तसं लौकिक ज्ञान आणि पारलौकिक ज्ञान या दोघांनीही आपण परिपूर्ण आहात. तर सनातनजी, आपण मला पुराणांच्या सर्व विभागांचा परिचय करून द्या. ते म्हणाले ठीक आहे. म्हणाले त्यांनी सनातनांनी एक क्षणभर नारायणाचं ध्यान केलं, भगवंताचं स्मरण केलं आणि नारायणाचं ध्यान करून ते म्हणाले, हे मनुश्रेष्ठा नारदा, तू मला तुझा पुन्हा पुन्हा साधुवाद, म्हणजे तुला पुन्हा पुन्हा मी धन्यवाद देतो कारण तू मला पुराणांचं उपाख्यान विचारलंस. आपण पहिल्या दिवशी जो विषय मांडला ना, आख्यान कोण मांडतो? पुराणामध्ये ज्यांनी आख्यानं मांडली त्यांनी प्रत्यक्ष त्या गोष्टी पाहिलेल्या होत्या. आता तू त्या पाहिलेल्या नाही आहेस पण तुला त्या समजून घ्यायच्या आहेत म्हणून तू मला पुराणांच्या संदर्भात सांगा असं म्हणतोयस. म्हणजे बघा कसं आहे की कोणतीही गोष्ट सिद्ध करून घेतल्याशिवाय आमच्याकडे कशालाच, ज्याला आपण शिक्कामोर्तब सँक्शन म्हणतो ना, ते नाही आहे की ते करूनच घेतलं पाहिजे. म्हणजे पुराणातली ही कथा खरी का खोटी याचा विचार करायचा आपल्याला कारण नाही, ती अनेक ठिकाणी गाळून गाळून खरी करून घेतलेली आहे. मूळचं जे आख्यान आहे ते अनेक पुराणात वेगवेगळ्या ठिकाणी येऊन त्याचा उहापोह होऊन ते आख्यानाचं उपाख्यान होऊन, कारण ज्यांनी पाहिलं त्यांनी सांगितलं आणि ज्यांनी त्याची सिद्धी मान्य केली त्याच्याविषयीची सत्यता पारखून घेतली त्यांनी ते पुढच्याला सांगितलं. सत्यता पारखल्याशिवाय कुणाला कुणी कुठलं आख्यान सांगितलेलं नाही आहे. म्हणून ते इथे म्हणतात की ह्या पुराणांचं उपाख्यान या 18 पुराणांच्या संदर्भामध्ये ऐकण्याची जी तुझ्या ठिकाणी निष्ठायुक्त बुद्धी निर्माण झाली आहे ना, ती सगळ्या लोकांवर उपकार करणारी आहे. कारण हे तुला ऐकण्याची गरज आहे असं नाही, पण आमच्यासारख्यांना आहे ना की आम्हाला जर काही पुराणोक्त भक्तीचा मार्ग अवलंबायचा असेल तर आम्ही तो कसा अवलंबावा. म्हणून त्यांनी सांगितलं की ब्रह्मदेवाचा पुत्र जो मरीची आहे त्या मरीचीने स्वाध्याय आणि शास्त्राचं अध्ययन करून संपन्न होऊन मोठा श्रेष्ठ असा ब्रह्मज्ञानी, ब्रह्मवेत्ता, वेदवेत्ता आणि वेदांगवेत्ता असा मोठा श्रेष्ठ विद्वान निर्माण केला. कारण ब्रह्मदेवानीच पहिलं पुराण लिहिलंय, ज्याला ब्रह्मपुराण म्हणतात ते पहिलं पुराण ब्रह्मदेवांचं आहे. म्हणजे आता ते सांगायला लागले की पुन्हा ते उपाख्यानच आहे, आता पुन्हा आख्यान नाही आहे. आता ते एकाच्या तोंडातून बाहेर पडलेलं तर दुसऱ्याच्या मुखाने प्रसारित होणार आहे. आणि म्हणून तेव्हा मरीचीनी सांगितलं की हे भगवंता, आपण माझे पिताजी आहात, मी आपल्याला नमस्कार करतो, पण आपण मला पुराणाचं बीज, पुराणाचं लक्षण, पुराणांचं प्रमाण, त्याचा वक्ता आणि श्रोता ह्या सगळ्यांचं वर्णन करून सांगा. का सांगा? कारण जसं आपण तो श्लोक म्हणतो ना रामायणाचा, आदौ राम तपोवनाधिगमन महत्वा मृगम कांचनम वैदेही अरणम जटायुव सुग्रीव संभाषणम बाली निर्दलनम समुद्र तरणम लंकापुरी दाहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतद्धि रामायणम. एका श्लोकात रामायण घेतलं आणि त्याला आपण काय म्हणलं, हे ताकापुरतं रामायण झालं. हे रामायण ताकापुरतं झालं की नाही माहिती नाही, पण रामायणातल्या सगळ्या घटनांचं स्मरण करायला एक श्लोक पुरला, एवढं मात्र खरं. तसंच आहे, एकेका पुराणामध्ये 55,000 श्लोक आहेत, कुणी वाचावं, कुणाला ते कळावं आणि त्याचा लाभ कसा घ्यावा म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही थोडक्यात पुराणांचं बीज काय, पुराणांचं लक्षण काय, पुराणांचं प्रमाण काय, वक्ता कोण आणि श्रोता म्हणजे अधिकारी श्रोता कोण ते मला सांगा, आणि हे सगळं ऐकण्याकरता मी फार उत्सुक आहे असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं की म्हणाले, आता ब्रह्मदेव म्हणतात, ब्रह्मदेवाने उत्तर दिलं, म्हणाले, बाळा ऐक, मी पुराणांचा संग्रह कसा केला ते सांगतो. ज्याच्यावरती म्हणाले, मी विषय जे ठेवले म्हणजे रूपकात्मक भाषा आहे, ज्या पुराणांवरती मी हे विषय स्वार केले, कोणते, चर आणि अचर या दोघांचंही ज्ञान ज्याच्यामध्ये तुला ऐकायला मिळेल, बघायला मिळेल, सगळ्याचं वाङ्मयासहित म्हणजे साहित्याचं ज्ञानसुद्धा ज्याला तुला जिथे पाहायला मिळेल. तर म्हणाले, तुझ्या एक लक्षात ठेव, पूर्वी हे जशी ही 18 पुराणं आता मी वेगवेगळी करून दिलेली आहेत किंवा तू आता ते पाहतो आहेस, अशी काही पूर्वी नव्हती म्हणाले. त्या पूर्वकल्पांच्या मध्ये पहिल्यांदा सुरुवात कल्पाच्या आरंभी एकच पुराण होतं आणि त्या पुराणामध्ये श्लोक किती होते, 100 कोट श्लोक होते, 100 कोटी श्लोक होते, ज्याच्यामध्ये धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थांचं बीज म्हणजे पुराण असं मानलं जात होतं. आता हे सगळे जे श्लोक आहेत हे कुठे आहेत, त्यांनी सांगितलं हे ब्रह्मलोकामध्ये आहेत, हे स्वर्गलोकामध्ये आहेत. स्वर्गलोकामध्ये आजही देवता हे 100 कोट श्लोकांचं पुराण ऐकतात, पण पृथ्वीतलावरती मानवाला 100 कोट श्लोक कुठं ठेवणार तो, आणि तो कुठं वाचणार, कुठं समजून घेणार, म्हणून त्याच्याकरता त्याचा संक्षेप हा 400,000 श्लोकांमध्ये केला आहे. पण परवा पहिल्या दिवशी पाहिलं ना की 400,000 श्लोक आहेत पुराणांचे आणि 100,000 महाभारताचे, असे म्हणून 500,000 श्लोक पुराणांची संख्या असे म्हणून सांगितलेलं आहे. तर म्हणाले, त्याकरता सगळ्या पुरुषार्थांचं बीज म्हणजे पुराण आहे. आता 400,000 श्लोक इथे ठेवले, देवलोकांच्या मध्ये त्या 100 कोट श्लोकांचं पुराण, विस्तृत पुराण तिथे विद्यमान आहे आणि हा जो सारभाग आहे तो मी तुला दिलेला आहे आणि त्याच्या अवतरणिका आता तुला सांगतो म्हणाले. असं म्हणून त्यांनी 18 पुराणांच्या स्वतंत्र स्वतंत्र अवतरणिका सांगितलेल्या आहेत. आणि त्या पुराणांच्या अवतरणिका आपल्या पुढे मांडण्याचं काही कारण आहे असं नाही आहे, पण आपल्याला सांगण्याचा विषय एवढाच आहे की ज्या प्रकारे ह्या 18 पुराणांच्या अवतरणिका लिहिलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपल्याला असं वाटतं की काय तो काल आणि तो मुहूर्त, प्रत्येक घडीन प्रत्येक क्षण चांगलाच आहे. नाही म्हणाले, असं नाही आहे. कोणतंही काम करण्याकरता आम्ही उद्युक्त झालो तर प्रत्येक घडी प्रत्येक क्षण चांगला आहे असं नाही आहे, त्याच्यामध्ये काही दोष काही गुण आहेत. तर त्याचा जर आम्ही विचार केला तर आम्ही जे कर्म करतो ते कर्म आम्हाला अधिक लाभदायी करून घेणं शक्य आहे. कारण माणूस युक्तिवाद काय करतो, अहो आपल्या देवावरती श्रद्धा आहे, देवावर श्रद्धा ठेवून काम केलं की प्रत्येक क्षण चांगलाच आहे. अहो पण आमची देवावरची श्रद्धा जज कोण करणार, आमच्या देवावरच्या श्रद्धेच्या बाबतीमध्ये जो तरतम आहे त्याचा निर्वाळा कोण देणार आहे आम्हाला. बोलायला सोपं आहे आमची देवावर श्रद्धा आहे, देवावरची श्रद्धा टिकण्याचा प्रसंग येतो तेव्हा ती टिकते का. प्रतिक्षणी ईश्वराला शरण होऊन आणि ईश्वरावरती आमचं सगळं जीवन समर्पित करून ईश्वराच्या चरणावरती आम्ही भगवत कैंकर्य भावाने जीवन जगतो का. ही सगळी लुच्चेगिरी आहे, ही लबाडी आहे माणसाची. ज्याला कर्मकांडाचा आळस आहे आणि ते करण्याचा कंटाळा आहे त्याच्याकरता त्यांनी शोधलेल्या ह्या पळवाट आहे की बा अमुक एक गोष्ट अमक्या वेळी केली तर त्याचा लाभ होतो का, तो होतो. शास्त्र उगीच आहेत का, कारण असं आहे तुमचं वय वाढलं आणि तुम्हाला थकावट यायला लागली आणि काही जर रोग उत्पन्न झाले तर औषध घेतलंच पाहिजे, आणि तेव्हा जर आम्ही सांगायला लागलो तर औषधम जान्हवी तोयम वैद्यो नारायणो हरी, चालेल का. मग कुठलेच ICU चालायला नको, कुठलीच हॉस्पिटल्स नकोत, कुणालाच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला नको. जर सगळी दुखणी अशी बरी होतील, अशी पण दुखणी बरी होतील, पण त्याला तशीच वृत्ती पाहिजे की खऱ्या अर्थाने औषधम जान्हवी तोयम वैद्यो नारायणो हरी असे, असा भाव ज्याचा आहे त्याच्या ठिकाणी होईल असा सर्वेशाम भाव कुठून आणावा, आणि त्याकरता म्हणून शास्त्रांनी आपल्याला सांगितलंय. आणि इथे नारद पुराणाचं हे वैशिष्ट्य आहे, नारद पुराणांनी प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक तिथीचं वैशिष्ट्य काय आहे ते सांगितलं. चैत्रातली प्रतिपदा, वैशाखातली प्रतिपदा, फाल्गुनापर्यंत असं करत द्वितीया, तृतीया, चतुर्थी या सगळ्याच्या विषयी त्यांनी नारदांनी विचारलंय की म्हणाले मी असं ऐकलं आहे की ब्रह्मदेवानी मरीचीला, म्हणजे त्यांचे मानसपुत्रच आहे, आणि म्हणाले त्यांना प्रत्येक तिथीचं महात्म्य सांगितलेलं आहे आणि त्या प्रत्येक तिथीचे लाभ काय आहेत हे सगळं जर मलाही कळलं तर मलाही ते लाभप्रद होईल. आणि म्हणून म्हणाले ज्या महिन्यातली जी पुण्यतिथी आहे म्हणजे चांगली मंगलतिथी आहे त्या तिथीला कोणती, सॉरी, त्या तिथीला जी कोणती उपासना आपण करू ती उपासना फलप्रद होते ना, किंवा ती कशी फलप्रद होते किंवा होत नाही किंवा व्हावी तर काय करावं याच्याकरता त्यांनी त्या ठिकाणी चर्चा केली आहे. आणि त्यांनी प्रत्येक तिथीच्या स्वामीचा विचार करून त्या त्या तिथीचं व्रत सांगितलेलं आहे. आता ह्या सगळ्या व्रतांचा विचार करत बसण्याची आपल्याला काही आवश्यकता नाही, आपण सामान्य विचार करून पुढे जाऊ. आपल्याला सामान्य व्रततिथ्या कोणत्या माहिती आहेत? चतुर्थी आहे. आपण सगळेजण संकष्टी चतुर्थीचं व्रत करण्याकरता आपल्या आपल्या इच्छेप्रमाणे, आवडीप्रमाणे, देवतेच्या विषयी असलेल्या प्रेमाप्रमाणे आपण चतुर्थी करतो. एकादशी व्रत आहे. आपला जर विष्णू उपासनेवरती विश्वास असेल, श्रद्धा असेल, आपण एकादशीचं व्रत करतो. आपल्याला जर शिव उपासनेमध्ये संतोष असेल आपण प्रदोषाचं व्रत करतो. ही व्रतं का करावीत? प्रत्येक तिथी त्या देवतेचा स्वामी आहे आणि प्रत्येक तिथीला त्या त्या देवतेची उपासना फलप्रद होते. आता ही खरंच होते का? खरंच होते. असं आहे, आपण काही म्हणत नाही कारण आपल्याला आपल्या परंपरेच्या विषयी तितकं अस्थेवाईकपणाने विचार करण्याची दिशा ब्रिटिशांनी जशी आम्हाला बदलवून टाकली तशी आम्ही त्याला झापड लावली आहे, त्यामुळे आम्हाला त्याच्याविषयी एक प्रकारचं औदासीन्य आहे. पण परकीयांना मात्र त्याच्याविषयी आकर्षण आहे. त्यांनी केलेल्या कामावरून आपल्या पुढे मांडायचं तर त्या लोकांनी असं सांगितलं आहे की या लोकांनी जी गणेश देवता असं म्हटलेलं आहे त्या गणेश देवतेची जी चतुर्थी आहे त्या चतुर्थीच्या दिवशी गणेशाच्या मंदिराच्या जवळ गेलं तर आपला पृथ्वीतल किंवा प्रत्येक व्यक्ती, समष्टी आणि व्यष्टी दोन्ही संबंध, सृष्टीसुद्धा आणि व्यक्तीसुद्धा ज्याच्यामुळे पुष्ट होते, ज्याच्यामुळे कृपावंत होते, असा येणारा जो कृपेचा प्रवाह आहे त्याला आजच्या भाषेमध्ये कॉस्मिक रेज म्हटलं तरी चालेल. आणि त्या कॉस्मिक रेजचं जे पेनिट्रेशन आहे ते जे या सगळ्या मंडलामधून आमच्यापर्यंत येऊन पोचतात, त्यांनी असं म्हटलंय चतुर्थीच्या दिवशी यांनी ज्या देवतेला गणेश म्हटलं आहे त्या देवतेच्या इथे त्या प्रवाहाला किंवा त्या ऊर्जेला आकर्षित करण्याचं अधिक सामर्थ्य आहे. म्हणजे त्या देवतेचा आकार, गणपतीला सोंड का, गणपतीचं हे ध्यान का, गणपतीची ही तिथी का, गणपतीला आवडणारा हा रंग का, या सगळ्याच्या मागे शास्त्र आहे. भावानी गणपती वेगळा पाहिलाय, शास्त्रानी गणपती वेगळा पाहिलाय. आम्ही फक्त भावानी पाहतो, आम्हाला काही गरज नाही, शास्त्रानी बघण्याएवढी आमची ताकदच नाही आहे. कारण त्या ऋषीमुनींनी त्याचं तंत्र बसवून ठेवलेलं आहे, त्या ऋषीमुनींनी त्याला आमच्याकरता सोपं करून आणून ठेवलेलं आहे. आणि त्यांनी असं म्हटलं आहे की त्या दिवशी जर मनुष्य त्या मंदिरामध्ये जाईल तर त्याला अनायासे ती ऊर्जा प्राप्त होईल. आणि म्हणून चतुर्थीच्या दिवशी लोक म्हणतात अहो काही नाही, आम्ही ना कधीही त्या पर्वणीन तीर्थन ते त्या तीर्थक्षेत्रावरचा तो महत्त्वाचा दिवस आणि मुहूर्त आम्ही असं जातच नाही. जेव्हा त्या देवस्थानात गर्दी नसते ना तेव्हा आम्ही त्या देवस्थानात जातो, जेव्हा गर्दी नसते तेव्हा त्या देवस्थानाची ऊर्जाही प्रभावी नसते. ती प्रभावी ऊर्जा ज्या दिवशी आहे त्या दिवशी त्या ऊर्जेचा लाभ घेण्याकरता जर आम्ही गेलो तर अनायासे, म्हणजे आळशावर गंगा म्हणतात ना तसं आहे. मगाशी जसा दृष्टांत दिला ना की अग्नीला हात लावला की तो भाजल्याशिवाय राहत नाही, तसं गणपतीच्या देवळात गेलो आणि गणपतींनी कृपा केली नाही असं होतच नाही, तो प्राप्तच होतो. एकादशी आहे, तिचं महात्म्य आहे की त्या दिवशी विष्णूच्या मंदिरात गेलं लाभ आहे, शिवाच्या मंदिरात गेलं लाभ आहे. याच्याविषयी आणखीन एक मी अनेक ठिकाणी बोलले, अनेक वेळा बोलले, पुन्हा एकदा बोलते की अमेरिका रशिया या देशांमध्ये तर या मुहूर्तशास्त्राचा इतका बारकाव्याने अभ्यास केलेला आहे की अमेरिका आपली सगळी यानं चतुर्थीच्या दिवशी पाठवते आणि रशिया आपली सगळी यानं एकादशीच्या दिवशी पाठवते. अमेरिकेचं अपोलो 4-5 जेव्हा चतुर्थीला पाठवता आलं नाही तेव्हा ते गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर जाऊ शकलं नाही, ते यान कोसळलं पडलं, त्याचं यशस्वी उड्डाण होऊ शकलं नाही. त्याच तिथीला, ती तिथी अमेरिकेला अनुकूल आहे. म्हणजे दुर्दैव असं आहे की ह्या भारतवर्षाला अनुकूल असलेली तिथी आमच्या सगळ्या शास्त्रज्ञांना किंवा राजकारण्यांना माहिती आहे का नाही आपल्याला माहीत नाही, पण त्या लोकांना आमचं हे मुहूर्तशास्त्र माहीत नसताना सुद्धा आपल्याला अनुकूल तिथी कोणती आहे हे मात्र त्यांना माहिती आहे. आणि म्हणून इथे हे जे तिथींच्या विषयी लिहिलेलं आहे, आपल्याकडे कोणतीच तिथी वर्जावर्ज नाही आहे. आपल्याकडे त्यांनी म्हटलं आहे की दर 15 दिवसानंतर येणारे हे जे म्हणजे आपल्या पक्षांचे बदल आहेत, एकदा पौर्णिमेनी बदल होतो, एकदा अमावस्येनी बदल होतो, त्यामुळे ह्या दोन्ही तिथ्या ज्या आहेत ह्या दोन्ही तिथ्या तितक्याच मंगल आहेत. आणि म्हणून त्यांनी पुन्हा एकदा त्याची चर्चा केली आहे की आम्ही अमावस्येला अश्विनी अमावस्या आम्ही लक्ष्मीचं पूजन करतो, अनेक अमावस्या, पिठोरी अमावस्या, अशा अनेक ते जे आपल्याकडे आलेली व्रतं आहेत, आपल्याकडे त्याचा जो विचार केला आहे, त्यामुळे त्यांनी पुराणामध्ये ती तिथी आणि तिचं महात्म्य हे यांचं वैशिष्ट्य आहे, म्हणजे नारद पुराणाचं वैशिष्ट्य आहे. आणि नारद पुराणाने हा विषय फार बारकाईने आपल्यापुढे मांडलेला आहे, तो मुळात वाचण्यासारखा आहे. आणि ज्याला मुहूर्तशास्त्र समजतं त्यांनी तर तो वाचावाच वाचावा. आता आणखीन एक नारद पुराणाचं वैशिष्ट्य आहे की ह्या नारद पुराणाने वेदांची जी 6 अंग आहेत त्या अंगांचं इथे निरूपण केलेलं आहे. ती सगळी अंगं काय आपल्याला समजतील असं नाही आहे की षडांगासहित वेद आहे, म्हणजे शिक्षा आहे, कल्प आहे, व्याकरण आहे, निरुक्त आहे, असे जे सगळे एकानंतर एक येणारे जे विषय आहेत, जे ज्योतिष आहे आणि त्याच्यानंतर छंद आहे, असे 6 अंग आहेत त्याची. तर ह्या 6ही अंगांचा अल्प परिचय आपण आपल्याला कळेल तो परिचय तेवढा पाहून घेऊया, बाकीचा परिचय आपल्याला कळणं अवघड आहे. इथे ज्योतिषावरती मात्र फार बारकाव्याने निरूपण केलेलं आहे, त्रिखंडात्मक निरूपण केलेलं आहे. म्हणजे नारद पुराणाचा खूप मोठा भाग हा ज्योतिषशास्त्राने व्यापलेला आहे. म्हणजे ज्यांना ज्योतिषशास्त्राची उत्सुकता आहे त्यांनी नारद पुराण मुळातून वाचावं आणि त्यातला तो ज्योतिषाचा भाग जरूर वाचावा. आता इथे सूतांनी सांगितलं की सनंदनाने अनेक विषय सांगितले आणि त्यानंतर म्हणाले, नारदांनी त्यांना सांगितलं की तुम्ही इतक्या गोष्टी सांगितल्यात मला, पण मी अतृप्त आहे, तुमचं सगळं ऐकलं खरं पण माझ्या मनाचं काही अजून समाधान झालं नाही, त्यामुळे मी अजूनही ऐकण्याकरता उत्सुक आहे. ते म्हणाले, विचार तुला काय पाहिजे? तर म्हणाले, हे परमधर्मज्ञ जे व्यासपुत्र शुकदेव आहेत त्यांना आंतरिक आणि बाह्य सगळ्या भोगांच्या बाबतीमध्ये जी विरक्ती प्राप्त झाली ती जी सिद्धी त्यांना प्राप्त झालेली आहे ती कशामुळे प्राप्त झाली? महात्म्यांच्या सेवेच्यामुळे प्राप्त झाली का? म्हणाले, कोणतं विज्ञान किंवा तत्त्वज्ञान त्यांना प्राप्त झालं म्हणून त्यांना ते प्राप्त झालं? कारण असं म्हणायला जागा नाही, कारण आपल्याकडे काय म्हणलं, तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेनं सेवया, की जर आपल्याला ज्ञान मिळवायचं आहे तर कुणाला तरी शरण जा म्हणजे ज्ञान मिळेल, हे कुणाला शरण गेले म्हणाले. बरं, दुसरं म्हटलं तर म्हणाले, कुणा महात्म्यांचा सेवासंग सत्संग करून त्यांच्या सहवासात राहून, अहो बालवयातच तिथे त्यांच्या ठिकाणी परिपूर्णता आलेली आहे शुकाचार्यांच्या ठिकाणी, मग ही कशी काय आली? व्यासनंदन शुकदेवांच्या बाबतीमध्ये हे कसं घडलं? आणि त्यामुळे मला तुम्ही हे सगळे विषय समजावून द्या. त्यावेळी सनंदन म्हणाले की शुकदेवांच्या उत्पत्तीचा वृत्तांत आहे तो मी तुला सांगीन, पण म्हणाले, त्याच्या आधी मी तुला आणखीन एक गोष्ट सांगतो की मनुष्य हा शब्द जो वापरला आहे मुळामध्ये नारद पुराणात, अनुचान, अनुचान झाला पाहिजे. अनुचान म्हणजे ब्रह्मविद्येने परिपूर्ण झाला पाहिजे, लौकिक विद्येने परिपूर्ण झाला पाहिजे, ज्ञानाने विज्ञानाने परिपूर्ण झाला पाहिजे, म्हणजे सर्व प्रकारचं ज्ञान त्याला प्राप्त झालं पाहिजे, तेव्हाच त्याला काही मिळणारा जो मोक्षाचा विचार आहे, त्याच्या अधिकाराचा विचार आहे. शुकदेवांच्या बाबतीत तुझ्या मनात जो आदर निर्माण झाला आहे त्याचं कारण काय आहे, तर हे अनुचान हे त्याचं कारण आहे असं सांगितलं. तर नारदांनी विचारलं की अनुचान कसं होतो ते तुम्ही मला सांगा. तर ते म्हणाले मी तुला अनुचानाचं लक्षण सांगतो. म्हणाले ज्याला जाणल्यानंतर मनुष्य अंगांसहित म्हणजे त्याच्या षडांगांसहित वेदज्ञानामध्ये परिपूर्ण होतो तोच अनुचान होऊ शकतो. म्हणजे आपल्यापुढे सांगायचं असं की या जगामध्ये असणारं जे आम्हाला आज विज्ञानाचं ज्ञान आहे, लौकिक ज्ञान आहे, एकापेक्षा एक मोठमोठे शास्त्रज्ञ आहेत, त्यांचा त्याच्यामध्ये असणारा जो लौकिक आहे ज्याला आजच्या भाषेमध्ये एक्सपर्टाईज म्हणतो, की त्यांचा कशाकशामध्ये एक्सपर्टाईज आहे, कशाकशामध्ये त्यांचं वैशिष्ट्य आहे, काय काय त्यांचं संशोधन आहे, ह्या सगळ्याबद्दल जे आमचं आकर्षण आहे, हे सगळं त्यांना प्राप्त आहे, हे कुणाला प्राप्त असतं, कुणा एकाला प्राप्त असतं का? त्याचं उत्तर देताना त्यांनी सांगितलं आहे की जो यथार्थतेने वेदांच्या अंगासहित वेदांचं ज्ञान प्राप्त करून घेतो त्याला सर्वांचं ज्ञान असतं. म्हणजे त्याचं ज्ञान हे परिपूर्ण असतं.

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो, आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे कुमुदिनी पेडणेकर आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. सनातन धर्मात मंत्र, श्लोक आणि स्तोत्र यांचं अनन्यसाधारण महत्व आहे. या स्तोत्राच्या, श्लोकांच्या आणि मंत्रांच्या निर्मितीमागे काय वैज्ञानिक विचार आहे? या मंत्रांच्या उच्चाराने कोणते स्पंद तयार होतात? मंत्र सिद्ध करणे म्हणजे काय? अशा विलक्षण विषयावर मंत्रशास्त्र आणि विज्ञान या कार्यक्रमात सुप्रसिद्ध वक्त्या निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी यांचं मार्गदर्शन ऐका भक्तीसुधावरून. मंत्रशास्त्र आणि विज्ञान ही मालिका भक्तीसुधावरून ऐका रोज 9:00. याचं पुनःप्रसारण 9:00.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दास बोधासित्वा बोधवावे।

रघुवीर समर्थ दासबोध दशक चौथा समास आठवा आपण पाहतो आहोत. सख्य भक्ती त्याच्या काही वया झालेल्या आहेत, त्याच्या पुढे आपण पाहणार आहोत. देवाशी परम सख्य करावे असं समर्थ म्हणतात. आणि ते सख्य करण्यासाठी काय काय गोष्टी करायला पाहिजेत, काय सोडायला पाहिजेत, काय धरायला पाहिजेत, ते सगळं बारकाईनं समर्थ सांगतात. इथं ते म्हणतात, जैसे जयाचे भजन तैसाची देवही आपण म्हणून हे अवघे जाण आपणाची पासी. भगवंताचं भजन करायचं आहे, त्याच्याशी एकरूप व्हायचं आहे, तर देवाला जसं काही हवं आहे तसं आपण करायचं आहे. आणि देवाला प्रिय होण्यासाठी त्याचं वर्म आपल्या जवळच आहे. देवाला आवडतं आपण झालो तर त्याची कृपा आपोआप होत असते, त्याचं सख्यत्व आपल्याला मिळत असतं. पण आपल्या मनासारखी एखादी गोष्ट झाली नाही तर लगेच देवावरची निष्ठा आपली मोडते, हेही बरोबर नाही, ती चूकही आपल्याकडेच आहे. मेघ चातकावरी ओळेना तरी चातक पालटेना, चंद्र वेळेशी उगवेना तरी चकोर अनन्य. अनन्य भक्तीची उदाहरणं सांगताना नेहमी ही उदाहरणं दिली जातात की चातक आणि मेघ, चंद्र आणि चकोर. असं म्हणतात की चातक पक्षी जो आहे तो त्याला मेघातून पडणारे पाण्याचे थेंबच हवे असतात, इतर कितीही पाणी त्याच्या समोर ठेवलं तरी ते तो स्वीकारत नाही. तसा चकोर देखील चंद्राशी अनन्य असतो, त्याची दृष्टी अखंड चंद्राकडेच असते. ही जशी अनन्यता आहे की एकच एक पाहिजे, त्याच्याखेरी दुसरं काहीही नको, ऐसे असावे सख्यत्व. तसं समर्थ म्हणतायत की भगवंताशी असा अनन्य भाव असावा आणि असं सख्य जोडावं. विवेके धरावे सत्व भगवंतावरील ममत्व सांडूची नये. आपण नेहमी ममत्व टाकावं असं म्हणतो. परमार्थ जर करायचा असेल तर ममत्व सोडलं पाहिजे असं आपण म्हणतो. तर समर्थ म्हणतात ममत्व संसारावरच सोडायचं पण भगवंतावर ममत्व ठेवायचं. आणि भगवंतावर प्रेम ठेवून ममत्व ठेवून काय जर मागायचं असेल तर भगवंतालाच मागायचं आहे. तूच मला पाहिजेस, याचा अर्थ असा की मीपणानं न उरता मलाच तुझ्यामध्ये तू पूर्ण विलीन करून टाक. जसा थेंबुटा सागरी बुडाला, थेंब जर बाजूला राहिला तर सुकून जातो पण थेंब जर सागरात पडला तर सागरा एवढा व्यापक होतो. ही उपमा नेहमी दिली जाते. तसं या ठिकाणी देवाशी भक्तांनी मिळून जायचं आहे म्हणून भगवंतावरील ममत्व सांडूची नाही असं म्हटलेलं आहे. सखा मानावा भगवंत. आपण कुणाला तरी सखा मानतो पण संत सांगतात संतांचा सखा भगवंत. सखा जर मानायचा झाला तर भगवंताला सखा मानावा. माता पिता गण गोत जे काही आहे, विद्या लक्ष्मी धन वित्त सगळंच्या सगळं परमात्मा. तुमचं वैभव काय असं जर विचाराल तर हेच वैभव सांगावे, मग भगवंताचा भक्त आहे. सत्ता काय, भगवंताची जी सत्ता तीच. मी त्याचा दास आहे आणि मी त्याचा दासानुदास असल्यामुळे माझा धनी जे काही मागेल तो जे काही करेल त्याच्यामध्येच मी आहे, माझं वेगळं अस्तित्व नाही. त्यामुळे त्याची जी प्रेमाची सत्ता असते ती भगवंतावर असते. विद्या लक्ष्मी गण गोत सगळंच्या सगळं जे आहे ते माझं सर्वस्व, माझा आधार, मला आश्रय जर कोण असेल तर एक भगवंतच आहे असा पक्का भाव पाहिजे. देवा वेगळे कोणी नाही, ऐसे बोलती सर्वही परंतु त्यांची निष्ठा काही तैसीच नसे. समर्थाने आपल्या अनुभवातलं सांगितलं आहे की अनेक मंडळी अशी भेटतात आणि ते म्हणतात की देवच आमचा आधार आहे, त्याच्याशिवाय आमचं कोणीही नाही, देवाशिवाय ह्या जगात काही नाही, असं सगळं बोलतात खरी परंतु त्यांची निष्ठा तशी नसते. जेव्हा प्रसंग येतो तेव्हा ती निष्ठा डळमळीत होते आणि असं कसं देवाने केलं असं त्यांना वाटत असतं. पण त्यावेळेला असं म्हटलं जात नाही की भगवंत जे करेल ते कल्याणाचंच असणार. जे काही असेल घडेल, चांगलं घडलं तरी रामाची कृपा, वेडवाकडं काही घडलं तरी रामाची कृपा, अशा तऱ्हेचा पक्का भाव, पक्की निष्ठा असणारी मंडळी फार कमी असतात. म्हणून असं असल्यामुळे ऐसे न करावे. कळवळून समर्थ सांगतायत, अरे असं करू नका, कोणत्याही कारणाने देवावरची निष्ठा डळमेळीत होऊ देऊ नका, सख्य तरी खरेची करावे.
पक्का अंतकरण जसा एखादा खरा जर मित्र असेल तर आपण म्हणतो त्याच्याबद्दल कुणी काही म्हटलं तर की नाही नाही तो असं कधी करणारच नाही, तो माझा घात कदापि करणार नाही असं जसं म्हणावं. इथं तर भगवंत आहेत, त्यामुळे भगवंताशी सख्य करायचं तर खरंच करावं. तो जे करेल ते माझ्या हिताचंच आहे, तो कधी माझा घात करणार नाही अशी पक्की निष्ठा पाहिजे. अंतरी सदृढ धरावे, कशाला? परमेश्वराशी. आपण अंतरी सदृढ धरलाय तो आपला अहंकार, या इहलोकातल्या गोष्टी, माझी ज्याच्यावर सत्ता आहे असं आपल्याला वाटतं आणि अंतकाळी ते सगळं इथंच ठेवून आपण निघून जातो, असं सगळं कळत असताना देखील पुन्हा हे माझा आहे माझा आहे म्हणून आपला अधिकार गाजवतो. तसं न करता समर्थ म्हणतात अंतरी सदृढ धरावे परमेश्वराशी. परमेश्वराला आपल्या अंतःकरणात सदृढ धरून ठेवा, पक्का धरून ठेवा. आपल्या मनोगता कारणे देवावरी क्रोधास येणे, आपल्या मनासारखं झालं नाही म्हणून देवावरती रागावणं ऐसी नव्हे ते की लक्षणे सख्य भक्तीची, ही सख्य भक्तीची लक्षणं नव्हे. असं कसं नाही माझ्या मनाजोगं झालं नाही म्हणून. देवाचे जे मनोगत तेचे आपुले उचित, आपल्याविषयी देवाच्या मनात जी काही भाव असेल, आपण जे काही करावं असं त्याला वाटत असेल, आपल्या संबंधी जे काही व्हावं असं त्याला वाटत असेल, तेच आपल्या दृष्टीनं उचित आहे योग्य आहे असं समजावं. देवाचं जे मनोगत तेच माझं मनोगत असा भाव पाहिजे. इच्छेसाठी भगवंत अंतरू नये की आपल्या मनातली इच्छा काहीतरी आहे आणि ती इच्छा पुरी होत नाही म्हणून भगवंतापासून अंतरला असं होऊ नये. आपली इच्छा वेगळी असूच नये. आपण जर भगवंताशी खऱ्या अर्थाने एकरूप झालो असलो तर आपली इच्छा काय असं जर विचारलं तर भगवंताची जी इच्छा तीच माझी इच्छा, मला स्वतंत्र अस्तित्व नाही आहे. इथंपर्यंत आपल्याला पोचायला पाहिजे म्हणून ही वाटचाल आपण करतो. सख्य भक्तीमध्ये सुद्धा अजूनही काहीतरी एक कला कमी आहे, थोडस काहीतरी उणं आहे अजून, एकरूप झालेलं नाहीये. आणि म्हणून इथं पुन्हा काही काही सूचना सांगतायत की देवाची इच्छा जसे असेल तीच आपली इच्छा धरावी, देवाचा इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, जे जे काय देव करील ते आनंदाने स्वीकारावं. मग सहजची स्वभावे कृपाळू देव असं जर असेल तर सहजच देव कृपाळू असतो. एखादं मूल जर असं आईच्या म्हणण्याप्रमाणे वागत असेल तर त्याची काळजी आईला सहजच असते, तिला काही सांगावं लागत नाही ते. तसं आपण जर देवाच्या इच्छेने वर्तत असलो तर देव आपल्या ठिकाणी सहजच कृपाळू असतो. पाहता देवाचे कृपेसी मातेची कृपा काय असी, सामान्यतः आईची तुलना केली जाते भगवंताच्या कृपेबरोबर, पण समर्थ असं म्हणतात भगवंताची कृपा जर झाली तर आईची कृपा देखील त्याच्या तुलनेला घेता येत नाही. त्याचं कारण माता वधी बाळकासी विपत्ती काळी अशी काही आपल्याला उदाहरणं सापडतात की आईचा सुद्धा जो स्वार्थ असतो त्या स्वार्थामध्ये जर मूल आड येत असेल तर आई मुलाचा वध करायला देखील कमी करत नाही. पण भगवंताच्या ठिकाणी देवे भक्त कोण वधिला, पण देवाने कुठल्या भक्ताचा वध केला कधी देखिला नाही केला असं कधी आपल्याला दिसत नाही. शरणागत असं देव झाला वज्र पंजरू, भक्त जो शरणागत झालेला असेल त्याला सर्व बाजूनी सांभाळण्याचं काम भगवंत करत असतात. त्यामुळे भक्ताचं अनहित देव कधीही करत नाही. त्यामुळे मातेची तुलना जर त्याच्याशी करायची झाली तर ती देखील उणी पडते. देव भक्तांचा कैवारी, देव कुणाचा कैवार घेतो असं जर विचाराल तर भक्तांच्या कैवारा घेण्यासाठी आपुलेनी कैवारे असं म्हटलेलं आहे त्याने. भक्त अवतार घेतात, संभवामी युगे युगे, कशासाठी? भक्तांचा कैवार घेण्यासाठी. देव पतितांची तारी, पतित जर असल्यास तर त्याला पावन करण्याचं काम भगवंत करतो, तो जर भक्ती करायला लागला तर. देव होय सहाकारी अनाथांचा, अनाथांचा नाथ असं म्हटलेलं आहे. अनाथांना दुसरं कोणी सहाय्य करणार नाही, पण भगवंताला जर हाका मारली कळवळून आपण जर त्याला प्रार्थना केली तर तो आपल्या सहाय्याला धावून येतो. देव अनाथांचा काही पक्षी नाना संकटांपासून रक्षी, अनेक संकट आपल्याला येत असतात घरी दारी बाहेर प्रत्येक ठिकाणी, कोण येतो मदतीला? भगवंतच नाना रूपाने नाना प्रकाराने आपल्या सहाय्याला येत असतो. दाविन्नला अंतर साक्षी गजेंद्रा कारणे, गजेंद्र मोक्षाची गोष्ट आहे, गजेंद्राने हाक मारल्यानंतर भगवंतच त्या ठिकाणी धावलेले आहे. देव कृपेचा सागरू देव करुणेचा जळ धरू,
देवासी भक्तांचा विसरू पडणार नाही. भक्त एक वेळ देवाला विसरेल पण देव भक्ताला विसरणार नाही. पण भक्त जर देवाला विसरला तर त्याला भक्त असं म्हणताच येत नाही. खरं म्हणजे भक्तालाही देवाचा विसर पडत नाही, साहजिकच देवालाही भक्ताचा विसर पडत नाही. आपलाच आपल्याला विसर पडला असं कधी होत नाही. इतके जर एकरूप झाले तर एकमेकांचा विसर पडत नाही. हरि ओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं.

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: सनातन धर्मात मंत्र, श्लोक आणि स्तोत्र यांचं अनन्यसाधारण महत्व आहे. या स्तोत्राच्या, श्लोकांच्या आणि मंत्रांच्या निर्मितीमागे काय वैज्ञानिक विचार आहे? या मंत्रांच्या उच्चाराने कोणते स्पंद तयार होतात? मंत्र सिद्ध करणे म्हणजे काय? अशा विलक्षण विषयावर मंत्रशास्त्र आणि विज्ञान या कार्यक्रमात सुप्रसिद्ध वक्त्या, निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी यांचं मार्गदर्शन ऐका भक्तीसुधावरून. मंत्रशास्त्र आणि विज्ञान ही मालिका भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
1: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो, मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30.
0: ऐकूया अरुण सराफ यांची गीत आणि संगीत रचना आणि स्वर आहे सुरेश वाडकर आणि सहकारी यांचा.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्रोताओं, आप सुनिए संत मीराबाई की भक्ति रचना. इसे संगीत से सवारा है पंडित हृदयनाथ मंगेशकर जी ने और इसे गाया है लता मंगेशकर जी ने.

आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। सोलापुरात मुकुंद या नावाचे स्वामींचे परमभक्त होते। समर्थांच्या दर्शनाला ते सकाळ संध्याकाळ येत असत। स्वामींच्या नित्य सहवासात राहता यावं म्हणून ते स्वामींना वारंवार विनंती करीत की स्वामी, मला माझ्या प्रपंचातून सोडवा। ह्या मायेच्या पाशांनी मी करकचून बांधला गेलो आहे, त्यातून मला मुक्त करा। बंधविरहित अवस्थेत मला घेऊन चला। समर्थांना आपल्या मुकुंद नावाच्या ह्या परमभक्ताची आध्यात्मिक ताकद ज्ञात होती। समर्थांनी त्यांच्या डोळ्यात गुरुकृपेचं अंजन घातलं, त्यामुळे सर्व भूतमात्रांकडे समदृष्टीने पाहण्याची दिव्य दृष्टी मुकुंदांना लाभली। त्यांना ब्रह्मानंद झाला। त्या क्षणी ते मौनात गेले। समर्थांनी मुकुंद नावाच्या गावातल्या एका ब्राह्मणावर कृपा केली आहे हे लोकांना कळलं। मुकुंदांनी सर्व प्रकारच्या उपाध्यांचा त्याग केला। त्यांची मौनावस्था लोक प्रत्यक्ष अनुभवू लागले। लोक त्यांना मौनी बाबा असं म्हणू लागले। कोणापाशीही ह्या मौनी बाबांनी कसलीही याचना केली नाही। त्यांना कसलीच आकांक्षा नव्हती। ते निरीच्छ वृत्तीने जगत होते, स्वामींची सेवा करत होते। परंतु समाजात काही वाईट वृत्तीची माणसं होती, त्यांनी मौनी बाबांना त्रास द्यायला सुरुवात केली। मौनी बाबांवर त्यांचा काहीही परिणाम होत नसे। तेव्हा त्या दुष्ट माणसांनी काय केलं तर राजांच्या दूतांचे कान भरले। त्याचा परिणाम असा झाला की राजाच्या दूतांनी कारण नसताना मौनी बाबांना कारागृहात कोंडलं, बाहेरून कुलूप घातलं। त्या दुष्ट लोकांना खूप आनंद झाला। ते लोक सिद्धेश्वर तलावाशी आले तर मौनी बाबा सरोवरात स्नान करत आहेत असं दृश्य पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला। आपली चूक त्यांच्या लक्षात आली। मौनी बाबा हा योगी पुरुष आहे याची खात्री त्यांना पटली। त्यांना भीती वाटू लागली। परंतु मौनी बाबा सर्व विचारांच्या पलीकडे गेलेले होते। ही घटना काही लोकांना कळली आणि मौनी बाबांचा महिमा खूप वाढला। तेव्हा लोकांच्या लक्षात आलं की स्वामी कृपा झाली की काय चमत्कार घडतो ते। स्वामी समर्थांनी मौनी बाबांना खरं तर ब्रह्म साक्षात्कार घडवला होता। लोक त्यामुळे आश्चर्यचकित झाले होते। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी अंतःकरणापासून सांगतो की कोणाचंही आपण वाईट करू नये, वाईट चिंतू नये, दुसऱ्याचे दोष पाहू नयेत। कारण हे सारं आपल्यावर कधी ना कधीतरी चक्र फिरल्यासारखं अवचितपणे फिरतं आणि आपल्याला त्याचा दोष लागतो। त्यापेक्षा आपल्यात काही दोष आहेत का त्याचा प्रथम शोध घ्यावा आणि ते सर्व दोष समूळ नष्ट करावेत। त्याशिवाय मनात भगवंताप्रती प्रीती निर्माणच होणार नाही, एवढं लक्षात ठेवा। कारण अशुद्ध मन आणि अशुद्ध विचार आपल्याला भगवंतापासून दूर नेतात। त्यापेक्षा आपलं संपूर्ण आयुष्य लोकोद्धारासाठी खर्च करावं। त्यासारखं अपूर्व सुख कशातच सापडणार नाही।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो पारंपरिक भक्तिरचना ऐकूया. स्वर आहे R.N. पराडकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

सनातन धर्मात मंत्र, श्लोक आणि स्तोत्र यांचं अनन्यसाधारण महत्व आहे. या स्तोत्राच्या, श्लोकांच्या आणि मंत्रांच्या निर्मितीमागे काय वैज्ञानिक विचार आहे? या मंत्रांच्या उच्चाराने कोणते स्पंद तयार होतात? मंत्र सिद्ध करणे म्हणजे काय? अशा विलक्षण विषयावर मंत्रशास्त्र आणि विज्ञान या कार्यक्रमात सुप्रसिद्ध वक्त्या निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी यांचं मार्गदर्शन एका भक्तिसुधावरून. मंत्रशास्त्र आणि विज्ञान ही मालिका भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 17 जून. प्रपंचाच्या गडबडीतच परमार्थ साधावा. कोर्टातली शपथ ज्याप्रमाणे लोक खरी मानत नाहीत त्याप्रमाणे प्रपंचात काही लोक लबाडीने वागतात आणि त्याला हा व्यवहार आहे असं म्हणतात. हा काही नेटका प्रपंच नव्हे. प्रपंचात जर समाधान झालं नाही तर तो नेटका नाही झाला. प्रपंचाची दिशा ज्याची चुकली त्याने नाही परमार्थ साधला. ज्याला प्रपंच करता येत नाही त्याला बुवापणाही नाही करता येणार. कर्ज फार झालं म्हणून प्रपंच सोडला यात कोणता स्वार्थ त्याग आहे? प्रपंचाचा त्याग केला म्हणजे काय केलं? तर जंगलात जाऊन बसला. थंडी वाजू लागली तेव्हा काटक्या गोळा करून शेकोटी केली, जागा साफ केली, तुळशी लावल्या, झोपडी बांधली. पण भिक्षेला जाताना झोपडीची काळजी केली तर मग घरादारानेच काय केलं होतं? प्रपंचाचं बंधन सुटावं लागतं, जबरदस्तीने सोडून कुठे सोडता येतं? हा प्रपंच, हा संसार जर भगवंतानेच उत्पन्न केला आहे तर तो कोणाला तरी सुटेल काय? जो आसक्तीच्या आश्रयाखाली राहतो त्याला संसार आहे असं समजावं. तुकोबांना आणि ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा संसार प्रपंच होता, पण त्यामध्ये त्यांची आसक्ती नव्हती म्हणून त्यांना तो बाधला नाही. पेन्शन घेतल्यावर परमार्थ करू हे म्हणणं बरोबर नाही. या गडबडीतच प्रपंचाच्या झटापटीतच परमार्थ साधावा. सावधानता कशी ठेवायची? तर मी जन्माला आलो तेव्हा जे कबूल केलं ते करण्याची सावधगिरी ठेवायची. प्रपंच करताना भगवंताकडे लक्ष ठेवा. विषयात गुंग झालो, भगवंताचा विसर पडू लागला, ही संधी साधावी आणि त्यावेळी भगवंताचं स्मरण ठेवावं. आपण विषयाला जसं शरण गेलो तसं भगवंताला शरण जावं. चित्त शुद्ध करून विचार करावा आणि मी विषयाला किती शरण गेलो हे पाहावं. विषयापासून वेगळं व्हावं म्हणजे हे पाहता येतं. व्यसनी माणसाने व्यसनापूर्वी मी कसा वागत होतो याचा विचार करावा. मारुती रायाच्या दर्शनाला पूर्वी मी जात होतो, आता विषयात त्याची आठवणही येत नाही, याला काय करावं? नोकरीत नाही का तुम्ही वरिष्ठाला शरण जात? मग जे पोटा करता करता ते भगवंता करता का नाही करत? भगवंताला शरण जाणं सर्वात सोपं आहे. त्याला निराळ्या कोणत्याही वस्तूची जरुरी नाही लागत. माझ्या मनात येईल तेव्हा भगवंताला शरण जाता येईल. भगवंताला शरण जाणं म्हणजे मी त्याचा झालो असं म्हणणंच होय. मी रामाचा झालो, जे जे होतं ते राम इच्छेने होतं असं जो म्हणतो त्याला निराळी सावधगिरी ठेवावी लागत नाही. प्रपंचाला माझी गरज आहे आणि मला भगवंताची गरज आहे. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया स अ शुक्ल यांची गीतरचना. संगीत आहे ए पी नारायणगावकर यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: सनातन धर्मात मंत्र, श्लोक आणि स्तोत्र यांचं अनन्यसाधारण महत्व आहे. या स्तोत्राच्या, श्लोकांच्या आणि मंत्रांच्या निर्मितीमागे काय वैज्ञानिक विचार आहे? या मंत्रांच्या उच्चाराने कोणते स्पंद तयार होतात? मंत्र सिद्ध करणे म्हणजे काय? अशा विलक्षण विषयावर मंत्रशास्त्र आणि विज्ञान या कार्यक्रमात सुप्रसिद्ध वक्त्या निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी यांचं मार्गदर्शन ऐका भक्तीसुधावरून. मंत्रशास्त्र आणि विज्ञान ही मालिका भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया सूर्यकांत खांडेकर यांची गीतरचना. संगीत दशरथ पुजारी आणि स्वर निर्मला गोगटे यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत सेना न्हावी यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: VSS प्रस्तुत अमृतवर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 जरूर ऐका अमृतवर्षा.
2: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10:00. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5:00.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020-35-31-30.
2: सनातन धर्मात मंत्र, श्लोक आणि स्तोत्र यांचं अनन्य साधारण महत्व आहे. या स्तोत्राच्या, श्लोकांच्या आणि मंत्रांच्या निर्मितीमागे काय वैज्ञानिक विचार आहे? या मंत्रांच्या उच्चाराने कोणते स्पंद तयार होतात? मंत्र सिद्ध करणे म्हणजे काय? अशा विलक्षण विषयावर मंत्रशास्त्र आणि विज्ञान या कार्यक्रमात सुप्रसिद्ध वक्त्या निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी यांचं मार्गदर्शन ऐका भक्तीसुधावरून. मंत्रशास्त्र आणि विज्ञान ही मालिका भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9:00. याचं पुनःप्रसारण रात्री 9:00.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया बुधवारचा नाममंत्र.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम, आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, सादर करीत आहोत सनातन धर्मातल्या श्लोक, स्तोत्र आणि मंत्र यामागचं विज्ञान उलगडून दाखवणारा कार्यक्रम मंत्रशास्त्र आणि विज्ञान. वक्त्या आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: आता आमचा अ आ ई किंवा ही जी मुळाक्षर आहे, ही मुळाक्षर हा ध्वनी आहे का हे स्पंद आहेत, हा ध्वनी आहे का हे शब्द आहेत. तर आपण असं म्हणतो की ह्या ज्या 52 मातृका आहेत त्यांचं वैशिष्ट्य काय ते आपल्याला सांगतेय. त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की वातावरणामध्ये निर्माण होणारा, आघातामधून निर्माण होणारा सामान्य ध्वनी हा नाही. तर हे काय आहे? तर हे आकाशाचा तन्मात्र जो शब्द आहे, आकाशाचा जो सूक्ष्म गुणधर्म आहे शब्द, तो शब्द म्हणजे मातृका आहे आणि त्यामुळे त्याच्या ठिकाणी ही विशुद्धता आहे. आणि म्हणून आमच्या ऋषीमुनींनी असं म्हटलेलं आहे की वास्तविक पाहता या मातृका म्हणजे ही अक्षर आहेत. तर आम्ही या 52 अक्षरांना अक्षरमाला म्हणतो का? आम्ही याला अक्षरमाला म्हणत नाही, आम्ही याला वर्णमाला असं म्हणतो. वर्णमाला का म्हणतो? कारण आमच्या ऋषीमुनींनी त्या अक्षरांचं दर्शन घेतलेलं आहे. दर्शन कसं घेतलेलं आहे? त्या प्रत्येक अक्षराचा, आजच्या शब्दात बोलायचा तर स्पेक्ट्रोमीटरवरती जो स्पेक्ट्रम घेतला तर तो जो स्पेक्ट्रम आहे त्याचं जे विघटन आहे त्या विघटनामध्ये ध्वनीचं विघटन केलं प्रकाशामध्ये, तर असं लक्षात येतं की ही जी 52 अक्षर आहेत ती 52 अक्षर म्हणजे ध्वनी नाहीत, ह्या 52 वर्ण छटांचा पट आहे. आणि म्हणून आमच्याकडे आमचं विज्ञान आमच्या रोजच्या जीवनात आहे. आता आमची मुलं मराठी शाळेत शिकत नाहीत म्हणून सोडा, नाही तर पूर्वी आमच्या लहानपणी आम्हाला अक्षर ओळख करून देण्याकरता जो तक्ता अक्षरांचा यायचा त्याच्यावरती वर्णमाला असं लिहिलेलं असे, त्याच्यावरती अक्षरमाला असं लिहिलेलं नसे. म्हणजे आम्ही वाचतो अक्षर आणि त्या अक्षरांच्या ठिकाणी वर्णमाला आहे हे आम्ही तिथेच समजून घेतो. आज 20व्या शतकाच्या मध्यावरती ज्याचा शोध लागला की प्रकाश आणि ध्वनी हे एकमेकांच्या मध्ये परावर्तित, परिवर्तित, एकमेकांच्या मध्ये रुपांतरित होणाऱ्या शक्ती आहेत, ह्या शक्ती एकमेकांच्यात रुपांतरित होतात हे आम्ही आमच्या रोजच्याच बोलण्यात अनुभवतो. आम्हाला, आम्ही जे बोलतो ते तेच बोलतो. आम्ही जेव्हा आई म्हणतो तेव्हा इथे कागदावर आईच आहे, आम्ही जेव्हा इकडे ये म्हणतो तेव्हा त्याचा जर आम्ही आजच्या भाषेत ECG सारखा जर त्याचा आम्ही घेतला ग्राफ तर तो इकडे येचा ग्राफ इकडे येच आहे. कारण जे आम्ही बोलतो तेच आम्ही ऐकतो, जे आम्ही पाहतो तेच आम्ही ऐकतो. याच्यामध्ये जी 100% एकवाक्यता आहे त्या एकवाक्यतेचं कारण एकच आहे की ते म्हणजे ही जी अक्षर आहेत, ह्या ज्या मातृका आहेत, ह्या ध्वनी पातळीवरती राहिलेल्या नाहीत, त्या शब्दाच्या पातळीवर, तन्मात्राच्या पातळीवर आम्ही घेतलेल्या आहेत. त्या ओंकारापासून निर्माण झालेली ही जी भाषा आहे ही मुळात शास्त्रशुद्ध आहे. आमच्या मनातले विचार समोरच्या माणसापर्यंत पोहोचण्याकरता भाषा हे माध्यम आहे असं जगामध्ये साधारणपणे प्रत्येक भाषेबद्दल म्हटलं जातं. आमच्याकडे ह्या मातृका आणि ही भाषा याच्याबद्दलची भूमिका एवढीच नाही आहे. आमच्याकडे असं म्हटलेलं आहे की जे पिंडात आहे ते ब्रह्मांडात आहे. आमच्या देहामध्ये ही जी ध्वनीची स्पंदनं आहेत या अक्षरांच्या रूपाने ती दोन प्रकारे निवास करू नयेत आणि कार्यकारी आहेत. कशी कार्यकारी आहेत? देहाचा विचार केला तर षटचक्राच्या रूपाने देहामध्ये ती निवास करू नयेत. आणि मूलाधार चक्रापासून ते आज्ञाचक्रापर्यंत, सहस्रार चक्राची तर गोष्ट वेगळी, जो ओंकारच आहे प्रत्यक्ष, त्यामुळे ह्या सप्तचक्रांचा जर विचार केला तर या सर्व चक्रांच्या वरती या अक्षरांचे बीजमंत्र प्रस्थापित आहे. ते सामर्थ्य त्या त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आमचा पृष्ठवंशीय रज्जू म्हणजे पाठीचा कणा, स्पायनल कॉर्ड, या स्पायनल कॉर्डवरती 33 मणके आहेत. आणि ह्या प्रत्येक मणक्यावरती अगदी माकडहाडापासून मेडुला ऑब्लॉन्गटा, सगळ्यात शेवटचा जो मणका आहे, त्या मणक्यापर्यंत या प्रत्येकावरती अक्षराची बीजाक्षर मंत्राची सानुनासिक मातृकेची स्थापना झालेली आहे. आणि त्यामुळे सानुनासिक मंत्र इथे जो स्थापन आहे त्याचा लाभ काय आहे, त्याचा लाभ असा आहे की आम्ही जे बोलतो आम्ही जे ऐकतो त्या सगळ्याचे परिणाम आमच्या देहावरती होतात, त्या सगळ्याचे परिणाम वातावरणामध्ये होतात. जसं आमच्या देहामध्ये ही अक्षरं प्रस्थापित आहेत तसंच या अक्षरांचं सामर्थ्य वातावरणामध्ये पसरलेलं आहे. आणि वातावरणात कुठपर्यंत पसरलेलं आहे, स्काय इज द लिमिट असं म्हणायला पाहिजे. का तर आपण जेव्हा यज्ञाच्या मंत्रांचा विचार करू तेव्हा त्याचं स्पष्टीकरण घेऊ की ते कसं कुठपर्यंत जाऊन पोचतं. फक्त आता एवढंच बघू की शक्तीची अक्षयता, कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, आपण कर्मविपाकामध्ये सुद्धा तो सिद्धांत मांडला की ध्वनी जे आपली शक्ती आहे ती ध्वनीच्या रूपात आहे, ती पण अक्षय आहे, ती रूपांतरित होऊन राहील. त्यामुळे आम्ही जे बोलतो आम्ही जे पाहतो इथे जे घडतं ते सगळं इम्प्रेशनच्या रूपामध्ये, ते ठशाच्या रूपामध्ये या वातावरणात आहेच. आणि त्यामुळे जे जे काही म्हणजे आता शास्त्रज्ञांचे शोध सांगते आपल्याला, आपण आपल्या भाषेमध्ये ते समजून घेऊ, त्यांच्या भाषेत नाही फक्त बोलत. त्यांचं म्हणणं असं आहे की कृष्णार्जुन दोघांच्या संवादातून गीता निर्माण झाली आणि महाभारत युद्ध सुरू झालं. आम्हाला जर या वातावरणामध्ये त्या स्थानाला जर स्पर्श करता आला तर शास्त्रज्ञ असं म्हणतात की त्यावेळेचे जे स्पंद आहेत ते ज्या ठिकाणी ठेवलेले आहेत वातावरणात ते आहेत, ते जिवंत आहेत, ते जसेच्या तसे आहेत. तर त्यांचं म्हणणं असं त्या स्पंदांना जर आम्हाला स्पर्श करता आलं तर आम्हाला आज इथे बसल्या बसल्या कुठल्याही उपकरणाच्या सहाय्याशिवाय श्रीकृष्ण अर्जुनांचा संवाद गीतेचा ऐकायला मिळेल. कारण शक्ती जी आहे ती ध्वनीची शक्ती आहे, सगळीच शक्ती अक्षय आहे, त्यामुळे ती वातावरणात जशीच्या तशी आहेच हे एक त्या ध्वनीचं सूत्र आहे. म्हणजे आमच्या ऋषीमुनींनी असं म्हटलं की ही हा जो अक्षय ध्वनी आहे ह्या ध्वनीचा आमच्या देहाला आणि ह्या वातावरणाला काय उपयोग करून घ्यायचा आहे. देहाच्या पातळीवरती शरीर मन बुद्धी हे सगळंच्या सगळं आम्हाला सबल आणि सक्षम बनवायचं आहे. आमच्या भोवतीचं जे वातावरण आहे ते वातावरण सुद्धा सबल आणि सक्षम झालं पाहिजे. आणि हे सक्षम करण्याकरता म्हणून आम्ही या मंत्रांचा म्हणजे विशिष्ट पद्धतीने ध्वनीचा केलेला जो विचार आहे त्याचा उपयोग करून घ्यावा. आणि म्हणून मंत्र ह्या शब्दाची व्याख्या केली गेली, ती व्याख्या अशी आहे मननात त्रायते इति मंत्र हा. मननपूर्वक मनोमय वृत्तीनी मंत्राचं जर स्मरण केलं तर स्मरणकर्त्याचं मंत्र रक्षण करतो, ही त्याची एक साधी सरळ व्याख्या आहे. त्याची दुसरी व्याख्या अशी आहे की संचित मनशक्तीसह असणारा शब्द किंवा शब्द समुदाय याला मंत्र असं म्हणतात. म्हणजे मननपूर्वक आणि मनोमय वृत्तीनी हे पहिलं झालं. मननपूर्वक आणि मनोमय वृत्तीनी जर मंत्राचं स्मरण केलं, मननपूर्वक म्हणजे मी कोणत्या मंत्राचं स्मरण करतेय, समजा हनुमान चालीसा आहे, समजा मारुती स्तोत्र आहे, समजा रामरक्षा आहे, तर रामरक्षे देवता कोणती, राम ही देवता आहे, त्या देवतेचा बीजमंत्र कोणता आहे, ह्या रामरक्षेमध्ये त्या देवतेविषयी काय वर्णन केलं आहे, त्याची फलश्रुती काय आहे, त्याचा ऋषी कोण आहे, त्याचा छंद कोणता आहे, हे सगळं जर मी जाणून घेतलं तर मला अधिक लाभ आहे. आणि म्हणून मंत्रशास्त्राची व्याख्या करताना असं म्हणतात मननपूर्वक त्याच्यावर मनन करून मनोमय वृत्तीनी. आपण आता पंचकोश पाहत गेलो, आता आपण थोडे प्राणमयाच्या आत जावं अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यांचं म्हणणं असं आहे मनोमय म्हणजे मनानी त्याला अनुसरून, मनानी त्याच्या ठिकाणी पोचून किंवा मन पूर्णपणे त्याच्या ठिकाणी एकाग्र करून मनोमय वृत्तीनी, म्हणजे तदाकार झालं, रामाकार झालं आमचं मन. मनोमय वृत्तीनी जर स्मरण केलं तर त्या स्मरणकर्त्याचं ती देवता रक्षण करते. हा एक भाग झाला. आता दुसरा, संचित मनशक्तीसह असणारा शब्द किंवा शब्द समुदाय याला मंत्र असं म्हणतात. संचित मनशक्तीसह असणारा शब्द म्हणजे काय, गजानन महाराजांचा शब्द आहे ज्याचा कोणालाही अर्थ लावता आला नाही, गंगं गणात बोते काय आहे माहित नाही, पण त्या सत्पुरुषाचं सगळं सामर्थ्य त्या शब्दामध्ये त्यांनी ठेवून दिलेलं आहे. गंगं गणात बोते काय मंत्र आहे. शिर्डीचे साईबाबा काय म्हणाले, काही म्हणाले नाही, आयुष्यभर कुणालाही उपदेश केला नाही, दोन शब्द बोलले, श्रद्धा आणि सबुरी. समोर आलेल्या माणसाला दुसरं काही सांगितलं नाही, श्रद्धा मंत्र झाला, सबुरी मंत्र झाला. आणि त्यामुळे त्यांच्या ठिकाणी त्यांनी जो शब्द उच्चारला तो शब्दच मंत्र आहे. ज्ञानेश्वर माऊली, सत्यवादाचे तप केले आम्ही अमित कल्प, ते म्हणतात ज्ञानेश्वरी झाली कशी निर्माण. हे एवढं मोठं तप त्याच्या मागे उभं आहे, संचित मनशक्ती आहे त्याच्या मागे जन्मजन्मांतरीची. केले आम्ही अमित कल्प म्हणतात, आता कल्पाचा हिशोब करून अमित कल्पाचा काय हिशोब मांडावा आणि त्यानंतर ज्ञानेश्वरी निर्माण होते असं म्हणावं. मग त्या ज्ञानेश्वरीला सामर्थ्य येईल नाही तर काय होईल. रघुनायकांनी कृपा केली आणि दासबोध सिद्ध झाला, समर्थ सांगतात. त्याच्या कृपेची वचने दासबोध असं म्हणतात. साक्षात भगवंतांनी कृपा करावी, ग्रंथ निर्माण व्हावा, नाथांचं एकनाथी भागवत निर्माण व्हावं, नामदेवांचं वाङ्मय निर्माण व्हावं, हे सगळं जे वाङ्मय आहे हे संचित मनशक्तीसह असणारा शब्द किंवा शब्द समुदाय असं ते मंत्रमय वाङ्मय आहे. म्हणजे त्याची मंत्रमयता जी आहे ती त्यावर अवलंबून आहे. आता आपल्याला व्यवहारात ती मंत्रमयता लक्षात येते. आपण विधान करून गेलो की ज्याचा विकास ज्या पातळीवर आहे त्या पातळीवर त्याचं सामर्थ्य आहे. सुभाषचंद्र बोस म्हणाले, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. त्यावेळचं त्यांचं जे सामर्थ्य, त्यांचा जो आत्मप्रत्यय, त्यांचं जे बल, त्याचा प्रभाव लोकांच्यावरती पडला. तो प्रभाव ज्यावेळी त्या लोकांच्यावर पडला, त्यांनी ते कार्य केलं, तो शब्द आज प्रभाव पाडू शकेल का? त्याचं आज प्रयोजन संपलं. ते कालाच्या मर्यादेत होतं, ते प्रासंगिक होतं, ते तात्कालिक होतं आणि ते सामर्थ्य जे उभं राहिलं तेही तात्कालिक होतं. त्याचा जो स्पॅन आहे तो तेवढा त्या स्पॅनमध्ये, त्या काळामध्ये, त्या सामर्थ्यामध्ये तेवढ्या तेवढ्या प्रयोजनाकरता त्याचं प्रयोजन आहे ठरलेलं. त्या प्रयोजनाकरता त्या त्या शब्दांना सामर्थ्य आलं आणि ते शब्द त्या ठिकाणी कार्यकारी झाले असे आपण अनेक शब्द सांगू शकू, अशी अनेकांची वचनं आपण सांगू शकू की ज्या ज्या करता लोक आपल्या प्राणावरती उदार होऊन आपल्या प्राणाची बाजी त्यांनी लावली आणि आपल्या ठिकाणी या देशाकरता आपलं जीवन वाहिलं. हा जो भाग आहे. आता इथून खाली खाली खाली उतरत आपण किती येऊ शकतो की शास्त्रज्ञ सुद्धा आपल्या ठिकाणी जे शोध लावतात त्या शोध लावण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांच्या अंतःकरणाची एकाग्रता ज्या पातळीपर्यंत पोचलेली आहे त्या पातळीपर्यंत त्यांना सृष्टीचं ज्ञान होतं, त्याच पातळीपर्यंत होतं. आणि याचं उत्तर कोण देतो? याचं उत्तर पतंजलींचा तिसरा पाद, विभूती पाद जो आहे पतंजलींचा, तिसरा अध्याय जो आहे तो देतो. त्यांनी सांगितलं की अंतःकरण जे आहे, जे जाणून घ्यायचं आहे, आईन्स्टाईनला या विश्वाचं रहस्य उलगडण्याकरता, आईन्स्टाईनचं चिंतन या विश्वाकरता चालू आहे, ते जे चिंतन आहे त्या चिंतनाकरता त्यांचं अंतःकरण जे एकाग्र झालं तो एक विशिष्ट हेतू आहे. त्या हेतूनी एकाग्र झालेल्या अंतःकरणामध्ये ईश्वराने स्फुरण दिलं आणि त्यांच्या रिलेटिव्हिटीचा सिद्धांत निर्माण झाला आणि तो लोकांच्या समोर आला आणि त्यांचं अजरामर इक्वेशन, एनर्जी इक्वेशन लोकांच्या समोर आलं. आता मर्यादित हेतू आहे, त्याचा मर्यादित आविष्कार आहे. म्हणजे आईन्स्टाईन कोणी लहान आहेत असं नाही, तेही ऋषीमुनीच आहेत. त्यांना एका विशिष्ट हेतूनी कार्य करायचंय, त्यांनी त्या हेतूनी कार्य केलं आणि त्यामुळे ज्या पातळीवरती त्याच्याकरताच असणारी एकाग्रता आहे, त्याच्याकरताच असणारं मानसिक सामर्थ्य आहे. आता वेदांचे मंत्र इतके श्रेष्ठ का ठरले? हे संचित मनशक्तीसह निर्माण झालेले हे आमचे ग्रंथ का श्रेष्ठ ठरले? कारण त्याला कोणताच आयाम नाही आहे. अंतःकरणाला कोणत्याही प्रकारे कशाचाही संग नाही. ज्ञानेश्वर माऊलींचं अंतःकरण अस्पर्श आहे, समर्थांचं अंतःकरण निर्लेप आहे, कशाचाच लेप नाही, अगदी निखळ आहे. आणि त्यामुळे निर्माण होणारं वाङ्मय पण अक्षर वाङ्मय आहे की त्याला कुठेही नाश नाही, त्याला कुठेही क्षय होत नाही. ह्या एक टप्पा झाला व्यवहाराच्या पातळीवरती. ह्याच ध्वनीचं सामर्थ्य, ह्याच ध्वनीची शक्ती आपण जर बघू गेलो तर विज्ञानाने जे प्रयोग केले, विज्ञानाला जेव्हा जाणवलं की ध्वनी ही शक्ती आहे आणि ती शक्ती आपण उपयोगात आणू शकतो, तर त्या शक्तीचं स्वरूप काय आहे हे जाणून घेत असताना जो पहिला प्रयोग त्यातल्या त्यात जुन्यात जुना माझ्या वाचनात जो आला तो ऑस्ट्रेलिया खंडातला मेलबोर्न शहरामधला 1856 सालचा प्रयोग आहे. त्यांनी एक गाडी तयार केली, चार चाकी. ती गाडी रस्त्यावरती उभी केली आणि रस्त्याच्या बाजूला, त्याला त्यांनी ट्रान्स रिसिव्हर असा शब्द वापरला, आज आपण रिमोट कंट्रोल म्हणू, रस्त्याच्या बाजूला एक ट्रान्स रिसिव्हर घेऊन शास्त्रज्ञ उभा राहिला. गाडीमध्ये चालकाला बसवलं नाही, गाडीला स्टिअरिंग आहे, एक्सिलरेटर आहे, ब्रेक आहे, सगळं आहे. आणि बाहेरून जेव्हा गाडीला सांगितलं की आता गो, गाडी आपोआप सुरू झाली. म्हणजे त्या ट्रान्स रिसिव्हरवरच्या दिल्या गेलेल्या सूचनेवर हुकूम गाडी सुरू झाली. स्टॉप म्हटलं, गाडी थांबली. हॉर्न म्हटलं, हॉर्न वाजला. आणि त्यांनी असा प्रयोग करून दाखवला की विना चालक ध्वनीच्या शक्तीवरती आम्ही गाडी चालवू शकतो. हा त्यांचा प्रयोग आहे. आणि त्याच्याबरोबर जे प्रयोग खूप म्हणजे अगदी धो धो वाचायला मिळाले ते म्हणजे दुसऱ्या महायुद्धामध्ये ध्वनीच्या शक्तीचा उपयोग करून युद्धाकरता अनेक युद्ध सामग्री, युद्धातली उपकरणं ही ध्वनीच्या शक्तीच्या साह्याने निर्माण केली. आणि ती जी उपकरणं आहेत ती उपकरणं युद्धामध्ये वापरली. त्याच्यातलं फक्त त्या उपकरणाचं अधिक गुंतागुंतीचं वर्णन मी आपल्याला सांगत नाही, पण शास्त्रज्ञांना ज्या उपकरणांनी चक्रावून सोडलं त्यांनी त्या उपकरणाचं वर्णन असं केलं आहे की त्याची जी इनपुट एनर्जी आहे ती इनपुट एनर्जी साऊंड एनर्जी आहे. आतमध्ये उपकरणात जे काम करून घेतलेलं आहे त्या वेगवेगळ्या पातळीवर काम आहे. म्हणजे कुठे मेकॅनिकल आहे, कुठे काही समजा व्होल्टेज जनरेशन आहे, किंवा असे वेगवेगळ्या पातळीवरती त्या उपकरणामध्ये जे असेंबल केलेलं आहे ते जे सगळं एकमेकांना जोडलं आहे त्याच्यातून जो एंड रिझल्ट पाहिजे, सगळ्यात शेवटी जे त्यांना बाहेर आउटपुट पाहिजे आहे ते जे त्यांनी बाहेर मिळवलेलं आहे ते म्हणाले हे सगळं करून आमचा जो इनपुट सिग्नल जो आतमध्ये गेलेला आहे बाहेर कुठल्याही प्रकारे खर्च न होता आत गेलेला सिग्नल तसाच बाहेर आला. म्हणजे ही शक्ती जी आहे ज्या शक्तीने एक उपकरणाला एनर्जी दिली, आतमध्ये काम केलं आणि काम करून तिचा कुठलाही क्षय न होता ती तिच्या मूळ स्वरूपात बाहेर आली, यांनी शास्त्रज्ञ चक्रावले. ते म्हणाले ही ध्वनीची शक्ती अशी आहे की या शक्तीचा व्यय न होता ही शक्ती कार्यरत राहते. म्हणजे शक्तीचं इतक्या प्रकारे रूपांतर झाल्यानंतर तिचा क्षय झाला पाहिजे, पण क्षय न होता ती तशीच्या तिच्या मूळ रूपामध्ये बाहेर पडली. हा एक त्यातला विशेष भाग त्यांनी पाहिला. दुसरा भाग म्हणजे आपल्याला आता म्हटलं त्याप्रमाणे की ह्या ठिकाणी काही जे प्रयोग केले गेले की ह्या साऊंड एनर्जीवरती योगायोगाने झाले. इंग्लंडमध्ये श्रीमती वॉट्स हक्स नावाची एक गायिका, त्या बाई अतिशय उत्तम गात असत आणि त्यांच्या गाण्याला तिथले लॉर्ड लिटन नावाचे एक मोठे रसिक असे श्रोते असत. त्यांनी बाईंचं गाणं कधी चुकवलं नाही, त्यांना इतकं त्यांच्या गाण्याच्या विषयी विलक्षण आकर्षण होतं. त्या बाईंच्या असं लक्षात आलं की आपण जेव्हा जेव्हा गातो तेव्हा काही विशिष्ट गीतं गाताना आपल्या डोळ्यापुढे आकृत्या निर्माण होतात. तर त्यांना असं वाटलं ह्या आकृत्या का निर्माण होतात. त्यांनी त्यांचे चाहते त्या लॉर्ड लिटनना सांगितलं की बा हे असं असं घडतं. ते म्हणाले बाई हे खरं म्हणजे मानसिक असावं, पण आपण इतक्या वेळा सांगता तर आपण अनेक शास्त्रज्ञांच्या समवेत तुम्हाला गायला सांगू. त्याप्रमाणे अनेक शास्त्रज्ञांच्या समवेत बाईंचं गाणं ठेवलं. बाई म्हणाल्या हे गीत गाताना माझ्या डोळ्यापुढे जशा त्या दोन सर्पाच्या आकृत्या फिरतात तशाच आत्ता सुद्धा फिरतात. ठीक आहे म्हणाले. बाईंच्या समोर बारीक अशा अगदी ज्याला भुगा म्हणू अशी अगदी बारीक वाळू, त्या वाळूंचे थर पसरून ठेवले आणि त्यांना सांगितलं तुम्ही गा. आणि त्या बाई गाऊ लागल्या. आणि आश्चर्य असं की जे त्यांच्या डोळ्यापुढे सर्पाकृती दिसत होत्या तोच आकार त्या वाळूवरती उमटला. आणि मग शास्त्रज्ञांना आश्चर्य वाटलं की हे कसं घडलं. मग त्यांनी सांगितलं मॅडम तुम्हाला जे गायचंय ते गा. त्याप्रमाणे त्या गाऊ लागल्या आणि त्यांच्या गाण्यावर हुकूम त्या ठिकाणी त्या वाळूवरती आकृत्या निर्माण होऊ लागल्या. कुठे चांदणे आहेत, कुठे फुलं आहे, कुठे काही आहे, कुठे पानं आहेत, कुठे वृक्ष आहे. आणि मग त्या बाईंना त्याचं कुतूहल जागृत झाल्यामुळे त्या बाईंचं एक पुस्तक प्रसिद्ध आहे वायस फिगर्स नावाचं. आणि त्या पुस्तकामध्ये एका बाजूला त्यांची गीतं आणि एका बाजूला आकृत्या असं त्यांनी ते पुस्तक प्रसिद्ध केलं. त्यांचा जसा तिकडचा लंडन मधला काळ आहे तसं फ्रान्समध्ये श्रीमती फिनलांग नावाची साऊंड एनर्जीवरती संशोधन करणारी एक शास्त्रज्ञ बाई, ध्वनीशास्त्रावरती काही तिचं संशोधन चालू होतं आणि तिच्याकडे एक बाई आली आणि त्या बाईनी असं सांगितलं की मी घरामध्ये रोज येशू ख्रिस्ताची प्रार्थना म्हणते, आपल्या शब्दात आपण भजन म्हणू, तर की एकानंतर एक एकानंतर एक अशी मी म्हणत असते, तर मला असं वाटतं की ती मेरी आणि येशू यांची मूर्ती माझ्या डोळ्यापुढे प्रकट होते. तर म्हणाली माझं ते कुतूहल जागृत झालेलं होतं, तर मी म्हणाली मेणाचा एक पातळ पडदा तयार केला आणि त्या पातळ पडद्यासमोर बसून मी ती माझी भजनं गाऊ लागले. तर माझ्या असं लक्षात आलं की 6-8 महिन्यानंतर कालांतराने त्या पातळ मेणाच्या पडद्यावरती येशू ख्रिस्त आणि मेरीची मूर्ती तयार झालेली आहे. तर आता ती घेऊन मी आपल्याकडे आलेली आहे. आता त्या शास्त्रज्ञ बाई आहे, तिचं कुतूहल जागृत झालं. ती म्हणाली तुम्ही प्रार्थना म्हणून जर हे निर्माण झालं असेल तर भारतामध्ये उपासना प्रार्थनेला फार महत्व आहे. त्या भारतीय पद्धतीची 2 भोपळ्यांची एक वीणा मी तयार करते. आणि म्हणून तिने भारतीय पद्धतीने 2 भोपळ्यांची वीणा तिने तिथे घेतली आणि त्या वीणेच्या तारा जिथे जोडलेल्या असतात त्या तारांच्या पासून तिने तारा बाहेर काढल्या आणि एका फलकाशी त्या तारा नेऊन जोडून ठेवल्या. आणि तिने सांगितलं भारतीयांना, तिथे जे विद्यार्थी शिकायला होते, तुम्ही या आणि माझ्या ह्या वीणेच्या समोर बसून तुम्ही काही तुमची स्तोत्र मंत्र काय असेल ते मला म्हणून दाखवा. आता ह्या बाईंच्याकडे आजच्या पद्धतीने विचार केला तर उपस्थित असणारी किंवा उपलब्ध असणारी ही जी सामग्री आहे, एम्प्लिफाय करणारी किंवा ध्वनिवर्धन करणारी, ती फार स्थूल आहे, फार क्रूड आहे. त्यामुळे तिचा एक आपला बेताचा एक एम्प्लिफायर मध्ये होता आणि त्याच्यामधून त्या तारा बाहेर नेलेल्या होत्या. एक भारतीय विद्यार्थी तिथे आला आणि त्यांनी जे स्तोत्र म्हटलं ते कालभैरवाचं अष्टक म्हटलं. तर त्या कालभैरवाच्या अष्टकाबरोबर त्या फळ्यावरती एक अकराळ विक्राळ पुरुष उभा आहे आणि त्याच्या हातात कुत्रा आहे अशी मूर्ती तिथे तयार झाली. त्या बाई चक्रावून गेल्या. मग त्यांनी शोध घेतला, लोकांना बोलावलं आणि गणपती अथर्वशीर्ष आहे, विष्णू सहस्रनाम आहे, रुद्र आहे, असे जे निरनिराळे आमचे सिद्ध मंत्र आहेत ते सिद्ध मंत्र म्हणून घेतले, श्री सूक्त आहे. आणि तिने असं म्हटलं त्याच्यामधून गणपतीची मूर्ती तयार झाली, त्याच्यातून देवीची मूर्ती तयार झाली, त्याच्यातून विष्णूची मूर्ती तयार झाली. म्हणजे लोक जेव्हा आम्हाला म्हणतात काय हो तुमच्या विष्णूला 4 हात कशा करता, तुमचा मारुती असा वानरासारखा का, तुमच्या गणपतीचं तोंड हत्तीसारखं का, त्याच्या स्तोत्रामध्ये त्याचं विज्ञान दडलंय, तुम्ही बाकी काही मान्य करा की न करा. आमची देवता आणि आमच्या देवतेचं पुराण आणि त्या पुराणात त्याचा सांगितलेला ऐतिहासिक महिमा तुम्हाला मान्य नसेल तर आमचं काही म्हणणं नाही. पण जे आज विद्यमान शास्त्र आहे ते विद्यमान शास्त्र ज्या शब्दामध्ये ही आकृती बांधून ठेवलेली आहे हे ते शास्त्र सांगतं, हे तर तुम्हाला स्वीकारावंच लागेल. आणि ते का स्वीकारावं लागेल ते मी आपल्याला पुढे सांगते. की दुसरं सूत्र आहे मंत्रशास्त्राचं, ते सूत्र असं आहे की मंत्राधीनम च दैवतम, की दैवत मंत्राला अधीन आहे. म्हणजे मंत्राचा उच्चार केला की त्या उच्चाराबरोबर आम्ही मंत्र उच्चारतो. आम्हाला इथे मारुती आहे हे दिसत नाही पण आम्ही भीमरूपी म्हणायला लागलो की ती देवता उपस्थित आहेच, ती देवता प्रकट होतेच. आमचा अधिकार किती आहे त्यावर त्याचं प्राकट्य अवलंबून आहे. कारण तो भले तिथे प्रकट आहे, आमची जर ती ताकदच नसेल त्याला पाहण्याची तर आम्ही त्याला पाहू शकत नाही. ध्वनिशास्त्र असं सांगतं आणि त्यामुळे आता ते फार सोपं झालंय. मी आपल्याला परवाच्या दिवशी जसं म्हटलं तसं की आता MIT मध्ये जे सेन्सिटिव्ह कॅमेराज त्यांनी आणलेले आहेत त्या कॅमेराज वरून त्यांना अनेक फोटोग्राफ्स घेता येतात. आणि हे जे आता इतकं आपल्याला निरनिराळ्या प्रकारांनी मांडावं लागतं हे मांडायची काही गरज नाही. आता आपल्याला एव्हरीथिंग इज प्रॅक्टिकली प्रूव्ड. तिथे काही त्यांना फार त्याच्याकरता कष्ट घ्यायचं काही कारण नाहीये. परंतु त्यावेळी त्या बाईंना मात्र त्यांनी 1909 साली हा पेपर पब्लिश केला. आणि त्याच्यातला जो विषय आहे तो विषय असा आहे की त्या बाई असं म्हणतात की हे ह्या ज्या मूर्ती प्रकट होतात किंवा त्या देवतेचं जे स्तोत्र मंत्र आहेत त्याचं जे फल आम्हाला प्राप्त होतं ते फल प्राप्त होण्यामागे कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत, तर त्या असं म्हणतात त्याचा संबंध हृदयाशी आणि त्याचा संबंध एकाग्रतेशी आहे. म्हणजे कशाशी आहे? हृदय म्हणजे श्रद्धेशी आहे आणि एकाग्रता म्हणजे त्या देवतेशी मननपूर्वक आणि मनोमय वृत्तीने. आता मला सांगा, आधुनिक विज्ञानामध्ये जोपर्यंत त्या बाईंनी तो पेपर पब्लिश केला होता तोपर्यंत आणि अजूनही पूर्णपणे आम्ही काय मान्य करतो? एकाग्रता मान्य करतो. शास्त्रामध्ये बसते एकाग्रता, मनोमयता बसते शास्त्रामध्ये, कारण ज्याला मानसशास्त्र म्हणतात त्याचा हा विषय आहे. मानसशास्त्राचा पहिला विचार इसवी सनाच्या पूर्वी 500 वर्ष अरिस्टॉटल आणि प्लुटो यांनी केला. तो करताना त्यांनी असं म्हटलं, आत्मा कसा आहे, आत्मा कुठे राहतो, आत्मा काय करतो, आत्म्याचं स्वरूप काय, हे सगळं शोधायला सुरुवात झाली. इसवी सनाचं 15वं शतक उजाडलं तरी सुद्धा आत्मा कसा आहे, काय करतो, कुठे राहतो आम्हाला कळलं नाही. त्यावेळेच्या शास्त्रज्ञांनी असं म्हटलं, 2000 वर्ष जर आम्हाला आत्मा कळू शकत नाही तर आता आम्ही आत्मा सोडूया आणि आता आम्हाला जे मन कळतं त्या मनाचा विचार करूया. मग मन कुठे राहतं, मन कसं असतं, मन काय करतं, याच्या शोधामध्ये 18वं शतक उजाडलं. आणि 18व्या शतकापर्यंत मन म्हणजे काय याचा शोध शास्त्राला पटेल अशा शब्दामध्ये करता आला नाही, मांडता आला नाही. मग त्यांनी असं सांगितलं की मन म्हणजे संवेदना आहेत, मन म्हणजे सबोध संवेदना, की कुणी आम्हाला मारलं की आम्हाला राग येतो, कुणी आमच्या पाठीवरून कुरवाळलं तर आम्हाला त्याच्यामध्ये आम्हाला मोठा संतोष वाटतो. या अशा प्रकारच्या ज्या संवेदना आहेत त्या म्हणजे मन. त्यानंतर फ्रॉइड आला 1850 नंतर, आणि फ्रॉइडनी सांगितलं, अहो सबोध संवेदना काय सांगता, अबोध संवेदना जास्त महत्वाच्या आहेत. तुमचे जे कॉन्शियस एक्सपिरियन्सेस आहेत त्याच्यापेक्षा सबकॉन्शियस एक्सपिरियन्सेस अधिक तीव्र आहेत, अधिक महत्वाचे आहेत, अधिक सूक्ष्म आहेत, त्याचा विचार करा. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा हे सबोध आणि अबोध जाणीवा आहेत त्या जाणीवांचं जेव्हा स्पष्टीकरण देता येईना तेव्हा त्याही मागे पडल्या. आणि मग त्या मानसशास्त्रांनी असं म्हटलं की माणूस संतापून दुसऱ्याला थाडकन थोबाडीत का मारतो, माणूस आनंदाने दुसऱ्याला मिठी का मारतो, माणूस प्रेमाने वेडा का होतो, हे जे सगळं वर्तन आहे तर मानसशास्त्र म्हणजे हे वर्तनाचं शास्त्र आहे. आता जेव्हा इसवी सनापूर्वी 500 वर्ष सायकॉलॉजी, सायकी म्हणजे आत्मा आणि लोगस म्हणजे शास्त्र, जे आत्म्याचं शास्त्र होतं ते 15व्या शतकामध्ये सायकी म्हणजे मन झालं, ते मनाचं शास्त्र झालं. आणि त्यांच्याच एका वॉटसन नावाच्या एका सायकॉलॉजिस्टनी असं म्हटलं आहे की ह्या मानसशास्त्रानी पहिल्यांदा आत्मा गमावला, मग मन गमावलं, मग जाणीवा गमावल्या, आणि आता ते केवळ वर्तनाचं शास्त्र शिल्लक राहिलं. हे आपल्या पुढे का मांडते, कारण आम्हाला आज विचारणारे लोक तर प्रवचनाच्या खुर्चीवर बसलं ना की पहिला प्रश्न ते, तुमचं काहीतरी जुन्या भाकडकथा सांगू नका, आम्हाला विज्ञान निष्ठ काहीतरी सांगाव, तुमचं कुठं गेलं विज्ञान, त्या विज्ञानाच्या सगळ्या चिरफाळ्या उडले. आज 2500 वर्षामध्ये त्या विज्ञानाला कोणतंही स्टँडिंग नाही आहे. आता ज्या विज्ञानाला कोणताही स्टँड पॉइंट नाही, ज्या काळामध्ये अजून पॅरासायकॉलॉजी आलेली नाही, त्या काळामध्ये ती श्रीमती फिनलांगबाई म्हणते की या मंत्रांचा किंवा ह्या ध्वनीचा जर अनुभव घ्यायचा असेल तर त्याचा उच्चार हा हृदयापासून, त्याचा संबंध हृदयाशी आहे आणि त्याचा संबंध त्याच्या चिंतनाशी आहे. आता हे त्यांच्या सायकॉलॉजीमध्ये कुठेही बसत नाही. आता मला सांगा, तुम्ही कोणतं विज्ञान फॉलो करणार, भारतीयांचं विज्ञान फॉलो करणार का मॉडर्न सायन्स फॉलो करणार? आमचं सायन्स सांगतच आहे, आमचं सायन्स सायकीचं उत्तर देत आहे, आमचं सायन्स एकाग्रता कशाला म्हणतात सांगत आहे. किंबहुना आम्हाला फ्रॉइडनी सांगितलं की अहो परदेशामध्ये येऊन कसला सायकॉलॉजीचा अभ्यास करता, तुमच्या देशामध्ये जो पतंजली महामुनी होऊन गेलेला आहे तो आमच्या सगळ्या सायकॉलॉजिस्टचा पप्पा आहे, तुम्ही इथं कशा करता येता, इथे यायचं काही कारण नाही आहे. आणि त्यामुळे आपल्याला सांगते की मानसशास्त्राचा विचार हा त्या वाईनी जेव्हा मांडला तेव्हा आता आम्हाला उलट्या दिशेने आमच्या विषयाकडे वळताना आमच्या लक्षात येईल की अंतःकरणाचा संबंध आहे, श्रद्धेचा संबंध आहे, ती देवता समजून घेण्याशी संबंध आहे. आणि तेव्हा ते यशस्वी होणार ते मंत्राचं किंवा प्रार्थनेचं किंवा उपासनेचं स्वरूप आहे. आता दुसरं असं की ही उपासना आणखीन काय देते, आपण मगाशी म्हटलं तसं की व्यक्तीला शरीराच्या पातळीवरती आरोग्य देते, मनाच्या पातळीवरती संतुलित करते, बुद्धीच्या पातळीवरती तिचा विकास करते, निर्णायक शक्ती वाढवते, तिचं धारणा शक्ती वाढवते, तिची प्रज्ञा वाढवते, प्रज्ञावर्धन होतं. अशा अनेक जे त्याचे लाभ आहेत, त्याच्या बरोबर जे वातावरण आहे ते वातावरण बदलतं. वातावरण बदलतं म्हणजे काय होतं, आमच्या भोवतीचा आमच्या परिस्थितीमध्ये फरक पडतो. हा विषय आपण उद्या पाहणार आहे. आज बघणारा विषय असा आहे की वातावरण बदलतं म्हणजे जो आमचा पर्यावरणाचा सिद्धांत आहे, आम्ही ज्याला पर्यावरण म्हणतो की वातावरणामध्ये संतुलन, जे वातावरण शुद्ध, वातावरणामध्ये जी काही ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड यांचं जे प्रमाण जसं राहायला पाहिजे त्या प्रमाणात ते असलं पाहिजे. आणि तसं नसेल तर फार अवघड आहे मनुष्याला जगणं, जे आता आम्ही अनुभवतोय पुण्यामध्ये रोज. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की त्याच्याकरता आम्ही आपल्याला जे दाखले देणार आहे ते दाखले शांताराम आठवले यांची पुस्तक आहे. ओंकाराची किमया म्हणून पुस्तक आहे, सुखाची लिपी म्हणून पुस्तक आहे. ही दोन पुस्तकं आपल्याला सहज लायब्ररीमध्ये बघायला उपलब्ध आहेत. आणि त्याचबरोबर जी अनेक जुनी जर्नल्स असतात आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये आहेत, मी ज्यातनं पाहिलेले आहे, आणि आमच्या अय्यंगारांच्या लायब्ररीमध्ये ज्यातून मी ते विषय बघितलेले आहेत, तर त्या ठिकाणी त्यांनी असं म्हटलेलं आहे की रशियामध्ये पहिला प्रयोग केला गेला की ह्याच्यामध्ये काय सामर्थ्य आहे, या शब्दांमध्ये काय सामर्थ्य आहे, या अक्षरांमध्ये काय सामर्थ्य आहे. भारतीयांनी जे तत्वज्ञान सांगितलं आहे या ध्वनीशास्त्राच्या मागचं, ते कसं काय सिद्ध होतं. आपण जसे बसलो आहोत, असा मोठा सिमेंट काँक्रीटचा, अगदी ज्याला आपण पूर्णपणे साऊंड प्रूफ असा हॉल केला, आणि त्या हॉलला फक्त एक लाकडी दरवाजा ठेवला, आणि बाकीचं सगळं इतकं पक्क बंदिस्त सिमेंटचं आहे, आणि त्याच्यामध्ये त्यांनी ओंकार ध्वनी मुद्रित केलेल्या अनेक कॅसेट्स ठेवून दिल्या, आणि त्याचं अखंड ध्वनी मुद्रण जे केलेलं आहे ते अखंड चालू राहील, ती कॅसेट चालू राहील सतत, आणि ती वाजत राहील अशी सोय करून ठेवली. त्यांच्या असं लक्षात आलं, काही 20 तास, काही 25-40 तास गेले, आणि त्या ज्या आतून ज्या ध्वनीची स्पंदनं बाहेर पडत होती त्या ध्वनीच्या स्पंदनानी ते जे लाकडाचं दार आहे त्याच्यातलं सगळ्यात सॉफ्ट मिडियम शोधलं, जे दोन फळ्या जिथे जोडल्या जातात त्यातली जी फट आहे त्या मिडियम मधून त्या ध्वनीच्या लहरी ज्या आहेत त्या लाकडाला छेद देऊन बाहेर आल्या. आणि त्यांनी म्हणजे त्यांना छेद देऊन बाहेर आल्या असं दिसलं नाही, त्यांना त्याला भेगा गेल्या हे दिसलं, आणि त्यांच्या लक्षात आलं की आत कोंडून राहिलेला जो ध्वनी आहे त्याची जी शक्ती आहे ती जेव्हा तिथे मावेनाशी झाली तेव्हा तिथून ती बाहेर पडण्याचा तिने प्रयत्न केला. हा एक प्रयोग जो नोंदलेला आम्ही वाचलेला आहे तो एक. दुसरा जो प्रयोग आहे की जे म्हटलं जातात मंत्र किंवा स्तोत्र किंवा गायत्री सारखे मंत्र किंवा आमच्याकडे ज्या मंत्रांना महात्म्य ज्यांचं वर्णन केलेलं आहे त्याकरता दुसरा प्रयोग त्यांनी असा केला की मनुष्याच्या मुखामधून जास्तीत जास्त शुद्ध आणि अधिक प्रभावशाली अशा अक्षरांचा जो समूह आहे तो किती सामर्थ्य बाहेर निर्माण करून टाकू शकेल याचं त्यांनी एक प्रमाण तयार केलं, ज्याला आपण स्टँडर्ड म्हणतो की तुलना करण्याकरता. आणि त्याचा पायाभूत ते प्रमाण जे आहे ते त्यांनी असं म्हटलं की 2,70,000 एनर्जी युनिट्स असं प्रमाण त्यांनी, एनर्जी युनिट्स असं प्रमाण दिलं, आणि 2,70,000 एनर्जी युनिट्स अशी नोंद केली. आणि ते म्हणाले की या पृथ्वी तलावरती माणसाच्या मुखातून हा सगळ्यात जास्तीत जास्त सामर्थ्यशाली शब्द समुदाय निघू शकतो. आता याच्या तुलनेला जगातल्या सगळ्या भाषांमधले शब्द समुदाय विचाराला घेतले, त्याच्यामध्ये आमचा गायत्री मंत्र विचारात घेतलेला आहे, आणि त्यांनी असं सिद्ध केलं की जगभरामधल्या सगळ्या मंत्र समुदायांच्या मध्ये गायत्री मंत्र हा सर्वात प्रभावी मंत्र आहे. सामान्य माणसाच्या मुखामधून निघालेला गायत्री मंत्र सुद्धा 2,30,000 एनर्जी युनिट्स पेक्षा जास्त सामर्थ्यशाली अशी ऊर्जा बाहेर टाकू शकतो. तो स्वरासहित नाही, स्वराघातासहित घेतलेला नाही, सामान्य जपमंत्रासारखा उच्चारला तरी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यातून शक्ती बाहेर पडते. आणि त्यांची टिप्पणी आपली नाही, त्यांनी टिप्पणी अशी केलेली आहे की या मंत्राला जर संपुटित केला, या मंत्राला जर पल्लवित केला, या मंत्राच्या मधून निर्माण होणाऱ्या ज्या म्हणजे शक्तिशाली अशा ज्या स्पंदलहरी आहेत त्या 2,70,000 एनर्जी युनिट्सला ओलांडून जाऊ शकते. आणि त्याच्याकरता आपल्या पुढे जर सांगायचं तर त्याचा माझ्याकडे पुरावा नाही, पण मी स्वतः वाचलेला आहे की त्या लोकांनी म्हणजे रशियामध्ये त्यांच्या उत्खननामध्ये जे काही सापडलं तर त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं की ते सगळे रेडिओ ऍक्टिव्ह सोर्सेस आहेत, की अजूनही रेडिओ ऍक्टिव्हिटी किंवा त्याच्यामधून जे निर्माण होणारी ऊर्जा आहे ती मोठ्या प्रमाणात तिथे निर्माण होतीये. तर त्यांच्या त्या संशोधनाचं फलित म्हणून त्या ठिकाणी पेपरमध्ये असं लिहिलेलं होतं की याचा अर्थ असा की या भारतीयांनी ज्याला ब्रह्मास्त्र असं म्हटलेलं आहे की त्याच्यापासून निघणारी जी ऊर्जा आहे ती दीर्घ कालपर्यंत निघत राहते आणि ती वातावरणाला दूषित करणारी असते. तर त्या अर्थी हे काही त्या ब्रह्मास्त्राचं स्वरूप असावं का? आणि आपल्याकडे असं म्हणतात की ते ब्रह्मास्त्र निर्माण करण्याकरता हा जो गायत्री मंत्र आहे त्याचा काही उलटा जप केला जातो किंवा त्याची काही एक विशिष्ट पद्धती आहे. सांगण्याचा हेतू असा आहे की रशियन लोकांनी त्या गायत्री मंत्रावरती जे हे रिसर्च केले आहेत हे फार खोलवर केले आहे.
0: आत्ताच आपण ऐकलात सनातन धर्मातल्या श्लोक, स्तोत्र आणि मंत्र यामागचं विज्ञान उलगडून दाखवणारा कार्यक्रम मंत्रशास्त्र आणि विज्ञान. वक्त्या होत्या सुप्रसिद्ध निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे

0: करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.
1: श्रोते हो, यशवंत देव यांच्या संगीतरचनेतलं वसंत बापट यांचं गीत ऐकूयात. स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा।

0: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित उल्हास कशाळकर यांनी गायलेला राग यमन.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित उल्हास कशाळकर यांनी गायलेला राग यमन. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकडोजी महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीरंग उरेकर यांचं आणि स्वर आहे पंडित उल्हास कशाळकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: सनातन धर्मात मंत्र, श्लोक आणि स्तोत्र यांचं अनन्यसाधारण महत्व आहे. या स्तोत्राच्या, श्लोकांच्या आणि मंत्रांच्या निर्मितीमागे काय वैज्ञानिक विचार आहे? या मंत्रांच्या उच्चाराने कोणते स्पंद तयार होतात? मंत्र सिद्ध करणे म्हणजे काय? अशा विलक्षण विषयावर मंत्रशास्त्र आणि विज्ञान या कार्यक्रमात सुप्रसिद्ध वक्त्या निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी यांचं मार्गदर्शन ऐका भक्तिसुधावरून. मंत्रशास्त्र आणि विज्ञान ही मालिका भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
1: श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे गोविंदराव अग्नी यांचं आणि स्वर आहे विश्वनाथ बागुल यांचा.

श्रोते हो, ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना। संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर।

ऐकूया स अ शुक्ल यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. अभंग, भक्तिगीतं, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00.
2: VSS प्रस्तुत अमृतवर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 जरूर ऐका अमृतवर्षा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर.

श्रोतेहो ऐकूयात स्वामी श्रीकांतानंद यांची पदरचना. संगीत आहे मिलिंद गुणे यांचं आणि स्वर आहे रघुनंदन पणशीकर यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो निर्भय हो मनारे.
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00 वाजता.
2: श्रोतेहो भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचं.

आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज 12:00 आणि

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाममंत्र।

0: श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 3:00।

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासित्वा बोधवावे।

रघुवीर समर्थ दासबोध दशक चौथा समास आठवा आपण पाहतो आहोत. सख्य भक्ती त्याच्या काही वया झालेल्या आहेत, त्याच्या पुढे आपण पाहणार आहोत. देवाशी परम सख्य करावे असं समर्थ म्हणतात. आणि ते सख्य करण्यासाठी काय काय गोष्टी करायला पाहिजेत, काय सोडायला पाहिजेत, काय धरायला पाहिजेत, ते सगळं बारकाईनं समर्थ सांगतात. इथं ते म्हणतात, जैसे जयाचे भजन तैसाची देवही आपण म्हणून हे अवघे जाण आपणाची पासी. भगवंताचं भजन करायचं आहे, त्याच्याशी एकरूप व्हायचं आहे, तर देवाला जसं काही हवं आहे तसं आपण करायचं आहे. आणि देवाला प्रिय होण्यासाठी त्याचं वर्म आपल्या जवळच आहे. देवाला आवडतं आपण झालो तर त्याची कृपा आपोआप होत असते, त्याचं सख्यत्व आपल्याला मिळत असतं. पण आपल्या मनासारखी एखादी गोष्ट झाली नाही तर लगेच देवावरची निष्ठा आपली मोडते, हेही बरोबर नाही, ती चूकही आपल्याकडेच आहे. मेघ चातकावरी ओळेना तरी चातक पालटेना, चंद्र वेळेशी उगवेना तरी चकोर अनन्य. अनन्य भक्तीची उदाहरणं सांगताना नेहमी ही उदाहरणं दिली जातात की चातक आणि मेघ, चंद्र आणि चकोर. असं म्हणतात की चातक पक्षी जो आहे तो त्याला मेघातून पडणारे पाण्याचे थेंबच हवे असतात, इतर कितीही पाणी त्याच्या समोर ठेवलं तरी ते तो स्वीकारत नाही. तसा चकोर देखील चंद्राशी अनन्य असतो, त्याची दृष्टी अखंड चंद्राकडेच असते. ही जशी अनन्यता आहे की एकच एक पाहिजे, त्याच्याखेरी दुसरं काहीही नको, ऐसे असावे सख्यत्व. तसं समर्थ म्हणतायत की भगवंताशी असा अनन्य भाव असावा आणि असं सख्य जोडावं. विवेके धरावे सत्व भगवंतावरील ममत्व सांडूची नये. आपण नेहमी ममत्व टाकावं असं म्हणतो. परमार्थ जर करायचा असेल तर ममत्व सोडलं पाहिजे असं आपण म्हणतो. तर समर्थ म्हणतात ममत्व संसारावरच सोडायचं पण भगवंतावर ममत्व ठेवायचं. आणि भगवंतावर प्रेम ठेवून ममत्व ठेवून काय जर मागायचं असेल तर भगवंतालाच मागायचं आहे. तूच मला पाहिजेस, याचा अर्थ असा की मीपणानं न उरता मलाच तुझ्यामध्ये तू पूर्ण विलीन करून टाक. जसा थेंबुटा सागरी बुडाला, थेंब जर बाजूला राहिला तर सुकून जातो पण थेंब जर सागरात पडला तर सागरा एवढा व्यापक होतो. ही उपमा नेहमी दिली जाते. तसं या ठिकाणी देवाशी भक्तांनी मिळून जायचं आहे म्हणून भगवंतावरील ममत्व सांडूची नाही असं म्हटलेलं आहे. सखा मानावा भगवंत. आपण कुणाला तरी सखा मानतो पण संत सांगतात संतांचा सखा भगवंत. सखा जर मानायचा झाला तर भगवंताला सखा मानावा. माता पिता गण गोत जे काही आहे, विद्या लक्ष्मी धन वित्त सगळंच्या सगळं परमात्मा. तुमचं वैभव काय असं जर विचाराल तर हेच वैभव सांगावे, मग भगवंताचा भक्त आहे. सत्ता काय, भगवंताची जी सत्ता तीच. मी त्याचा दास आहे आणि मी त्याचा दासानुदास असल्यामुळे माझा धनी जे काही मागेल तो जे काही करेल त्याच्यामध्येच मी आहे, माझं वेगळं अस्तित्व नाही. त्यामुळे त्याची जी प्रेमाची सत्ता असते ती भगवंतावर असते. विद्या लक्ष्मी गण गोत सगळंच्या सगळं जे आहे ते माझं सर्वस्व, माझा आधार, मला आश्रय जर कोण असेल तर एक भगवंतच आहे असा पक्का भाव पाहिजे. देवा वेगळे कोणी नाही, ऐसे बोलती सर्वही परंतु त्यांची निष्ठा काही तैसीच नसे. समर्थाने आपल्या अनुभवातलं सांगितलं आहे की अनेक मंडळी अशी भेटतात आणि ते म्हणतात की देवच आमचा आधार आहे, त्याच्याशिवाय आमचं कोणीही नाही, देवाशिवाय ह्या जगात काही नाही, असं सगळं बोलतात खरी परंतु त्यांची निष्ठा तशी नसते. जेव्हा प्रसंग येतो तेव्हा ती निष्ठा डळमळीत होते आणि असं कसं देवाने केलं असं त्यांना वाटत असतं. पण त्यावेळेला असं म्हटलं जात नाही की भगवंत जे करेल ते कल्याणाचंच असणार. जे काही असेल घडेल, चांगलं घडलं तरी रामाची कृपा, वेडवाकडं काही घडलं तरी रामाची कृपा, अशा तऱ्हेचा पक्का भाव, पक्की निष्ठा असणारी मंडळी फार कमी असतात. म्हणून असं असल्यामुळे ऐसे न करावे. कळवळून समर्थ सांगतायत, अरे असं करू नका, कोणत्याही कारणाने देवावरची निष्ठा डळमेळ होऊ देऊ नका, सख्य तरी खरेची करावे.
पक्का अंतकरण जसा एखादा खरा जर मित्र असेल तर आपण म्हणतो त्याच्याबद्दल कुणी काही म्हटलं तर की नाही नाही तो असं कधी करणारच नाही, तो माझा घात कदापि करणार नाही असं जसं म्हणावं. इथं तर भगवंत आहेत, त्यामुळे भगवंताशी सख्य करायचं तर खरंच करावं. तो जे करेल ते माझ्या हिताचंच आहे, तो कधी माझा घात करणार नाही अशी पक्की निष्ठा पाहिजे. अंतरी सदृढ धरावे, कशाला? परमेश्वराशी. आपण अंतरी सदृढ धरलाय तो आपला अहंकार, या इहलोकातल्या गोष्टी, माझी ज्याच्यावर सत्ता आहे असं आपल्याला वाटतं आणि अंतकाळी ते सगळं इथंच ठेवून आपण निघून जातो, असं सगळं कळत असताना देखील पुन्हा हे माझा आहे माझा आहे म्हणून आपला अधिकार गाजवतो. तसं न करता समर्थ म्हणतात अंतरी सदृढ धरावे परमेश्वराशी. परमेश्वराला आपल्या अंतःकरणात सदृढ धरून ठेवा, पक्का धरून ठेवा. आपल्या मनोगता कारणे देवावरी क्रोधास येणे, आपल्या मनासारखं झालं नाही म्हणून देवावरती रागावणं ऐसी नव्हे ते की लक्षणे सख्य भक्तीची, ही सख्य भक्तीची लक्षणं नव्हे. हे असं कसं नाही माझ्या मनाजोगं झालं नाही म्हणून. देवाचे जे मनोगत तेचे आपुले उचित. आपल्याविषयी देवाच्या मनात जी काही भाव असेल, आपण जे काही करावं असं त्याला वाटत असेल, आपल्या संबंधी जे काही व्हावं असं त्याला वाटत असेल, तेच आपल्या दृष्टीनं उचित आहे योग्य आहे असं समजावं. देवाचं जे मनोगत तेच माझं मनोगत असा भाव पाहिजे. इच्छेसाठी भगवंत अंतरू नये की आपल्या मनातली इच्छा काहीतरी आहे आणि ती इच्छा पुरी होत नाही म्हणून भगवंतापासून अंतरला असं होऊ नये. आपली इच्छा वेगळी असूच नये. आपण जर भगवंताशी खऱ्या अर्थाने एकरूप झालो असलो तर आपली इच्छा काय असं जर विचारलं तर भगवंताची जी इच्छा तीच माझी इच्छा, मला स्वतंत्र अस्तित्व नाही आहे. इथंपर्यंत आपल्याला पोचायला पाहिजे म्हणून ही वाटचाल आपण करतो. सख्य भक्तीमध्ये सुद्धा अजूनही काहीतरी एक कला कमी आहे, थोडस काहीतरी उणं आहे अजूनही, एकरूप झालेलं नाहीये. आणि म्हणून इथं पुन्हा काही काही सूचना सांगतायत की देवाची इच्छा जसे असेल तीच आपली इच्छा धरावी, देवाचा इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, जे जे काय देव करील ते आनंदाने स्वीकारावं. मग सहजची स्वभावे कृपाळू देव असं जर असेल तर सहजच देव कृपाळू असतो. एखादं मूल जर असं आईच्या म्हणण्याप्रमाणे वागत असेल तर त्याची काळजी आईला सहजच असते, तिला काही सांगावं लागत नाही काही. तसं आपण जर देवाच्या इच्छेने वर्तत असलो तर देव आपल्या ठिकाणी सहजच कृपाळू असतो. पाहता देवाचे कृपेसी मातेची कृपा काय असी, सामान्यतः आईची तुलना केली जाते भगवंताच्या कृपेबरोबर, पण समर्थ असं म्हणतात भगवंताची कृपा जर झाली तर आईची कृपा देखील त्याच्या तुलनेला घेता येत नाही. त्याचं कारण माता वधी बाळकासी विपत्ती काळी अशी काही आपल्याला उदाहरणं सापडतात की आईचा सुद्धा जो स्वार्थ असतो त्या स्वार्थामध्ये जर मूल आड येत असेल तर आई मुलाचा वध करायला देखील कमी करत नाही. पण भगवंताच्या ठिकाणी देवे भक्त कोण वधिला, पण देवाने कुठल्या भक्ताचा वध केला कधी देखिला नाही केला असं कधी आपल्याला दिसत नाही. शरणागत असं देव झाला वज्र पंजरू. भक्त जो शरणागत झालेला असेल त्याला सर्व बाजूनी सांभाळण्याचं काम भगवंत करत असतात, त्यामुळे भक्ताचं अनहित देव कधीही करत नाही. त्यामुळे मातेची तुलना जर त्याच्याशी करायची झाली तर ती देखील उणी पडते. देवभक्तांचा कैवारी, देव कुणाचा कैवार घेतो असं जर विचाराल तर भक्तांच्या कैवारा घेण्यासाठी आपुलेनी कैवारे असं म्हटलेलं आहे. त्याने भक्त अवतार घेतात, संभवामी युगे युगे, कशासाठी? भक्तांचा कैवार घेण्यासाठी. देव पतितांची तारी, पतित जर असल्यात तर त्याला पावन करण्याचं काम भगवंत करतो, तो जर भक्ती करायला लागला तर. देव होय सहाकारी अनाथांचा, अनाथांचा नाथ असं म्हटलेलं आहे. अनाथांना दुसरं कोणी सहाय्य करणार नाही, पण भगवंताला जर हाका मारली कळवळून आपण जर त्याला प्रार्थना केली तर तो आपल्या सहाय्याला धावून येतो. देव अनाथांचा काही पक्षी नाना संकटांपासून रक्षी. अनेक संकट आपल्याला येत असतात घरी दारी बाहेर प्रत्येक ठिकाणी, कोण येतो मदतीला? भगवंतच नाना रूपाने नाना प्रकाराने आपल्या सहाय्याला येत असतो. दाविन्नला अंतर साक्षी गजेंद्रा कारणे, गजेंद्र मोक्षाची गोष्ट आहे. गजेंद्राने हाक मारल्यानंतर भगवंतच त्या ठिकाणी धावलेले आहे. देव कृपेचा सागरू देव करुणेचा जळ धरू,
देवासी भक्तांचा विसरू पडणार नाही. भक्त एक वेळ देवाला विसरेल पण देव भक्ताला विसरणार नाही. पण भक्त जर देवाला विसरला तर त्याला भक्त असं म्हणताच येत नाही. खरं म्हणजे भक्तालाही देवाचा विसर पडत नाही, साहजिकच देवालाही भक्ताचा विसर पडत नाही. आपलाच आपल्याला विसर पडला असं कधी होत नाही. इतके जर एकरूप झाले तर एकमेकांचा विसर पडत नाही. हरि ओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं.

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: सनातन धर्मात मंत्र, श्लोक आणि स्तोत्र यांचं अनन्यसाधारण महत्व आहे. या स्तोत्राच्या, श्लोकांच्या आणि मंत्रांच्या निर्मितीमागे काय वैज्ञानिक विचार आहे? या मंत्रांच्या उच्चाराने कोणते स्पंद तयार होतात? मंत्र सिद्ध करणे म्हणजे काय? अशा विलक्षण विषयावर मंत्रशास्त्र आणि विज्ञान या कार्यक्रमात सुप्रसिद्ध वक्त्या, निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी यांचं मार्गदर्शन ऐका भक्तीसुधावरून. मंत्रशास्त्र आणि विज्ञान ही मालिका भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
1: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो, मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30.
0: ऐकूया अरुण सराफ यांची गीत आणि संगीत रचना आणि स्वर आहे सुरेश वाडकर आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्रोताओ, आप सुनिए संत मीराबाई की भक्ति रचना. इसे संगीत से सवारा है पंडित हृदयनाथ मंगेशकर जी ने और इसे गाया है लता मंगेशकर जी ने.

आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: आता दुसरं एक वैशिष्ट्य आहे आपल्या नारद पुराणाचं, ते म्हणजे असं आहे की यामध्ये सगळ्या 18 पुराणांच्या अवतरणिका दिलेल्या आहेत, की प्रत्येक मनुष्य काही प्रत्येक पुराण वाचू शकत नाही. आणि आपल्याकडे त्याच्या अवतरणिका म्हणजे सारांशामध्ये आलेला त्या पुराणाचा भाग, याचं स्मरण करावं, त्याचंही पुण्य भरपूर आहे. आणि ती पुण्यप्रद गोष्ट आहे. या भावनेमधून या ठिकाणचा हा एक फार महत्त्वाचा भाग आहे. हा संवाद आहे, हा संवाद नारद आणि सनातनांच्या मधला संवाद आहे. म्हणजे हे जे सनतकुमार आहेत, त्यातले जे सनातन कुमार आहेत, त्या सनातन कुमारांनी इथे सांगितलं आहे. आणि नारदांनी त्यांना विचारलं की आपण ह्या सगळ्या पुराणांना जाणता, त्याचं आपल्याला उत्तम ज्ञान आहे. आणि ज्ञान आणि विज्ञान शाब्देच्या परेच्या निष्णात हा जसं व्यवहारात म्हटलं जातं, तसं लौकिक ज्ञान आणि पारलौकिक ज्ञान या दोघांनीही आपण परिपूर्ण आहात. तर सनातनजी, आपण मला पुराणांच्या सर्व विभागांचा परिचय करून द्या. ते म्हणाले ठीक आहे. म्हणाले त्यांनी सनातनांनी एक क्षणभर नारायणाचं ध्यान केलं, भगवंताचं स्मरण केलं. आणि नारायणाचं ध्यान करून ते म्हणाले, हे मनुश्रेष्ठा नारदा, तू मला तुझा पुन्हा पुन्हा साधुवाद, म्हणजे तुला पुन्हा पुन्हा मी धन्यवाद देतो, कारण तू मला पुराणांचं उपाख्यान विचारलंस. आपण पहिल्या दिवशी जो विषय मांडला ना, आख्यान कोण मांडतो? पुराणामध्ये ज्यांनी आख्यानं मांडली त्यांनी प्रत्यक्ष त्या गोष्टी पाहिलेल्या होत्या. आता तू त्या पाहिलेल्या नाही आहेस, पण तुला त्या समजून घ्यायच्या आहेत, म्हणून तू मला पुराणांच्या संदर्भात सांगा असं म्हणतोयस. म्हणजे बघा कसं आहे की कोणतीही गोष्ट सिद्ध करून घेतल्याशिवाय आमच्याकडे कशालाच, ज्याला आपण शिक्कामोर्तब सँक्शन म्हणतो ना, ते नाही आहे. की ते करूनच घेतलं पाहिजे. म्हणजे पुराणातली ही कथा खरी का खोटी याचा विचार करायचा आपल्याला कारण नाही. ती अनेक ठिकाणी गाळून गाळून खरी करून घेतलेली आहे. मूळचं जे आख्यान आहे ते अनेक पुराणात वेगवेगळ्या ठिकाणी येऊन त्याचा उहापोह होऊन ते आख्यानाचं उपाख्यान होऊन, कारण ज्यांनी पाहिलं त्यांनी सांगितलं, आणि ज्यांनी त्याची सिद्धी मान्य केली, त्याच्याविषयीची सत्यता पारखून घेतली, त्यांनी ते पुढच्याला सांगितलं. सत्यता पारखल्याशिवाय कुणाला कुणी कुठलं आख्यान सांगितलेलं नाही आहे. म्हणून ते इथे म्हणतात की ह्या पुराणांचं उपाख्यान, या 18 पुराणांच्या संदर्भामध्ये ऐकण्याची जी तुझ्या ठिकाणी निष्ठायुक्त बुद्धी निर्माण झाली आहे ना, ती सगळ्या लोकांवर उपकार करणारी आहे. कारण हे तुला ऐकण्याची गरज आहे असं नाही, पण आमच्यासारख्यांना आहे ना, की आम्हाला जर काही पुराणोक्त भक्तीचा मार्ग अवलंबायचा असेल तर आम्ही तो कसा अवलंबावा. म्हणून त्यांनी सांगितलं की ब्रह्मदेवाचा पुत्र जो मरीची आहे, त्या मरीचीने स्वाध्याय आणि शास्त्राचं अध्ययन करून संपन्न होऊन मोठा श्रेष्ठ असा ब्रह्मज्ञानी, ब्रह्मवेत्ता, वेदवेत्ता आणि वेदांगवेत्ता असा मोठा श्रेष्ठ विद्वान निर्माण केला. कारण ब्रह्मदेवानीच पहिलं पुराण लिहिलंय, ज्याला ब्रह्मपुराण म्हणतात, ते पहिलं पुराण ब्रह्मदेवांचं आहे. म्हणजे आता ते सांगायला लागले की पुन्हा ते उपाख्यानच आहे, आता पुन्हा आख्यान नाही आहे. आता ते एकाच्या तोंडातून बाहेर पडलेलं तर दुसऱ्याच्या मुखाने प्रसारित होणार आहे. आणि म्हणून तेव्हा मरीचीनी सांगितलं की हे भगवंता, आपण माझे पिताजी आहात, मी आपल्याला नमस्कार करतो, पण आपण मला पुराणाचं बीज, पुराणाचं लक्षण, पुराणांचं प्रमाण, त्याचा वक्ता आणि श्रोता ह्या सगळ्यांचं वर्णन करून सांगा. का सांगा? कारण जसं आपण तो श्लोक म्हणतो ना रामायणाचा, आदौ राम तपोवनाधिगमन महत्वा मृगम कांचनम वैदेही अरणम जटायुव सुग्रीव संभाषणम बाली निर्दलनम समुद्र तरणम लंकापुरी दाहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतद्धि रामायणम. एका श्लोकात रामायण घेतलं आणि त्याला आपण काय म्हणलं, हे ताकापुरतं रामायण झालं. हे रामायण ताकापुरतं झालं की नाही माहिती नाही, पण रामायणातल्या सगळ्या घटनांचं स्मरण करायला एक श्लोक पुरला, एवढं मात्र खरं. तसंच आहे, एकेका पुराणामध्ये 55,000 श्लोक आहेत, कुणी वाचावं, कुणाला ते कळावं आणि त्याचा लाभ कसा घ्यावा म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही थोडक्यात पुराणांचं बीज काय, पुराणांचं लक्षण काय, पुराणांचं प्रमाण काय, वक्ता कोण आणि श्रोता म्हणजे अधिकारी श्रोता कोण ते मला सांगा, आणि हे सगळं ऐकण्याकरता मी फार उत्सुक आहे असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं की म्हणाले, आता ब्रह्मदेव म्हणतात, ब्रह्मदेवाने उत्तर दिलं, म्हणाले, बाळा ऐक, मी पुराणांचा संग्रह कसा केला ते सांगतो. ज्याच्यावरती म्हणाले, मी विषय जे ठेवले म्हणजे रूपकात्मक भाषा आहे, ज्या पुराणांवरती मी हे विषय स्वार केले, कोणते, चर आणि अचर ह्या दोघांचंही ज्ञान ज्याच्यामध्ये तुला ऐकायला मिळेल, बघायला मिळेल, सगळ्याचं वाङ्मयासहित म्हणजे साहित्याचं ज्ञानसुद्धा ज्याला तुला जिथे पाहायला मिळेल. तर म्हणाले, तुझ्या एक लक्षात ठेव, पूर्वी हे जशी ही 18 पुराणं आता मी वेगवेगळी करून दिलेली आहेत किंवा तू आता ते पाहतो आहेस, अशी काही पूर्वी नव्हती म्हणाले. त्या पूर्वकल्पांच्या मध्ये पहिल्यांदा सुरुवात कल्पाच्या आरंभी एकच पुराण होतं आणि त्या पुराणामध्ये श्लोक किती होते, 100 कोट श्लोक होते, 100 कोटी श्लोक होते, ज्याच्यामध्ये धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थांचं बीज म्हणजे पुराण असं मानलं जात होतं. आता हे सगळे जे श्लोक आहेत हे कुठे आहेत, त्यांनी सांगितलं हे ब्रह्मलोकामध्ये आहेत, हे स्वर्गलोकामध्ये आहेत. स्वर्गलोकामध्ये आजही देवता हे 100 कोट श्लोकांचं पुराण ऐकतात, पण पृथ्वीतलावरती मानवाला 100 कोट श्लोक कुठं ठेवणार तो, आणि तो कुठं वाचणार, कुठं समजून घेणार, म्हणून त्याच्याकरता त्याचा संक्षेप हा 400,000 श्लोकांमध्ये केला आहे. पण परवा पहिल्या दिवशी पाहिलं ना की 400,000 श्लोक आहेत पुराणांचे आणि 100,000 महाभारताचे, असे म्हणून 500,000 श्लोक पुराणांची संख्या असे म्हणून सांगितलेलं आहे. तर म्हणाले, त्याकरता सगळ्या पुरुषार्थांचं बीज म्हणजे पुराण आहे. आता 400,000 श्लोक इथे ठेवले, देवलोकांच्या मध्ये त्या 100 कोट श्लोकांचं पुराण, विस्तृत पुराण तिथे विद्यमान आहे आणि हा जो सारभाग आहे तो मी तुला दिलेला आहे आणि त्याच्या अवतरणिका आता तुला सांगतो म्हणाले. असं म्हणून त्यांनी 18 पुराणांच्या स्वतंत्र स्वतंत्र अवतरणिका सांगितलेल्या आहेत. आणि त्या पुराणांच्या अवतरणिका आपल्या पुढे मांडण्याचं काही कारण आहे असं नाही आहे, पण आपल्याला सांगण्याचा विषय एवढाच आहे की ज्या प्रकारे ह्या 18 पुराणांच्या अवतरणिका लिहिलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपल्याला असं वाटतं की काय तो काल आणि तो मुहूर्त, प्रत्येक घडीन प्रत्येक क्षण चांगलाच आहे. नाही म्हणाले, असं नाही आहे. कोणतंही काम करण्याकरता आम्ही उद्युक्त झालो तर प्रत्येक घडी प्रत्येक क्षण चांगला आहे असं नाही आहे, त्याच्यामध्ये काही दोष काही गुण आहेत. तर त्याचा जर आम्ही विचार केला तर आम्ही जे कर्म करतो ते कर्म आम्हाला अधिक लाभदायी करून घेणं शक्य आहे. कारण माणूस युक्तिवाद काय करतो, अहो आपल्या देवावरती श्रद्धा आहे, देवावर श्रद्धा ठेवून काम केलं की प्रत्येक क्षण चांगलाच आहे. अहो पण आमची देवावरची श्रद्धा जज कोण करणार, आमच्या देवावरच्या श्रद्धेच्या बाबतीमध्ये जो तरतम आहे त्याचा निर्वाळा कोण देणार आहे आम्हाला. बोलायला सोपं आहे आमची देवावर श्रद्धा आहे, देवावरची श्रद्धा टिकण्याचा प्रसंग येतो तेव्हा ती टिकते का. प्रतिक्षणी ईश्वराला शरण होऊन आणि ईश्वरावरती आमचं सगळं जीवन समर्पित करून ईश्वराच्या चरणावरती आम्ही भगवत कैंकर्य भावाने जीवन जगतो का. ही सगळी लुच्चेगिरी आहे, ही लबाडी आहे माणसाची. ज्याला कर्मकांडाचा आळस आहे आणि ते करण्याचा कंटाळा आहे त्याच्याकरता त्यांनी शोधलेल्या ह्या पळवाट आहे की बा अमुक एक गोष्ट अमक्या वेळी केली तर त्याचा लाभ होतो का, तो होतो. शास्त्र उगीच आहेत का, कारण असं आहे तुमचं वय वाढलं आणि तुम्हाला थकावट यायला लागली आणि काही जर रोग उत्पन्न झाले तर औषध घेतलंच पाहिजे. आणि तेव्हा जर आम्ही सांगायला लागलो तर औषधम जान्हवी तोयम वैद्यो नारायणो हरी, चालेल का. मग कुठलेच ICU चालायला नको, कुठलीच हॉस्पिटल्स नकोत, कुणालाच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला नको. जर सगळी दुखणी अशी बरी होतील, अशी पण दुखणी बरी होतील, पण त्याला तशीच वृत्ती पाहिजे की खऱ्या अर्थाने औषधम जान्हवी तोयम वैद्यो नारायणो हरी असे, असा भाव ज्याचा आहे त्याच्या ठिकाणी होईल असा सर्वेशाम भाव कुठून आणावा, आणि त्याकरता म्हणून शास्त्रांनी आपल्याला सांगितलंय. आणि इथे नारद पुराणाचं हे वैशिष्ट्य आहे, नारद पुराणाने प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक तिथीचं वैशिष्ट्य काय आहे ते सांगितलं. चैत्रातली प्रतिपदा, वैशाखातली प्रतिपदा, फाल्गुनापर्यंत असं करत द्वितीया, तृतीया, चतुर्थी ह्या सगळ्याच्या विषयी त्यांनी नारदांनी विचारलंय की म्हणाले मी असं ऐकलं आहे की ब्रह्मदेवानी मरीचीला, म्हणजे त्यांचे मानसपुत्रच आहे, आणि म्हणाले त्यांना प्रत्येक तिथीचं महात्म्य सांगितलेलं आहे आणि त्या प्रत्येक तिथीचे लाभ काय आहेत हे सगळं जर मलाही कळलं तर मलाही ते लाभप्रद होईल. आणि म्हणून म्हणाले ज्या महिन्यातली जी पुण्यतिथी आहे म्हणजे चांगली मंगलतिथी आहे त्या तिथीला त्या तिथीला जी कोणती उपासना आपण करू ती उपासना फलप्रद होते ना, किंवा ती कशी फलप्रद होते किंवा होत नाही किंवा व्हावी तर काय करावं याच्याकरता त्यांनी त्या ठिकाणी चर्चा केली आहे. आणि त्यांनी प्रत्येक तिथीच्या स्वामीचा विचार करून त्या त्या तिथीचं व्रत सांगितलेलं आहे. आता ह्या सगळ्या व्रतांचा विचार करत बसण्याची आपल्याला काही आवश्यकता नाही, आपण सामान्य विचार करून पुढे जाऊ. आपल्याला सामान्य व्रततिथ्या कोणत्या माहिती आहेत? चतुर्थी आहे. आपण सगळेजण संकष्टी चतुर्थीचं व्रत करण्याकरता आपल्या आपल्या इच्छेप्रमाणे आवडीप्रमाणे देवतेच्या विषयी असलेल्या प्रेमाप्रमाणे आपण चतुर्थी करतो. एकादशी व्रत आहे. आपला जर विष्णू उपासनेवरती विश्वास असेल, श्रद्धा असेल, आपण एकादशीचं व्रत करतो. आपल्याला जर शिव उपासनेमध्ये संतोष असेल आपण प्रदोषाचं व्रत करतो. ही व्रतं का करावीत? प्रत्येक तिथी त्या देवतेचा स्वामी आहे आणि प्रत्येक तिथीला त्या त्या देवतेची उपासना फलप्रद होते. आता ही खरंच होते का? खरंच होते. असं आहे आपण काही म्हणत नाही कारण आपल्याला आपल्या परंपरेच्या विषयी तितकं अस्थेवाईकपणाने विचार करण्याची दिशा ब्रिटिशांनी जशी आम्हाला बदलवून टाकली तशी आम्ही त्याला झापड लावली आहे, त्यामुळे आम्हाला त्याच्याविषयी एक प्रकारचं औदासीन्य आहे. पण परकीयांना मात्र त्याच्याविषयी आकर्षण आहे. त्यांनी केलेल्या कामावरून आपल्या पुढे मांडायचं तर त्या लोकांनी असं सांगितलं आहे की या लोकांनी जी गणेश देवता असं म्हटलेलं आहे त्या गणेश देवतेची जी चतुर्थी आहे त्या चतुर्थीच्या दिवशी गणेशाच्या मंदिराच्या जवळ गेलं तर आपला पृथ्वीतल किंवा प्रत्येक व्यक्ती समष्टी आणि व्यष्टी दोन्ही संबंध सृष्टीसुद्धा आणि व्यक्तीसुद्धा ज्याच्यामुळे पुष्ट होते ज्याच्यामुळे कृपावंत होते असा येणारा जो कृपेचा प्रवाह आहे त्याला आजच्या भाषेमध्ये कॉस्मिक रेज म्हटलं तरी चालेल. आणि त्या कॉस्मिक रेजचं जे पेनिट्रेशन आहे ते जे या सगळ्या मंडलामधून आमच्यापर्यंत येऊन पोचतात, त्यांनी असं म्हटलंय चतुर्थीच्या दिवशी यांनी ज्या देवतेला गणेश म्हटलं आहे त्या देवतेच्या इथे त्या प्रवाहाला किंवा त्या ऊर्जेला आकर्षित करण्याचं अधिक सामर्थ्य आहे. म्हणजे त्या देवतेचा आकार, गणपतीला सोंड का, गणपतीचं हे ध्यान का, गणपतीची ही तिथी का, गणपतीला आवडणारा हा रंग का, या सगळ्याच्या मागे शास्त्र आहे. भावानी गणपती वेगळा पाहिलाय, शास्त्रानी गणपती वेगळा पाहिलाय. आम्ही फक्त भावानी पाहतो, आम्हाला काही गरज नाही, शास्त्रानी बघण्याएवढी आमची ताकदच नाही आहे. कारण त्या ऋषीमुनींनी त्याचं तंत्र बसवून ठेवलेलं आहे, त्या ऋषीमुनींनी त्याला आमच्याकरता सोपं करून आणून ठेवलेलं आहे. आणि त्यांनी असं म्हटलं आहे की त्या दिवशी जर मनुष्य त्या मंदिरामध्ये जाईल तर त्याला अनायासे ती ऊर्जा प्राप्त होईल. आणि म्हणून चतुर्थीच्या दिवशी लोक म्हणतात अहो काही नाही, आम्ही ना कधीही त्या पर्वणीन तीर्थन ते त्या तीर्थक्षेत्रावरचा तो महत्त्वाचा दिवस आणि मुहूर्त आम्ही असं जातच नाही. जेव्हा त्या देवस्थानात गर्दी नसते ना तेव्हा आम्ही त्या देवस्थानात जातो, जेव्हा गर्दी नसते तेव्हा त्या देवस्थानाची ऊर्जाही प्रभावी नसते. ती प्रभावी ऊर्जा ज्या दिवशी आहे त्या दिवशी त्या ऊर्जेचा लाभ घेण्याकरता जर आम्ही गेलो तर अनायास आहे. म्हणजे आळशावर गंगा म्हणतात ना तसं आहे. मगाशी जसा दृष्टांत दिला ना की अग्नीला हात लावला की तो भाजल्याशिवाय राहत नाही, तसं गणपतीच्या देवळात गेलो आणि गणपतींनी कृपा केली नाही असं होतच नाही, तो प्राप्तच होतो. एकादशी आहे, तिचं महात्म्य आहे की त्या दिवशी विष्णूच्या मंदिरात गेलं लाभ आहे, शिवाच्या मंदिरात गेलं लाभ आहे. याच्याविषयी आणखीन एक मी अनेक ठिकाणी बोलले, अनेक वेळा बोलले, पुन्हा एकदा बोलते की अमेरिका रशिया या देशांमध्ये तर या मुहूर्तशास्त्राचा इतका बारकाव्याने अभ्यास केलेला आहे की अमेरिका आपली सगळी यानं चतुर्थीच्या दिवशी पाठवते आणि रशिया आपली सगळी यानं एकादशीच्या दिवशी पाठवते. अमेरिकेचं अपोलो 4-5 जेव्हा चतुर्थीला पाठवता आलं नाही तेव्हा ते गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर जाऊ शकलं नाही, ते यान कोसळलं पडलं, त्याचं यशस्वी उड्डाण होऊ शकलं नाही. त्याच तिथीला, ती तिथी अमेरिकेला अनुकूल आहे, म्हणजे दुर्दैव असं आहे की ह्या भारतवर्षाला अनुकूल असलेली तिथी आमच्या सगळ्या शास्त्रज्ञांना किंवा राजकारण्यांना माहिती आहे का नाही आपल्याला माहीत नाही, पण त्या लोकांना आमचं हे मुहूर्तशास्त्र माहीत नसताना सुद्धा आपल्याला अनुकूल तिथी कोणती आहे हे मात्र त्यांना माहिती आहे. आणि म्हणून इथे हे जे तिथींच्या विषयी लिहिलेलं आहे, आपल्याकडे कोणतीच तिथी वर्जावर्ज नाही आहे. आपल्याकडे त्यांनी म्हटलं आहे की दर 15 दिवसानंतर येणारे हे जे म्हणजे आपल्या पक्षांचे बदल आहेत, एकदा पौर्णिमेनी बदल होतो, एकदा अमावस्येनी बदल होतो, त्यामुळे ह्या दोन्ही तिथ्या ज्या आहेत ह्या दोन्ही तिथ्या तितक्याच मंगल आहेत. आणि म्हणून त्यांनी पुन्हा एकदा त्याची चर्चा केली आहे की आम्ही अमावस्येला अश्विनी अमावस्या आम्ही लक्ष्मीचं पूजन करतो, अनेक अमावस्या पिठोरी अमावस्या अशा अनेक ते जे आपल्याकडे आलेली व्रतं आहेत आपल्याकडे त्याचा जो विचार केला आहे त्यामुळे त्यांनी पुराणामध्ये ती ती तिथी आणि तिचं महात्म्य हे यांचं वैशिष्ट्य आहे, म्हणजे नारद पुराणाचं वैशिष्ट्य आहे. आणि नारद पुराणाने हा विषय फार बारकाईने आपल्यापुढे मांडलेला आहे, तो मुळात वाचण्यासारखा आहे. आणि ज्याला मुहूर्तशास्त्र समजतं त्यांनी तर तो वाचावाच वाचावा. आता आणखीन एक नारद पुराणाचं वैशिष्ट्य आहे की ह्या नारद पुराणाने वेदांची जी 6 अंग आहेत त्या अंगांचं इथे निरूपण केलेलं आहे. ती सगळी अंग काय आपल्याला समजतील असं नाही आहे की षडांगासहित वेद आहे, म्हणजे शिक्षा आहे, कल्प आहे, व्याकरण आहे, निरुक्त आहे, असे जे सगळे एकानंतर एक येणारे जे विषय आहेत, ते ज्योतिष आहे आणि त्याच्यानंतर छंद आहे, असे 6 अंग आहेत त्याची. तर ह्या 6ही अंगांचा अल्प परिचय आपण आपल्याला कळेल तो परिचय तेवढा पाहून घेऊया, बाकीचा परिचय आपल्याला कळणं अवघड आहे. इथे ज्योतिषावरती मात्र फार बारकाव्याने निरूपण केलेलं, त्रिखंडात्मक निरूपण केलेलं आहे, म्हणजे नारद पुराणाचा खूप मोठा भाग हा ज्योतिषशास्त्राने व्यापलेला आहे. म्हणजे ज्यांना ज्योतिषशास्त्राची उत्सुकता आहे त्यांनी नारद पुराण मुळातून वाचावं आणि त्यातला तो ज्योतिषाचा भाग जरूर वाचावा. आता इथे सूतांनी सांगितलं की सनंदनाने अनेक विषय सांगितले आणि त्यानंतर म्हणाले नारदांनी त्यांना सांगितलं की तुम्ही इतक्या गोष्टी सांगितल्यात मला पण मी अतृप्त आहे, तुमचं सगळं ऐकलं खरं पण माझ्या मनाचं काही अजून समाधान झालं नाही, त्यामुळे मी अजूनही ऐकण्याकरता उत्सुक आहे. ते म्हणाले विचार तुला काय पाहिजे, तर म्हणाले हे परमधर्मज्ञ जे व्यासपुत्र शुकदेव आहेत त्यांना आंतरिक आणि बाह्य सगळ्या भोगांच्या बाबतीमध्ये जी विरक्ती प्राप्त झाली ती जी सिद्धी त्यांना प्राप्त झालेली आहे ती कशामुळे प्राप्त झाली, महात्म्यांच्या सेवेच्यामुळे प्राप्त झाली का, म्हणाले कोणतं विज्ञान किंवा तत्त्वज्ञान त्यांना प्राप्त झालं म्हणून त्यांना ते प्राप्त झालं, कारण असं म्हणायला जागा नाही, कारण आपल्याकडे काय म्हणलं तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेनं सेवया, की जर आपल्याला ज्ञान मिळवायचं आहे तर कुणाला तरी शरण जा म्हणजे ज्ञान मिळेल, हे कुणाला शरण गेले म्हणाले. बरं दुसरं म्हटलं तर म्हणाले कुणा महात्म्यांचा सेवासंग सत्संग करून त्यांच्या सहवासात राहून, अहो बालवयातच तिथे त्यांच्या ठिकाणी परिपूर्णता आलेली आहे शुकाचार्यांच्या ठिकाणी, मग ही कशी काय आली व्यासनंदन शुकदेवांच्या बाबतीमध्ये हे कसं घडलं, आणि त्यामुळे मला तुम्ही हे सगळे विषय समजावून द्या. त्यावेळी सनंदन म्हणाले की शुकदेवांच्या उत्पत्तीचा वृत्तांत आहे तो मी तुला सांगीन, पण म्हणाले त्याच्या आधी मी तुला आणखीन एक गोष्ट सांगतो की मनुष्य हा शब्द जो वापरला आहे मुळामध्ये नारद पुराणात अनुचान, अनुचान झाला पाहिजे, अनुचान म्हणजे ब्रह्मविद्येने परिपूर्ण झाला पाहिजे, लौकिक विद्येने परिपूर्ण झाला पाहिजे, ज्ञानाने विज्ञानाने परिपूर्ण झाला पाहिजे, म्हणजे सर्व प्रकारचं ज्ञान त्याला प्राप्त झालं पाहिजे, तेव्हाच त्याला काही मिळणारा जो मोक्षाचा विचार आहे, त्याच्या अधिकाराचा विचार आहे. शुकदेवांच्या बाबतीत तुझ्या मनात जो आदर निर्माण झाला आहे त्याचं कारण काय आहे, तर हे अनुचान हे त्याचं कारण आहे असं सांगितलं. तर नारदांनी विचारलं की अनुचान कसं होतो ते तुम्ही मला सांगा. तर ते म्हणाले मी तुला अनुचानाचं लक्षण सांगतो. म्हणाले ज्याला जाणल्यानंतर मनुष्य अंगांसहित म्हणजे त्याच्या षडांगांसहित वेदज्ञानामध्ये परिपूर्ण होतो तोच अनुचान होऊ शकतो. म्हणजे आपल्यापुढे सांगायचं असं की या जगामध्ये असणारं जे आम्हाला आज विज्ञानाचं ज्ञान आहे, लौकिक ज्ञान आहे, एकापेक्षा एक मोठमोठे शास्त्रज्ञ आहेत, त्यांचा त्याच्यामध्ये असणारा जो लौकिक आहे ज्याला आजच्या भाषेमध्ये एक्सपर्टाईज म्हणतो, की त्यांचा कशाकशामध्ये एक्सपर्टाईज आहे, कशाकशामध्ये त्यांचं वैशिष्ट्य आहे, काय काय त्यांचं संशोधन आहे, ह्या सगळ्याबद्दल जे आमचं आकर्षण आहे, हे सगळं त्यांना प्राप्त आहे, हे कुणाला प्राप्त असतं, कुणा एकाला प्राप्त असतं का? त्याचं उत्तर देताना त्यांनी सांगितलंय की जो यथार्थतेने वेदांच्या अंगासहित वेदांचं ज्ञान प्राप्त करून घेतो त्याला सर्वांचं ज्ञान असतं. म्हणजे त्याचं ज्ञान हे परिपूर्ण असतं.

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। सोलापुरात मुकुंद या नावाचे स्वामींचे परमभक्त होते। समर्थांच्या दर्शनाला ते सकाळ संध्याकाळ येत असत। स्वामींच्या नित्य सहवासात राहता यावं म्हणून ते स्वामींना वारंवार विनंती करीत की स्वामी, मला माझ्या प्रपंचातून सोडवा। ह्या मायेच्या पाशांनी मी करकचून बांधला गेलो आहे, त्यातून मला मुक्त करा। बंधविरहित अवस्थेत मला घेऊन चला। समर्थांना आपल्या मुकुंद नावाच्या ह्या परमभक्ताची आध्यात्मिक ताकद ज्ञात होती। समर्थांनी त्यांच्या डोळ्यात गुरुकृपेचं अंजन घातलं, त्यामुळे सर्व भूतमात्रांकडे समदृष्टीने पाहण्याची दिव्य दृष्टी मुकुंदांना लाभली। त्यांना ब्रह्मानंद झाला। त्या क्षणी ते मौनात गेले। समर्थांनी मुकुंद नावाच्या गावातल्या एका ब्राह्मणावर कृपा केली आहे हे लोकांना कळलं। मुकुंदांनी सर्व प्रकारच्या उपाध्यांचा त्याग केला। त्यांची मौनावस्था लोक प्रत्यक्ष अनुभवू लागले। लोक त्यांना मौनी बाबा असं म्हणू लागले। कोणापाशीही ह्या मौनी बाबांनी कसलीही याचना केली नाही। त्यांना कसलीच आकांक्षा नव्हती। ते निरीच्छ वृत्तीने जगत होते, स्वामींची सेवा करत होते। परंतु समाजात काही वाईट वृत्तीची माणसं होती। त्यांनी मौनी बाबांना त्रास द्यायला सुरुवात केली। मौनी बाबांवर त्यांचा काहीही परिणाम होत नसे। तेव्हा त्या दुष्ट माणसांनी काय केलं तर राजांच्या दूतांचे कान भरले। त्याचा परिणाम असा झाला की राजाच्या दूतांनी कारण नसताना मौनी बाबांना कारागृहात कोंडलं, बाहेरून कुलूप घातलं। त्या दुष्ट लोकांना खूप आनंद झाला। ते लोक सिद्धेश्वर तलावाशी आले तर मौनी बाबा सरोवरात स्नान करत आहेत असं दृश्य पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला। आपली चूक त्यांच्या लक्षात आली। मौनी बाबा हा योगी पुरुष आहे याची खात्री त्यांना पटली। त्यांना भीती वाटू लागली। परंतु मौनी बाबा सर्व विचारांच्या पलीकडे गेलेले होते। ही घटना काही लोकांना कळली आणि मौनी बाबांचा महिमा खूप वाढला। तेव्हा लोकांच्या लक्षात आलं की स्वामी कृपा झाली की काय चमत्कार घडतो ते। स्वामी समर्थांनी मौनी बाबांना खरं तर ब्रह्म साक्षात्कार घडवला होता। लोक त्यामुळे आश्चर्यचकित झाले होते। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी अंतःकरणापासून सांगतो की कोणाचंही आपण वाईट करू नये, वाईट चिंतू नये, दुसऱ्याचे दोष पाहू नयेत। कारण हे सारं आपल्यावर कधी ना कधीतरी चक्र फिरल्यासारखं अवचितपणे फिरतं आणि आपल्याला त्याचा दोष लागतो। त्यापेक्षा आपल्यात काही दोष आहेत का त्याचा प्रथम शोध घ्यावा आणि ते सर्व दोष समूळ नष्ट करावेत। त्याशिवाय मनात भगवंताप्रती प्रीती निर्माणच होणार नाही, एवढं लक्षात ठेवा। कारण अशुद्ध मन आणि अशुद्ध विचार आपल्याला भगवंतापासून दूर नेतात। त्यापेक्षा आपलं संपूर्ण आयुष्य लोकोद्धारासाठी खर्च करावं। त्यासारखं अपूर्व सुख कशातच सापडणार नाही।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो, पारंपरिक भक्तिरचना ऐकूया. स्वर आहे R.N. पराडकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

सनातन धर्मात मंत्र, श्लोक आणि स्तोत्र यांचं अनन्यसाधारण महत्व आहे. या स्तोत्राच्या, श्लोकांच्या आणि मंत्रांच्या निर्मितीमागे काय वैज्ञानिक विचार आहे? या मंत्रांच्या उच्चाराने कोणते स्पंद तयार होतात? मंत्र सिद्ध करणे म्हणजे काय? अशा विलक्षण विषयावर मंत्रशास्त्र आणि विज्ञान या कार्यक्रमात सुप्रसिद्ध वक्त्या निरूपणकार श्रीमती कल्याणीताई नामजोशी यांचं मार्गदर्शन ऐका भक्तिसुधावरून. मंत्रशास्त्र आणि विज्ञान ही मालिका भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.